सुप्रभात श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 28 वैशाख, शके 1948, 18 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 35 सेकंद झाली आहेत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी अदिती चितळे आपणा सर्व श्रोत्यांचं सनईच्या या मंगल सुरांसह मनपूर्वक स्वागत करते.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली देस्कार या रागातली धून आत्ता आपण ऐकली. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीमधून बातम्या आणि त्यापाठोपाठच 6:05 वंदनवार हा चिंतन भक्तिगीतांचा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
6: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच रूप नवे.
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
9: 30 मिनट पर सुनिए सदाबहार नाग में. सखी सहेली कार्यक्रम का समय होगा दोपहर 3 बजे और दोपहर 4 बजे सुनिए सेहतनामा के पिटारा कार्यक्रम के अंतर्गत सेहतनामा. तराने नए पुराने ये कार्यक्रम होगा शाम 5:30 से लेकर 6:30 तक. इसी बीच 6 बजे आप हिंदी में समाचार भी सुन सकेंगे. शाम 6:30 पर सुनिए झरोखा यानी कि कार्यक्रमों की रूपरेखा. संध्या रंजन ये कार्यक्रम होगा शाम 6:35 पर. जयमाला कार्यक्रम होगा शाम 7 बजे और शाम 7:45 पर. स्मृतियों के स्वर में सुनिए सेवानिवृत्त कार्यक्रम अधिशासी लवेश परमार से मंदाकिनी जोशी की बातचीत का भाग एक. हवा महल में सुनिए झलकी ये भी खूब रही, लेखन उर्मिला मिश्रा का, निर्देशन चंद्रप्रभा भटनागर का. चित्रलोक कार्यक्रम होगा रात्रि 8:15 और 8:45 पर सुनिए समाचार संध्या. शीर्षक संगीत का कार्यक्रम आपके लिए ये होगा रात्रि 9 बजे और 10 बजे सुनिए छाया गीत. आलेख और स्वर जयंत प्रात्रिकर का और प्रस्तुतकर्ता राघवेंद्र नेगी. रात्रि 10:30 पर सुनिए कार्यक्रम ढलती जाए रात और रात 11 बजे रंग तरंग. ये थी जानकारी आज दिन भर प्रसारित होने वाले कार्यक्रमों की और ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा. अभी आपने सुना झरोखा. ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. लीजिए

0: विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 33वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 33वा श्लोक. याचा अर्थ असा आहे, तू जर हे धर्मयुक्त युद्ध केलं नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. यावर भाष्य करताना आचार्य विनोबाजी गीताईमध्ये म्हणतात, हे धर्मयुद्ध टाळून पापात पडशील तू, स्वधर्मासह कीर्तीच दूर सारून यास्वय. नश्वर देह आणि अमर आत्मा यांचं ज्ञान दिल्यानंतर आता भगवंत अर्जुनाला त्यांनी हे युद्ध न केल्यास त्याचे अर्जुनावर काय परिणाम होतील ते सांगताना स्वधर्म पालनाचं कर्तव्य कर्म करण्याचं महत्व सांगतायत. कारण अर्जुनाला भीष्माचार्य द्रोणाचार्य इतर स्वजन यांच्याशी युद्ध करताना मी मारणारा आणि हे मरणारे असा प्रश्न पडला होता. पण एकदा का अर्जुनाने आपलं मूळ स्वरूप जाणून घेतलं तर युद्ध न करण्याचा अर्जुनाचा विचार चुकीचा आहे हे त्याच्या लक्षात येईल. भावार्थ दीपिकेत ज्ञानेश्वर माऊली यावर भाष्य करताना म्हणतात, आता हा ऐसा अव्हेरिजे मग नाथिले शोचू बैसीजे, तरी आपण आहाणा होईजे आपण पेया, पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले रणी इये. असं ती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिवसित पावतील महादोष. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आता हे हितकर युद्ध करायचं सोडून नाही त्या गोष्टीचा शोक करत बसणं म्हणजेच आपणच आपला शत्रू होणं होय. कारण जर आज या युद्धात अर्जुनांनी शस्त्र टाकून दिलं तर पंडू आदी पूर्वजांनी मिळवलेलं पुण्य अर्जुनांनी स्वतःच घालवलं असं होईल. यामुळे अर्जुनाची कीर्ती नष्ट होईल, सगळं जग अर्जुन कर्तव्यच्युत झाला म्हणून शाप देतील, यामुळे अर्जुनाला महादोष लागतील. ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात, जैसी भ्रतारे हिन वनिता उपहित पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे विण, नातरी रणी शव सांडिजे ते चौमरी गिधी विदारिजे तैसे स्वधर्महीन अभिभविजे महादोषी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, पतिहीन स्त्रीला कोणी मान देत नाही. माऊलींच्या त्या काळी तर ही परिस्थिती अधिक बिकट होती. पतिहीन स्त्रीप्रमाणे स्वधर्महीन झालेल्या अर्जुनाची स्थिती होईल. रणांगणात टाकून दिलेलं प्रेत चारी बाजूंनी येऊन गिधाड विदारण करतात, तसा स्वधर्महीन मनुष्य महान दोषांनी घेरला जाऊन पराभूत होतो. गीता रहस्यात लोकमान्य टिळकांच्या मते अर्जुनाने हे धर्मयुद्ध टाळलं तर तो स्वधर्माला सोडून देईल.

आणि तेच त्याचं पाप ठरेल. मोह किंवा करुणेमुळे कर्तव्य कर्म टाळणं अयोग्य आहे. कर्तव्य पालन हा धर्म आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला जन्म मृत्यूचं तत्वज्ञान सांगतात. युद्धात ठार मारलं म्हणून भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि इतर स्वजन यांना अर्जुनाच्या हातून मरण आलं असं नाही, तर अर्जुनाने यांना युद्धात ठार केलं नाही तरीही कधी ना कधी त्यांना मृत्यू येणार आहेच. जो जन्माला आला तो एक दिवस निश्चितच मरणार आहे. जन्म आणि मृत्यू दोन्हीही अटळच आहेत. किंबहुना मृत्यूनंतर जन्मही निश्चितच आहे. एखाद्या रहाट गाडग्यात ज्याप्रमाणे रिते भरत असतात आणि भरलेले रिते होत असतात, तद्वत हे जन्म मृत्यूचं चक्र सुरू असतं. म्हणून कर्तव्याची निवड करताना केवळ जगण्याचा विचार महत्वाचा नाही. प्रसंगी प्राणार्पण जसं महत्वाचं असतं, तसंच कित्येक वेळा प्राण घेणं हेही तितकंच महत्वाचं असतं. इंद्रियांच्या सुखदुःखावर ही कर्तव्याची निवड करता येत नाही, कारण कधी कधी ते निर्णय चुकीचे ठरू शकतात. कडू कारल्याची भाजी खावी असा निर्णय जीभ देत नाही, म्हणून जिभेला विचारण्यात अर्थ नाही. तसंच स्वधर्माचं पालन करावं, मग आपल्या इंद्रियांना सुख होवो वा दुःख होवो, देह आणि आत्मा यांचं विवेकबुद्धीनी ज्ञान प्राप्त करून घेऊन मग तसं समत्व भावानी आचरण केल्याने जे परमात्मतत्व प्राप्त होतं तेच परमात्मतत्व देहाच्या स्वधर्म पालनाने सुद्धा मिळू शकतं. देह आणि आत्मा यांच्या विवेकबुद्धीत देह आणि आत्मा काय आहे हे जाणणं महत्वाचं आहे, आणि स्वधर्म पालनात कर्तव्य कर्म करणं महत्वाचं आहे. विवेकाने वागणं हे व्यवहारात आणि परमार्थात महत्वाचं आहे, पण ज्या सर्वसामान्य माणसाला हे नश्वर देह आणि अमर आत्मा यांचं ज्ञान समजलंच नाही, त्यांना आपलं कर्तव्य कर्म करणं म्हणजेच स्वधर्म पालनाचं महत्व भगवान या श्लोकातून सांगतायत. अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे क्षत्रियांसाठी युद्ध करणं हेच त्याचं कर्तव्य आहे. शिवाय शत्रू जर दुष्टपणाने युद्ध लादत असेल तर शत्रूशी लढाई करून त्याला नामोहरम करून प्रजेचं रक्षण करणं, धर्मासाठी युद्ध करणं हाच क्षत्रियाचा म्हणजे अर्जुनाचा स्वधर्म आहे. युद्ध केल्याशिवाय सुईच्या टोकावर बसेल इतकी सुद्धा जमीन देणार नाही असं दुर्योधन अर्जुनाला म्हणाल्यामुळे अर्जुन युद्ध करण्यासाठी निघाला होता. दुर्योधनाच्या दुष्टबुद्धीने अर्जुनासाठी हे धर्मयुद्ध स्वतःहून चालून आल्यामुळे आपलं कर्तव्य कर्म पालन केल्याचा आनंद मनोमन होऊन अशा युद्धात वीरमरण आल्याने स्वर्गाचं द्वार खुलं होण्याने क्षत्रिय स्वतःला खूप भाग्यवान समजतो. निवात कवच इत्यादी दानवांना युद्धात हरवून महान पराक्रम करून अर्जुनांनी विजय मिळवला होता. तसंच पाशुपतास्त्र मिळवण्यासाठी अर्जुनांनी भगवान शिव यांची तपस्या केली. तेव्हा अर्जुनाची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकर यांनी किरात वेश धारण करून अर्जुनाशी युद्ध केलं. तेव्हा त्या युद्धात अर्जुनाला विजय प्राप्त झाला होता, त्यामुळे अर्जुनाची सर्वत्र खूप कीर्ती सुद्धा झाली होती. पण आता या धर्ममय युद्धात भावनेच्या आहारी जाऊन युद्ध न करणं, आपलं कर्तव्य कर्म न करणं हे अर्जुनासारख्या क्षत्रियासाठी अत्यंत लाजीरवाण आहे. यामुळे क्षात्र धर्माचा त्याग केला म्हणून अर्जुनाला पाप तर लागेलच. शिवाय शत्रुलोक अर्जुन शूरवीर असून सुद्धा युद्ध करण्यास घाबरला असं म्हणतील, यामुळे जगात सर्वत्र त्याची अपकीर्ती होईल. शिवाय आजपर्यंत अर्जुनांनी जी चांगली कीर्ती मिळवली ती सर्व धुळीला मिळेल, आणि सज्जन लोक नेहमीच आपल्या कीर्तीला खूप जपतात. अपकीर्तीचा वेळ प्रसंग आलाच तर जीव देतील, मरण स्वीकारतील, पण अपकीर्ती होऊ देत नाहीत. बहुतेक तर सर्वसामान्य माणसांची वृत्ती ही समोरचा माघार घेतो आहे म्हणजे तो समाजहिताचा विचार करून माघार घेतो आहे असं ते मानत नाहीत. त्यांच्या दृष्टीने शत्रू घाबरला म्हणून माघार घेतो आहे असा गैरसमज ते करून घेतात. म्हणून अर्जुनाने भावनेच्या आहारी जाऊन आता समोरून चालून आलेल्या युद्धाला नको म्हटलं तर हे धर्मयुद्ध न केल्यास त्याचे अर्जुनावर होणारे परिणाम सांगत भगवंतांनी अर्जुनाला स्वधर्म पालनाचा बोध दिला आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक आपल्याला सांगतो की प्रत्येकाचा एक स्वधर्म असतो, विहित कर्तव्य असतं. डॉक्टरांनी उपचार करावेत, शिक्षकांनी शिकवावं असा प्रत्येकाचा स्वधर्म आहे. पण स्वार्थापोटी, भीतीपोटी कर्तव्यापासून दूर गेलो तर विश्वासार्हता संपेल. नको ती जबाबदारी, नको तो त्रास अशा वागण्यानी तुमची ओळख नष्ट होईल. म्हणून येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आंतरिक शक्तीचा उपयोग करून स्वधर्म राखला पाहिजे, कर्तव्य पार पाडलं पाहिजे. स्वधर्म टाळण्याचा परिणाम म्हणून कदाचित समाजव्यवस्थाच कोलमडून जाईल. म्हणून प्रत्येकाने जबाबदारी, स्वधर्म ओळखून

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 33वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता पुणे विविध भारती 101 FM वरून.

आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.

0: चहाची।
1: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा।
2: यानंतर आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकूया भूले बिसरे गीत।
3: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।

आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:10 होत आहेत. यानंतर अल्पावधीतच म्हणजे ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी, आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026 समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो, अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील.
0: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्य शिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथातल्या 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोरलं आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहित आहे अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजांनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण 11 भाषा छत्रपती संभाजी राजांना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
0: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहन, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टर्सन यांच्या

0: अशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7,000 किलोमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्रीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसाथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी

0: पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी, आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 होत आहेत, ऐकूया कार्यक्रम।

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज ऐकूयात असली नकली या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं शंकर आणि जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं एक गोड असं प्रेमगीत.

0: मंडळी 1962 ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या असली नकली या चित्रपटातलं हे गाणं. यामध्ये कलाकार होते देवानंद, साधना, लीला चिटणीस, अन्वर हुसेन, संध्या रॉय आणि केष्टो मुखर्जी. हसरत जयपुरी आणि शैलेंद्र यांच्या गीतांना संगीतबद्ध केलं होतं शंकर आणि जयकिशन यांनी, तर गाणी स्वरबद्ध केली होती मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांनी. त्या काळातल्या गाण्यांमध्ये एक वेगळीच जादू होती ना, म्हणजे अगदी पार्श्वसंगीत आणि शब्द दोन्ही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहायचे. लाख छुपाओ छुप ना सकेगा असली नकली चेहरा, तुझे जीवन की डोर से बांध लिया आहे, तेरा मेरा प्यार अमर, ही गाणी अजूनही जशीच्या तशी संगीताच्या ठेक्यासह शब्दांसह आपल्या लक्षात राहतात. या चित्रपटाची एक गंमत म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी हे आधी सिनेमॅटोग्राफर म्हणजेच कॅमेरामन होते, पण त्यामुळेच या चित्रपटामध्ये काय फरक पडला हे मी तुम्हाला सांगणार आहे या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण बोलतोय असली नकली या चित्रपटाबद्दल. मंडळी, या चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी हे आधी सिनेमॅटोग्राफर म्हणजेच कॅमेरामन होते बरं का, त्यामुळे या चित्रपटात गाण्याचं चित्रीकरण करताना अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी त्यांनी वापरल्या. एक बुत बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा या गाण्यात ऋषिकेश मुखर्जी यांनी देवानंद आणि साधना यांच्यात किमान 20 फूट अंतर राखलं पाहिजे याची काळजी घेतली होती आणि त्यानुसार त्याच्या फ्रेम्स डिझाईन करण्यात आल्या, तसं शूटिंग करण्यात आलं. जेव्हा मग गाण्याच्या एका पॉईंटमध्ये ते

एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा दोघांच्या मध्ये एक ब्लॅकबोर्ड असतो आणि तो ब्लॅकबोर्ड फिरवल्यानंतर देवानंद पुन्हा साधनाच्या बाजूला जायला निघतात त्यावेळी दोघांच्या मध्ये साधना हातात एक पाटी धरते. नात्यांमधला जवळ येण्याचा पुन्हा दूर जाण्याचा एक छान असा खेळ कॅमेऱ्यातनं खूप छान पद्धतीने या गाण्यामध्ये टिपलाय. याचप्रमाणे तेरा मेरा प्यार अमर हे गाणं चित्रित करताना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणांचा वापर केलाय. संपूर्ण गाण्यामध्ये चंद्र, चंद्राचा प्रकाश आणि साधना आणि देवानंद यांची एकमेकांबद्दलची प्रेमाची ओढ खूप छान पद्धतीने शूट केली आहे. ब्लॅक अँड व्हाईट असला तरी सुद्धा असली नकली हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात रंगीत आठवणी ठेवून जातो. कमीत कमी साधनं असताना सुद्धा जास्तीत जास्त परिणामकारक शॉट देणं आणि चित्रपटाची निर्मिती करणं हीच तर त्या काळच्या दिग्दर्शकांची आणि कॅमेरामॅनची खासियत होती. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात असली नकली या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या आवाजातलं शंकर आणि जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून पुणे विविध भारती 101 FM वरून. आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचा संदेश.
2: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
5: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसं

0: दिसतो ते बघायचंय.
1: मला रंग बघायचे, फुलं बघायची, समुद्र बघायचा आणि आकाश पण बघायचंय.
2: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
0: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
1: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
3: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्कार.
3: बऱ्याचदा हल्ली आम्ही ऐकतो की लॅसिक लेझरचं ऑपरेशन करावं, त्यामुळे खूप फायदा होतो, चष्म्याचा नंबर जातो. तर नेमकं लॅसिक लेझर म्हणजे काय आहे, ही ट्रीटमेंट कशा प्रकारे दिली जाते याबद्दल आज आम्हाला सांगा.
4: तर लॅसिक लेझर, लॅसिक हा खूप कॉमन शब्द आहे, आणि किंवा लेझर प्रोसिजरनी चष्म्याचा नंबर काढणे, खूप जण हा शब्द प्रयोग करतात. पण लॅसिक लेझर करणे आणि चष्म्याचा नंबर काढणे यामध्ये खूप फरक आहे. तो असा की लेटेस्ट टेक्नॉलॉजीज चष्म्याचा नंबर काढण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. तर त्याच्यामध्ये स्माईल आहे, लॅसिक आहे, कॉन्टुरा लॅसिक आहे, हे असे वेगळे वेगळे खूप नावांचा प्रयोग होतोय सध्या मार्केटमध्ये. तर मग त्यांचा खरंच फायदा आहे का, खरंच त्यांचा उपयोग होतो का? तर यस, नक्की त्या प्रणालींचा जर वापर आपण करून चष्म्याचा नंबर काढायचा प्रयत्न केला तर तो 100% चष्म्याचा नंबर कायमस्वरूपी जातो. मग कसा जातो, कुठल्या व्यक्तींनी ते करायला हवं, याचे मापदंड आहेत, तर ते सगळे मी तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे सांगतो.
3: श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. डॉक्टर देशपांडे सर, जसं तुम्ही आता म्हणालात की लॅसिक कोणामध्ये केलं जातं, त्याचे काही क्रायटेरिया आहेत आणि प्रकार सुद्धा आहेत.
4: ज्या मुलांचं वय 18 पूर्ण आहे तर त्या लोकांमध्ये हा लॅसिक लेझर मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये करू शकता. कोणी करायला पाहिजे तर हे 18 ते 40 ते 42 वयातल्या सर्व मुलामुलींनी चष्म्याचा नंबर काढू शकतात. दुसरी गोष्ट की ह्या चष्म्याचा नंबर काढताना आम्हाला चष्म्याचा नंबर महत्वाचा असतो आणि त्या कोरिलेशननी बुबळाची जाडी महत्वाची असते, की तेवढा चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ती बुबळाची जाडी, पण कॉर्निया थिकनेस, तो तेवढा अवेलेबल आहे का हे बघितल्याशिवाय कुठलेही डोळ्यांचे डॉक्टर तुम्हाला सांगू नाही शकणार की तुमचा चष्म्याचा नंबर पूर्ण जाईल का नाही.
3: अच्छा.
4: आता ही जाडी म्हणजे काय, तर कॉर्नियल थिकनेस म्हणतो आम्ही, आणि त्याचबरोबर त्या कॉर्नियाचं बिहेवियर जे आहे ते रुटीन नॉर्मल सारखं आहे का, की जर त्याला आम्ही पातळ केलं किंवा त्याला फायर केलं, लेझर करून त्याची थिकनेस कमी केली, तर तो अबनॉर्मली बिहेवियर करणार नाही ना, हे बघणं सगळ्यात महत्वाचं असतं. तर सर्जरी पूर्वी प्री लेसिक वर्कअप ज्यामध्ये म्हणतो त्यामध्ये ह्या 4-5 टेस्ट आम्ही करतो, आणि त्यामध्ये फ्युचर कसं असेल ह्या पेशंटचं ते सगळे मापदंड बघितल्यानंतरच तुम्हाला कुठली प्रोसिजर तुमच्या डोळ्यांसाठी बेस्ट आहे ते आम्ही सांगू शकतो.
3: श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात. देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:45 आणि 40 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मी खरं एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचे पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: आत्ता आपण ऐकलं सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत. संगीतकार होते सी रामचंद्र. याबरोबरच आजचा जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे

0: 7:50 आणि 30 सेकंद होत आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. PNG हिरा आहे सर्वांसाठी.
1: श्रोते हो नमस्कार. आधुनिक काळात रत्ने आणि मौल्यवान खडे यांना महत्व प्राप्त झालंय. याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत श्रीयुत अमित मोडक सर.
2: आधुनिक नव्हे तर परंपरागत काळापासून या सर्व रत्न आणि रंगीत खड्यांना जे नैसर्गिक असतात त्यांना महत्व आहे. आपल्याकडेही आपण दागिन्यांमध्ये ते हिऱ्याच्या बरोबरीने जडवतो आणि त्याचा एक फ्युजन क्रिएट करतो की ज्याच्यातून आकर्षकता निर्माण होते. पुन्हा गाडगी सन्सकडे आरजी कलेक्शन म्हणून त्याचं कलेक्शन उपलब्ध आहे. हे नैसर्गिक खडे पाचू माणिक किंवा पुष्कराज याच्यासारखे असतात. तसंच मोती पण मिळतात आपल्याला, कल्चरही मिळतात, नॅचरल मोती मिळतात. तर त्याच्यातून निर्माण होणाऱ्या दागिन्यांची आधुनिक परंपरा आता ग्राहकांना फार प्रिय व्हायला लागली आहे. त्याचं रंगीत फ्युजन हे ग्राहकांना आकर्षित करू लागलं आहे. हे सर्व खडे हे अंगठ्यांमधून किंवा ब्रेसलेटमधून किंवा पेंडंटमधूनही वापरण्याची नवीन फॅशन निर्माण झाली आहे.
1: मोडक साहेब, आपल्या पुना गाडगे आणि सन्स इथे मिळणारे रत्ने आणि मौल्यवान खडे तसंच इतर ठिकाणी मिळणारे खडे यामध्ये काय फरक आहे?
2: आपण इतर ठिकाणचं एक वेळ थोडा विषय बाजूला ठेवू. आपल्याकडे मिळतात ते नॅचरल स्टोन असतात, नॅचरल प्रेशियस स्टोन असतात. त्याच्यावर आपण GIA किंवा पंजिम या लॅबोरेटरीचं नॅचरल स्टोन असल्याचं सर्टिफिकेट देत असतो. त्याच्याबरोबरच त्यांना 75% किंमत परत देण्याची आपण हमी देत असतो. परंतु ती हमी तेव्हाच ग्राह्य धरली जाते जेव्हा ते खडे सुस्थितीत परत येतात, त्याचे टवके उडालेले नसतात किंवा त्याच्यामध्ये कुठलेही क्रॅक डेव्हलप झालेले नसतात. बाजारात मिळणाऱ्या फसव्या खड्यांपासून सावधानता ठेवण्यासाठी आपण सर्टिफाईड स्टोन मिळण्याकरता किंवा प्रिशियस स्टोन मिळण्याकरता आग्रह धरावा.
1: मोडक सर, आधुनिक काळामध्ये हिऱ्यांप्रमाणेच रंगीत मौल्यवान खड्यांमध्ये आकर्षक दागिनेही घडवले जातात, त्या संदर्भात श्रोत्यांना काही सांगाल का?
2: नक्कीच. आपण रत्न आणि खड्यांबद्दल जी माहिती घेतली की नैसर्गिक खडे असतात ते वेगवेगळ्या रंगाचे असतात. पाचू आहे, माणिक आहे, मोती आहे, त्यानंतर सफायर्स असतात, कोरल्स असतात. तर या सगळ्यांचं एक चांगलं फ्युजन आता तयार होऊ शकतं.
1: बर,
2: त्याच्यामध्ये अनकट डायमंड्सही वापरले जातात ज्याला पोलकी डायमंड्स म्हणतात. तर त्याचं सगळ्याचं एकत्रीकरण करून चांगली देखणी नेकलेसेस आताच्या काळात बनायला लागले. इतके दिवस लोकांना असं वाटायचं की हे नैसर्गिक खडे एकदा आपण खरेदी केले की ते त्याची किंमत वाया जाणार आहे, पण तसं नाही आहे. जर ते सर्टिफाईड नैसर्गिक खडे असतील तर जनरली सराफ लोक त्यालाही 50-60% बायबॅक व्हॅल्यू देतात. फक्त काय आहे, हे जे नॅचरल खडे असतात, नैसर्गिक खडे असतात, रत्न असतात, ती जरा ठिसूळ असतात, त्यामुळे त्याला फार काळजीपूर्वक वापरायला लागतं. म्हणजे ज्या पद्धतीत तुम्ही किंवा ज्या स्थितीमध्ये तुम्ही खरेदी केली आहे त्या स्थितीत जर ती परत आणली तर त्यालाही तुम्हाला बायबॅक व्हॅल्यू मिळू शकते, एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते, त्यामुळे ती पूर्ण वाया जात नाहीत. आणि अनकट पोलकी डायमंड्सला तर काय डायमंड प्रमाणे बायबॅक आणि एक्सचेंज असतंच, पण खरोखरच जर का नुसतंच चकाकणारं व्हाईट कलरचं असं जर नको असेल आपल्याला हिऱ्यासारखं दिसणारं आणि त्यात काहीतरी रंगीबेरंगी नैसर्गिक छटा निर्माण करायची असतील तर हे नैसर्गिक खडे आणि रत्ने ही नक्कीच चांगली दिसतात आणि आकर्षक ठरतात. आणि स्त्रियांना जनरली वेगवेगळ्या रंगाची आवड असते, त्यामुळे त्याचं फ्युजन हे एक प्रकारे चांगलं होऊ शकतं आणि जे आपल्याकडे सहज उपलब्ध असतं. याची खरेदी जेव्हा मात्र आपण करतो तेव्हा ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे सर्टिफाईड स्टोन असायला पाहिजेत. कारण त्याच्यामध्ये लॅब प्रोसेस पण स्टोन येतात, तर तसे नसावेत ते खडे, ते नैसर्गिक आहेत याचं सर्टिफिकेशन येतं. आणि मग ते सर्टिफिकेशन जे असतं जिओलॉजिकल इन्स्टिट्यूटचं केलेलं किंवा आपल्याकडे दोन वेगवेगळ्या लॅबचे ती सर्टिफिकेट्स मिळतात, तर ते सर्टिफाईड असणं गरजेचं आहे. कारण नाही तर त्यात फसगत होऊ शकते. म्हणजे आपण किंमत देणार आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू फॉर मनी जर मिळालं नाही तर नंतर रिग्रेट होणार, त्यामुळे त्याच्यात फसायला नको याकरता ते सर्टिफाईडच घेणं जास्त महत्वाचं आहे.
1: अच्छा, अमित मोडक सर, रत्ने आणि मौल्यवान खडे याविषयी आपल्या श्रोत्यांना आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. पुना काडगे आणि सन्स 33 दालने महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक इथे आपल्या सेवेत.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.

0: आत्ताच आपण ऐकला ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG हिरा आहे सर्वांसाठी. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:55 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: SIPC registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचाही आनंद द्विगुणित होतो. म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला, आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपण इन्व्हेस्टरच्या बिहेव्हिअरल बायसेस बद्दल बोलतोय, आणि त्यातला तिसरा प्रकार आपण बघणार आहोत म्हणजे हर्ड मेंटॅलिटी. म्हणजे नेमकं काय असतं?
2: सो हर्ड मेंटॅलिटी, मेंढपाळ वृत्ती असं आपण त्याला म्हणू शकतो, म्हणजे कळपा बरोबर जाणे. सगळे करतायत म्हणून मला करायचंय. जेव्हा एखादा शेअर, म्युच्युअल फंड सगळी लोक विकत घेत आहेत, ह्याचं मला सोशल मीडियावर कुठेतरी रेग्युलर रुटीन मध्ये टीव्ही चॅनल्स मध्ये ते सांगितलं जात आहे, म्हणून जाऊन मी विचार न करता पैसे गुंतवणे. म्हणजे कसं आहे बघा, एक उदाहरण घेऊयात की आता मला वेट लॉस करायचंय. मी सोशल मीडियामध्ये एखाद्या चॅनलवर बघितलं की डाएट कसं फॉलो करायचं, ओके, आणि मी फॉलो करायला लागलो कारण हजारो लोकांनी ते फॉलो केलेलं आहे आणि हजारो लोकांना त्याचा योग्य पॉझिटिव्ह कदाचित रिझल्ट देखील आलेला आहे. पण ते माझ्या बॉडीला सूट होतं का? मी ते योग्य पद्धतीने फॉलो जरी केलं तरी त्याचा माझ्या बोन्सवर आणि ओव्हरऑलच शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? माझी ताकद कमी होऊ शकते की वाढू शकते? नुसताच वेट लॉस माझ्या शरीराला फायदेशीर आहे का? याचा कुठेही मी सल्ला याच्याशी सल्ला मसलत न करता, म्हणजे डाएट फॉलो करण्यापेक्षा किंवा डाएट सोशल मीडियावर जाऊन बघून फॉलो करण्यापेक्षा त्याचा योग्य सल्ला घेऊन, डायटिशियनचा योग्य सल्ला घेऊन किंवा फिजिशियनचा योग्य सल्ला घेऊन मला जेव्हा फॉलो करता येणं शक्य आहे तरच मी हेल्दी राहू शकतो किंवा माझी एनर्जी ही मेंटेन राहू शकते. तसंच हर्ड मेंटॅलिटीचं आहे. सगळे करतात म्हणून करायचं, सगळ्यांनी एका फंडात गुंतवणूक केली म्हणून करायची, तर ते रिस्क कॅपिटाइट माझं आहे का? माझे फायनान्शियल गोल्स काय आहेत? त्याला ड्युरेशन किती आहे? हा कुठलाही सारासार विचार न करता पटकन कळपा बरोबर उडी मारणे आणि स्वतःला त्या ह्याच्यात झोकून देणे, याचा रिझल्ट कदाचित पॉझिटिव्ह पण येऊ शकतो किंवा निगेटिव्ह येऊ शकतो. निगेटिव्ह आल्यानंतर ती रिस्क घेण्याची माझी मानसिकता होती का? आणि नुकसान झाल्यानंतर मी ते बेअर करू शकतो का? हा विचार न करता त्या हर्ड मेंटॅलिटी बरोबर जाणे. कृपया इन्व्हेस्टरने असा विचार करू नये. आपल्या गुंतवणुकीची गरज किंवा आपल्या पोर्टफोलिओची गरज, ओके, याचा विचार करूनच कळपा बरोबर जायचंय की नाही हे ठरवायचंय.
1: अगदी खूप छान उदाहरणासह आज आपल्याला एक छान सल्ला ऐकायला मिळालाय. असाच सल्ला उद्याच्या भागातही ऐकूयात. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात. गुड डे. बाय बाय. धन्यवाद.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन,

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8 वाजलेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. शाश्वत विकासासाठी गावं आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नागपूर जनसंवाद या राष्ट्रीय परिषदेत ते काल बोलत होते. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे. यावर जलसंधारण हाच उपाय आहे. त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे असं गडकरी म्हणाले. नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीविरुद्ध 1100 पानांचं आरोपपत्र पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी रात्री विशेष न्यायालयात सादर केलं. 50+ साक्षीदारांचे जबाब, CCTV चित्रीकरण, DNA चाचणीसह वैद्यकीय आणि न्यायवैद्यक अहवाल आदी भक्कम पुराव्यासह 15 दिवसात तपास पूर्ण करून हे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आलं. उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार असून राज्य जलसंपदा विभागानं या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4116 कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश जारी केले आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल नाशिक इथं दिली. शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी काल सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अरण या गावी पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. जवळपास 1 तास हे आंदोलन करण्यात आलं. लातूर शहरातील बोधेनगर परिसरातील मोठ्या पाण्याच्या खड्ड्यात पडून 2 लहान मुलांचा काल मृत्यू झाला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. सातारा इथं आयोजित 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री झालेल्या लढतीत महेंद्र गायकवाड यांनी विजेतेपद पटकावलं. तत्पूर्वी महिला गटात झालेल्या लढतीत हरियाणाच्या काजल धोंजक हिनं महिला हिंदकेसरीचा किताब पटकावला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:04 होत आहेत. प्रसारित करत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
10: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
2: सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
0: स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
3: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते। आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत।
2: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू सिंहगड रोड पुणे इथे।
3: संपर्क 0202-24-35-15-35।

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
0: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

0: प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
2: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
3: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
2: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
3: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: एनडीए मध्ये जायचंय
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
3: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
4: आता ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं कवी सुधांशु यांचं गीत. संगीतबद्ध केलंय दशरथ पुजारी यांनी.

0: डॉक्टर दूधभाते नेत्रालय इथे आहे चष्मा घालवण्यासाठी सर्वात प्रगत कंट्युरा व्हिजन HD लेसिक शस्त्रक्रिया मशीन, जे करू शकेल तुमची चष्म्यापासून कायमची सुटका।
1: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, अद्ययावत शस्त्रक्रिया, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध।
0: डॉक्टर दूधभाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तू सिंहगड रोड पुणे इथे।
1: संपर्क 0204235535।

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 9404598-9375.
3: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org.
4: आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचा संदेश.
5: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
6: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
7: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% अधिक.
6: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
7: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता करिता. नियम व अटी लागू.
8: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
9: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
8: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
10: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
11: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते. आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत.
10: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे.
11: संपर्क 0202-24-35-15-35.
12: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
13: NDA मध्ये जायचंय?
14: 11वी पासूनच तयारीला लागा.
13: 11वी 12वी आणि NDA च्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850-88-0058.
14: फोन नंबर पुन्हा एकदा 9850-88-0058.
5: श्रोते हो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आपल्याला काच बिंदू म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर कोणत्या अत्याधुनिक उपचार पद्धती आहेत याची माहिती देत आहेत.
15: काचबिंदू हा डोळ्याचा एक कॉमन आजार आहे ज्यामुळे ऑप्टिक नर्वचे नुकसान होते. डोळ्यामधून मेंदू

0: पर्यंत माहिती पोहोचवणाऱ्या ऑप्टिक नर्व्हला झालेल्या नुकसानीमुळे दृष्टी कमी होते. डोळ्याच्या अंतर्गत द्रव दाबातील बदल, ज्याला इंट्राओक्युलर प्रेशर म्हणजेच आयओपी असेही म्हणतात, हे काचबिंदूचे सर्वात सामान्य कारण आहे. हे लक्षात असू द्या की काचबिंदू पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, मात्र लवकर निदान झाल्यास त्यावर औषधोपचार, लेझर उपचार आणि शस्त्रक्रिया करून अतिरिक्त दृष्टी कमी होण्यापासून थांबवणे शक्य आहे. येथे लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे तुमची दृष्टी टिकून ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे निदान होणे. म्हणून जर तुमच्या दृष्टीमध्ये काही खराबी जाणवत असेल तर त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका, त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवून घ्या.
1: श्रोते हो, आपल्यालाही काचबिंदूची काही लक्षणं वाटत असतील आणि काचबिंदूवर अत्याधुनिक उपचार पद्धती करून घ्यायची असेल तर विख्यात नेत्रतज्ज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6000 या क्रमांकावर संपर्क करा.
2: आता ऐकणार आहोत सुरेश हळदणकर यांच्या स्वरातलं योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत, संगीतबद्ध केलंय सुरेश हळदणकर यांनी.

0: सुरक्षितता आणि समृद्धी लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: याबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
0: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:30 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज सोपी आणि सुरक्षित.
3: इंटरनेट बँकिंग,
2: मोबाईल बँकिंग,
3: व्हॉट्सअप बँकिंग,
2: ई KYC,
3: NEFT, RTGS,
2: IMPS,
3: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
2: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888-94-2222.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर तयार मसाला।
2: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये।
3: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते। ओम
4: अलो मम्मा,
3: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर।
4: सांग मावशी।
2: अरे चार चार आकडी आहे।
4: अगं तू सांग मावशी।
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782। सांग बरं।
4: 13111।
2: करेक्ट। अरे हेच तर जुळत नव्हतं। ए हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
3: आहे।
2: पण कसं आलं तुला?
3: अगं सक्सेस अबॅकस मुळे।
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर।
5: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस। ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11 88 56 00 11।
6: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे? यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे? खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण। म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूर झाला मुक्काम। लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग, प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव। इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा।
7: जपूरचा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे।
8: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
8: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
8: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
3: संपर्क 96 899 11 240
8: 9689 11 240।

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: सुरुवातीला ऐकणार आहोत काका मला वाचवा या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आशा भोसले यांच्या स्वरात।

0: आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचा संदेश.
1: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप मेहमूद, ज्युनियर मेहमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, बुकरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी बारुते, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
2: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठ आणी बचा के क्या करेगा?
3: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठ आणी बचा के क्या फायदा, ये ले चलेगा.
1: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. पूर्वीच्या काळी जॉनी वॉकर आणि मेहमूद यांच्यासाठी भूमिका लक्षात ठेवून चित्रपट लिहिले गेले आणि नायकांपेक्षाच अधिक मानधन या कलाकारांना देण्यात आलं. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 25 53 17 05 किंवा 17 06 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचं आहे, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 15 15 0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
5: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
4: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
6: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: दहावी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
3: श्रोते हो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आपल्याला काच बिंदू म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर कोणत्या अत्याधुनिक उपचार पद्धती आहेत याची माहिती देत आहेत.
4: काचबिंदू हा डोळ्याचा एक कॉमन आजार आहे ज्यामुळे ऑप्टिक नर्वचे नुकसान होते. डोळ्यामधून मेंदूपर्यंत माहिती पोहोचवणाऱ्या ऑप्टिक नर्वला झालेल्या नुकसानीमुळे दृष्टी कमी होते. डोळ्याच्या अंतर्गत द्रव दाबातील बदल ज्याला इंट्राओक्युलर प्रेशर म्हणजेच आयओपी असेही म्हणतात हे काचबिंदूचे सर्वात सामान्य कारण आहे. हे लक्षात असू द्या की काचबिंदू पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, मात्र लवकर निदान झाल्यास त्यावर औषधोपचार, लेझर उपचार आणि शस्त्रक्रिया करून अतिरिक्त दृष्टी कमी होण्यापासून थांबवणे शक्य आहे. येथे लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे तुमची दृष्टी टिकवून ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे निदान होणे. म्हणून जर तुमच्या दृष्टीमध्ये काही खराबी जाणवत असेल तर त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका, त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवून घ्या.
3: श्रोते हो, आपल्यालाही काचबिंदूची काही लक्षणं वाटत असतील आणि काचबिंदूवर अत्याधुनिक उपचार पद्धती करून घ्यायची असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204146100 या क्रमांकावर संपर्क करा.

0: आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, 95 95 24 25 59.
1: एक निवेदन, श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना प्राणी पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. श्रोते हो, यानंतर ऐकणार आहोत आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत सुधीर फडके यांच्या स्वरात.
2: गुलाबाचा रंग माझ्या गालावर चढे, गुलाबाचा रंग माझ्या गालावर चढे. अय्या बाई

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 11.

0: 0.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत द्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
7: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
7: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
6: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
7: संपर्क 96 899 11 240 9689 99 11 240.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, चित्रपट गंगेत घोडं आलं.

0: श्रोते हो, आज आपण ऐकली काका मला वाचवा, आंधळा मागतो एक डोळा आणि गंगेत घोडण हालं या चित्रपटातली ग दि माडगुळकर यांची गीतं. स्वर होता आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा. तर श्रोते हो, याबरोबरच द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:58 होत आहेत. ऐकूयात ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. स्वीडनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणाऱ्या व्यवसाय प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारताबाबत प्रबळ स्वारस्य व्यक्त केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. तसंच गेल्या काही वर्षात सातत्यपूर्ण आर्थिक सुधारणांमुळे देशात घडून आलेल्या परिवर्तनाचं या नेत्यांनी कौतुक केलं. युरोपियन राऊंडटेबल या उद्योग क्षेत्रातील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी सांगितलं की मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योगातील वरिष्ठांनी अलीकडच्या काळात भारतात अनुभवलेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर प्रकाश टाकला. पश्चिम बंगालमधील सुवेंद्र अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेशासाठीची कमाल वयोमर्यादा वाढवली आहे. गट अ पदांवरील भरतीसाठीची कमाल वयोमर्यादा आता 41 वर्ष निश्चित करण्यात आली आहे. गट ब पदांसाठी ही मर्यादा वाढवून 44 वर्ष करण्यात आली आहे. तसंच गट क आणि गट ड पदांसाठी कमाल वयोमर्यादा आता 45 वर्ष आहे. अधिकारी यांच्या मते विशेषतः ज्यांनी अनेक वर्ष रखडलेल्या भरती प्रक्रियेमुळं आपली पात्रता गमावली होती अशा लाखो नोकरी इच्छुकांना एक नवी संधी उपलब्ध करून देणं असा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. पुण्यातल्या कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या कृषी नवोन्मेष आणि उष्मायन केंद्राचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं. राज्याच्या कृषी क्षेत्रातील नवसंशोधन आणि कृषी उद्योजकतेच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टप्पा असेल. तसंच या केंद्राच्या माध्यमातून विस्तारक्षम, विक्रीयोग्य तसंच उत्पादनवाढीसाठी उपयुक्त ठरेल अशा संशोधनाला सर्वोपरी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा अंतिम सामन्यात 21-12, 25-23 असा पराभव केला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: अँफियर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:05 झाली आहेत. ऐकूया एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
4: एस हॉस्पिटल लाखात

0: ची लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: सर्व श्रोत्यांना अदिती चितळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आज आपण सुप्रसिद्ध कवी गीतकार गुरु ठाकूर यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यांनी लिहिलेल्या गीतांचा आस्वाद घेणार आहोत. गुरु ठाकूर यांची गीतकार म्हणून गाणी लिहायला सुरुवात झाली ती अगबाई अरजच्या या चित्रपटातील मन उधाण वाऱ्याचे या सुंदरशा गीतानं. आपलं मन जात्याच चंचल. बऱ्याच वेळा आपण जिथे प्रत्यक्षात असतो तिथं आपलं मन नसतंच मुळी. ते आठवणींमध्ये गहिवरत असतं, आशेच्या हिंदोळ्यावर झुलत असतं. मनाचा हाच तरलपणा गुरु ठाकूर यांनी अगदी मोजक्या आणि चपखल शब्दांमधून आपल्यापर्यंत पोहोचवला. तर सुरुवातीला ऐकूया गुरु ठाकूर यांचं अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं अगबाई अरजच्या या चित्रपटातलं गीत शंकर महादेवन यांच्या स्वरात.

0: युरोलॉजीमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क 020-670-29100.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.

0: एम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
1: पजेशन लवकरच.
0: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड.
2: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
0: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं अक्काच्या घरात.
4: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
5: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
1: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
6: अलो मम्मा.
1: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
6: सांग मावशी.
5: अरे, 4-4 आकडी आहे.
6: अगं तू सांग मावशी.
5: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
6: 13111.
5: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
1: मग
5: हे पण कसं आलं तुला?
1: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
5: हो का? मग मी पण जिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
7: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88-88-56-00-11.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कविता गीतं लिहिण्याआधी, मुळातच शब्दांमध्ये व्यक्त होण्याच्या आधी, गुरु ठाकूर हे चित्रांमधून व्यक्त होत होते. लहानपणापासून त्यांना चित्रकलेची आवड होती. अर्कचित्र काढणं ही तर त्यांची खासियत. राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी कथालेखन केलं, पटकथालेखन केलं, विडंबन गीतंसुद्धा लिहिली. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलंय. त्यांच्या कविता आणि गाणी ही तर लोकप्रिय आहेतच. तर आता ऐकूया गुरु ठाकूर यांचं अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, अजय गोगावले यांच्या स्वरात, चित्रपट महाराष्ट्र शाहीर.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 020-670-29100.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: काय काकू, आजच्या पेपरातील

0: नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
1: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
0: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
0: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
5: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
6: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
7: भारत का गम एक्सपर्ट.
8: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
9: कुठल्याही गीतकाराकडे मोठा शब्दसाठा असणं, त्याचं वाचन श्रवण चांगलं असणं हे फार महत्त्वाचं आहे. गुरु ठाकूर सांगतात की कवीने कायम सजग असणं, सतत नव्याच्या शोधात असणं हे फार महत्त्वाचं आहे. आपले अनुभव, आपलं निरीक्षण सारंच लेखनामधून उमटत असतं. ते म्हणतात की त्यांच्या आजोबांचं वाचन खूप होतं आणि गुरु ठाकूर यांनी त्यांच्या आजोबांबरोबर पुष्कळ काळ घालवला, त्यामुळे गाथा, दासबोध, ज्ञानेश्वरीतली रूपकं हे सगळं बालवयातच त्यांच्या कानावर पडलं आणि त्याचा उपयोग आज त्यांना लिखाणात होतो असं ते एका कार्यक्रमात म्हणाले होते. वाचनाबरोबरच श्रवण संस्कार हाही तितकाच महत्त्वाचा. ते म्हणतात, मी पुष्कळ रेडिओ ऐकला आणि रेडिओने माझ्या कानाला पापण्या दिल्या, म्हणजे जणू दृष्टीच दिली. काय ऐकावं काय ऐकू नये हे रेडिओनं शिकवलं. गुरु ठाकूर यांनी आकाशवाणीतही काम केलं आहे. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःला आजमावून पाहणारे असे सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर. आता ऐकूया गुरु ठाकूर लिखित नारबाची वाडी या चित्रपटातलं गीत आदर्श शिंदे यांच्या स्वरात, संगीतकार मंगेश धाकडे.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। फोन 93-56-360-175।

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलाइन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
5: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे, यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे, कडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
6: जपूरचा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
7: गुरु ठाकूर यांनी वैविध्यपूर्ण लिखाण केलंय. त्यांच्या लेखणीत सण साजरा करण्याचा उत्साह आहे, प्रेमाचा बहर आहे, विरहाचा रंग आहे, नृत्याची अदा आहे, भक्तिभाव आहे, दुःख आहे आणि त्याचबरोबर दुःखातून बाहेर पडण्यासाठीची ताकदही गुरु ठाकूर यांच्या लेखणीत आहे. गुरु ठाकूर हे खरोखर अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आता ऐकूया त्यांनी लिहिलेलं नटरंग या चित्रपटातलं गीत अजय.

0: नटराजाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्याच पाठीशी राहू दे आणि आपल्याला गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या अधिकाधिक गीतांचा आस्वाद घेता येऊ दे अशी प्रार्थना करते, गुरु ठाकूर यांच्या कार्याला सलाम करते आणि मी अदिती चितळे आपला निरोप घेते.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:30 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही हा नाट्य संगीताचा कार्यक्रम.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: सुरुवातीला ऐकणार आहोत

आत्ता आपण ऐकलं मत्स्यगंधा या नाटकातलं वसंत कानेटकर यांचं पद रामदास कामत यांच्या स्वरात. स्वरसाज होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90-75-111-591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन. We'll be right back.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: यानंतरचं पद आहे सौभद्र या नाटकातलं. स्वर आहे शरद जांभेकर यांचा. गीत आणि संगीत अण्णासाहेब किर्लोस्कर.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: दहावी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल। दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे। रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826।

0: आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचा संदेश.
1: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप मेहमूद, ज्युनियर मेहमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, मुखरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमादेवी, तसंच गुड्डी मारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
2: सुन इधर, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठ आणी बचा के क्या करेगा?
3: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठ आणे बचा के क्या फायदा, ये ले चलेगा.
1: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर,

लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इराणी, कादर खान यासारखे कलाकार. पूर्वीच्या काळी जॉनी वॉकर आणि मेहमूद यांच्यासाठी भूमिका लक्षात ठेवून चित्रपट लिहिले गेले आणि नायकांपेक्षाच अधिक मानधन या कलाकारांना देण्यात आलं. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 25 53 17 05 किंवा 17 06 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचं आहे, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

आता ऐकणार आहोत स्वयंवर या नाटकातलं पद माणिक वर्मा यांच्या स्वरात, पदरचना कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि स्वरसास भास्कर बुवा बखले.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
6: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
7: आता ऐकूया श्रीधर पारसेकर यांनी संगीतबद्ध केलेलं मो ग रांगणेकर यांचं गीत पु ल देशपांडे यांच्या स्वरात. नाटक वहिनी.

पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: श्रोते हो, याबरोबरच आजचा पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही हा नाट्य संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:58 होतात. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू असल्याची बोगस जाहिरात सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात येत आहे. अशा जाहिरातींना बळी पडून सर्वसामान्य नागरिक आणि बेरोजगार युवकांचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी असं आवाहन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे. या प्रकरणी संबंधित अज्ञात व्यक्तींविरोधात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रोजगार हमी योजने विभागाअंतर्गत कार्यक्रम तांत्रिक अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आणि क्लार्क या पदांसाठी भरती सुरू असल्याचं जाहिरातीत नमूद करण्यात आलं आहे. तसंच नोंदणीसाठी 1,500 रुपये शुल्क भरण्याची अट घालण्यात आली असून 58 वर्षांच्या करारावर नियुक्तीचं आमिष दाखवण्यात आलं आहे. अशी कोणतीही भरती प्रक्रिया शासनामार्फत सुरू नसून संबंधित जाहिरात पूर्णपणे खोटी, दिशाभूल करणारी आहे असं गोगावले यांनी स्पष्ट केलं आहे. सुधाकर तालुका मराठा समाज समिती आणि यशस्वी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काल सुधागड पाली इथं रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 120 उमेदवारांनी भाग घेतला. यावेळी खोपोली, पनवेल, मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील विविध नामांकित औद्योगिक कंपन्यांमधील कमवा आणि शिका योजना तसंच अप्रेंटिस योजनेतील प्रशिक्षणार्थी पदासाठीच्या 5,000+ रोजगार संधींसाठी मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी 51 उमेदवारांची विविध कंपन्यांसाठी प्राथमिक निवड करण्यात आली. पुण्यसंचयासाठी धार्मिकदृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या आणि पुरुषोत्तम मास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्याला काल प्रारंभ झाला. या महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजनाला आणि उपासनेला विशेष महत्व असून यानिमित्त सत्यनारायण पूजा, विष्णुयाग, भागवत कथा, कीर्तन, भजन, विविध धार्मिक ग्रंथांचं सामूहिक पारायण, नामस्मरण, तीर्थयात्रा असे अनेक धार्मिक कार्यक्रम कालपासून सर्वत्र आयोजित करण्यात आले आहेत. काल अधिक महिन्याच्या पहिल्या दिवशी पंढरपूर सहित राज्यातील अनेक महत्वाच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान काल खंडोबाच्या जेजुरी गडावर हजारो भाविकांनी श्री खंडेरायाचं दर्शन घेत भंडाऱ्याची मुक्त उधळण केली आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं सर्व परिसर दुमदुमून गेला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:20 होतात. ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: श्रोत्याहो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे माझ्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
1: श्रोत्याहो नमस्कार.
0: तू जे शब्द वापरतोस ना तेच इतके मस्त वाटतात आधी की त्यांनी बहुतेक ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांना एक रिलॅक्सेशन मिळतं की हे काहीही वेगळं करायचं नाहीये, साध्या गोष्टी करायच्यात.
1: ऍक्च्युली कसं आहे, वजन वाढणं हा प्रॉब्लेमच नाहीये. प्रॉब्लेम हा चुकीची लाईफस्टाईल आहे, चुकीच्या झोपेच्या वेळा आहेत, चुकीचे खाण्याचे चॉईसेस आहेत. एक थोडाफार जो व्यायाम आपल्याला लागतो तेवढाही शरीराला होत नसेल तर वजन वाढणं हा या सगळ्याचा एक फक्त साइड इफेक्ट आहे.
0: करेक्ट. आजची केस आहे अभिजितची, 42 वर्षांचे आहेत. त्यांना डायबिटीस झाला आणि 1 वर्षापासून 2 वेळा इंजेक्शन घ्यायला लागत होता इन्सुलिनचा. 8 महिन्यात त्यांचा वेट लॉस आहे 19 किलो.
1: येस. अभिजित सर आपल्याकडे आले अशासाठी ऍक्च्युली की त्यांना गेले 6 ते 8 महिने आता इन्सुलिन घ्यायला लागतंय. अभिजित सरांना अजिबात व्यायामाची इच्छा किंवा त्यांनी गेले 10-15 वर्षात व्यायामच केलेला नाहीये. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना गेली 5 ते 6 वर्ष डायबिटीस हा आहेच आहे. फक्त नंतर आत्ता अशी पळी आलेली आहे की त्यांची शुगर लेवल इतकी वाढायला लागली की त्याच्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं त्यांना इंजेक्टेबल इन्सुलिन म्हणजे दिवसातनं 2 वेळा इन्सुलिनची इंजेक्शन त्यांना घ्यायला लागतात. आणि हे बघितल्यानंतर त्यांनी थोडीशी हाय खाल्ली आणि ते बेसिकली शोधतच होते की कुणाकडे आपण जावं आणि काय पद्धतीने आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी आपला रेडिओचा प्रोग्राम ऐकून ते आपल्याकडे एनरोल झाले.
0: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच आता कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिर चौक, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क करा. कॉन्टॅक्ट 9011325000, 9011325000, 90111 32500. विक्रम, आपण बोलतोय अभिजित यांच्या केस बद्दल.
1: येस. तर अभिजित सरांना तोच सगळा प्रकार, आयटी कंपनीमध्ये जॉब, त्याच्यानंतर आजकाल म्हणजे आता आजकाल तर बैठक काम तर झालंच आणि आजकाल लॉकडाऊन मध्ये आयटीच्या जे लोक आहेत ज्यांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे त्यांना तर बहुतेक 12-12, 13-13 तास काम करायला लागतंय. तर ती सिच्युएशन. त्याच्यानंतर प्रचंड फुडी ऑब्व्हियसली आणि रिसेंटली इन्सुलिन त्यांना चालू झालं बेसिकली आणि त्याच्यानंतर त्यांना वाटलं की आता आपल्याला इलाज नाही, वजन कमी करायलाच पाहिजे. कारण का 108 ला त्यांचं वजन पोहोचलं होतं लॉकडाऊनच्या आधी. जे त्यांचं वजन 97-98 किलो होतं तर ते गेल्या 1.25 वर्षामध्ये डायरेक्ट 10 किलो वाढून 108 पर्यंत पोहोचलं होतं. प्लस हा इन्सुलिनची त्यात ऍडिशन आणि वयवर्ष फक्त 38. सो एनरोल करायला जेव्हा ते आले तर त्यांना पहिली गोष्ट म्हणजे मला व्यायामाचं महत्व पटवायला लागलं. कारण का त्यांना व्यायाम हा एकच प्रकार फक्त करायची इच्छा नव्हती. ते म्हणले मी डायट पाहिजे करतो, मी वेळच्या वेळेस झोपतो पण मी व्यायाम करणार नाही. आणि मी प्रत्येका क्लायंटला सांगतो की व्यायाम न करता वजन कमी करणं हा प्रयत्न चुकीचा आहे. कारण का तसं होत नाही आणि व्यायाम न करता वजन कमी करण्याचा प्रयत्न केला आणि कमी जरी झालं तरी ते नंतर टिकवता येत नाही. तर त्यामुळे हो नाही करता करता त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्हाला व्यायाम 1 तास करायला लागणार आहे. आणि फार काही भयंकर अवघड व्यायाम नसतात. आपले जे व्यायाम असतात ते अत्यंत सोपे असतात. इनफॅक्ट प्रत्येक माणसाची प्रकृती, प्रत्येक माणसाचं वजन, प्रत्येक माणसाचे मेडिकल प्रॉब्लेम बघूनच आपण एक्सरसाइज आणि डायट त्या व्यक्तीचं डिझाईन करतो. पहिला आठवडा झाल्यानंतर 1.25 किलो वजन कमी झाल्यानंतर त्यांना पटलं, त्यांना ते सोपंही वाटलं. कारण काही फार अवघड गोष्टी मी त्यांना सांगितल्या देखील नव्हत्या. आठवड्यातनं एकदा बाहेरचं खायची पण परमिशन दिली होती. रिझल्ट आज आपण बघितला तर 8 महिन्यात त्यांचं 19 किलो वजन कमी झालेलं आहे. सो बेसिकली 108 वरनं आज ते 87 ला आलेले आहेत. आणि इम्पॉर्टंट ही गोष्ट नाहीये की त्यांचं 19 किलो कमी झालं, त्यांचं इन्सुलिन कम्प्लिटली बंद झालं. त्यांच्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्यांच्याही मात्रा कमी कमी होत चालल्यात. त्यांना जी बीपीची गोळी होती ती सुद्धा 100 mg वरनं आता 40 वरती आलेली आहे. आणि त्यांना बेसिकली एक्सरसाइजची सवय लागली, वेळच्या वेळेस खायची आणि झोपायची सवय लागली. त्यामुळे ते आता ह्याच्या पुढे फिट राहतील आणि त्यांचं वजन असंच कमी होत राहील.
0: नक्कीच. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच आता कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिर चौक, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क करा. कॉन्टॅक्ट 9011325000, 9011325000, 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रम

0: कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
1: नमस्कार.
0: 36 वर्षांच्या महिलेची ही केस बघणार होत आपण. त्यांना सतत चक्कर यायची, म्हणजे झोपेतून उठल्यावरती किंवा बसलेलं उभं राहिल्यावरती अशी सतत चक्कर येत होती. अनेक तपासण्या केल्या पण सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. मग त्या ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आल्या. तर यांची केस नेमकी काय होती, प्रॉब्लेम काय होता, तो सॉल्व्ह झाला का, चक्कर येण्याचं बंद झालं का, याबद्दल सांगा.
1: कसं होतं की प्रायमरी लेवलला चक्कर आली म्हणल्यानंतर मग बाबा स्पॉन्डिलायसिस आहे का, मग स्पॉन्डिलायसिस साठी म्हणजे बघितलं तर मग काही नाही निघालं, मग टेम्पररी म्हणजे मेडिसिन्स वगैरे दिले गेले, मग त्याच्यानंतर मग न्यूरोलॉजिस्टकडे दाखवलं गेलं, मग स्कॅन केला गेला, सगळं केलं गेलं, पण कुठल्याच याच्यात काही आलेलं नव्हतं. काही वेळेला ऍडमिट करून बघितलं की बाबा अंडर ऑब्झर्वेशन बघू, पण कन्क्लुजन असं काही नाही. मेडिसिन वेगवेगळ्या प्रकारची चालू करून बघितली गेली, स्टेरॉइड पण चालू करून बघितले गेले, थोडंफार रिलीफ व्हायचा, पण बाकी काही रिलीफ फारसा नव्हता. मग शेवटी बाबा आता काहीच होत नाही म्हटल्यानंतर मग चला बाबा आयुर्वेद तरी ट्राय करून बघू, आणि मग ते आपल्याकडे आले होते. आता जर का प्रॉपर वेनी जर का बघितलं तर मी जेव्हा नाडीपरी परीक्षण केलं त्या पित्त प्रकृतीची ती. बऱ्याच वेळेला कसं असतं की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागली, बरोबर ना. तर मग होतं कसं की जसं गर्मी वाढली की आपण काम करू शकत नाही, मग आपण पंखा लावतो, एसी लावतो, वातावरण मेंटेन करून काम करतो. तसंच शरीराचं पण आहे, जर का शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागली तर शरीर काम नाही करणार. मग अशा वेळेला काय होतं, हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढलं जायला लागतं, आणि मग हळूहळू कॅल्शियम फॉस्फरस म्हणजे म्हणतो ना की हाडातलं हे कमी व्हायला लागलं की मग नंतर नंतर मग काय होतं की मसल्सला सुद्धा स्टिफनेस यायला लागतो कॅल्शियम डेफिशियन्सी वगैरे झाल्यामुळे, बरोबर ना. आणि हा मसल स्टिफनेस वगैरे यायला लागला तर मग कधी कधी काय होतं की मानेचे मसल जर का स्टिफ झाले तर मग ठराविक पोझिशन मधून तुम्ही उठताना बसताना लगेच ते रिलॅक्स होत नाहीत, आणि त्याच्यामुळे काय होतात की इथल्या नसा काय केल्या जातात, खेचल्या जातात, आणि मग त्याच्यातून चक्कर येण्याची शक्यता निर्माण होते. आता मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला कसं केलं जातं की बाबा चला कॅल्शियमच्या गोळ्या द्या, हे करा ते करा, पण जर का शरीरातलं वातावरण जर का योग्य नसेल तर तुम्ही नुसतंच कॅल्शियम देऊन काही फायदा होत नाही. आणि आता जर का नवीन जर का बघितलं आपण म्हणजे व्हिटॅमिन डी नसेल तर कॅल्शियम देऊन काही फायदा होत नाही, व्हिटॅमिन डी द्यायचं असेल त्याचे ऍक्शन चांगली व्हायची असेल तर पोटॅशियम पण द्यायला पाहिजे, म्हणजे व्हिटॅमिन के पण पाहिजे, बरोबर. आणि आता नवीन रिसर्च असा सांगतो की जर का मॅग्नेशियम नसेल तर ते कॅल्शियम म्हणजे तुमचं जर का मॅग्नेशियम नसेल तर ते कॅल्शियम तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये जाम होतं आणि कॅल्सिफिकेशन ऑफ द आर्टरीज होऊन आर्टरी कडक होतात, म्हणजे फायदा होण्याच्याऐवजी तोटाच होतो. म्हणजे ओव्हरऑल होलिस्टिक ट्रीटमेंट केली तरच फायदा होण्याची शक्यता असते, बरोबर की नाही. म्हणजे शरीरातलं वातावरण योग्य नसेल, बरोबर. आणि तुम्ही किती व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन आणि मिनरल्स तुम्ही गोळ्यांवाटे घेणार आहेत आणि ते तुम्हाला काही दिवसासाठी लागणार आहेत का, आयुष्यभर लागणार आहे ना. म्हणजे मेन काम कशावर करायला पाहिजे, पचनावर करायला पाहिजे.
0: श्रुतीहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025. डॉक्टर गिरी मग यांना आपण काय ट्रीटमेंट दिली?
1: म्हणजे आता बेसिकली पित्त वाढलं होतं, म्हणजे पहिल्यांदा विरेचन देऊन ड्रेन आउट केलं, त्याच्यानंतर मग पित्त बॅलन्सिंग साठी मेडिसिन दिली, त्यामुळे त्यांचं पचन चांगलं झालं, बरोबर ना. आणि स्नेहन स्वेदन देऊन त्यांचा जो काही स्टिफनेस होता बॉडीचा तो आपण रिलीज करून दिला. त्यामुळे एखादी गोष्ट जर का होत असेल, बरोबर ना, तर ती गोष्ट होण्यासाठी किंवा एखादा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे तर तो होण्यासाठी बेसिक काय प्रॉब्लेम आहे, बरोबर ना. म्हणजे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे तर ती का निर्माण झाली, मग तुमच्या खाण्यातून येत नाहीये का पचत नाहीये, म्हणजे मेन प्रॉब्लेम असतो पचन होत नाहीये. तर त्याच्यामुळे म्हणजे कसं म्हणतो ना की टेम्पररी काम करण्यापेक्षा किंवा म्हणजे नुसत्याच व्हिटॅमिन प्रोटीनच्या गोळ्या खाण्यापेक्षा नैसर्गिक सोर्स मधून एक असं येईल, पचन कसं सुधरेल, कुठलाही जर का म्हणजे प्रॉब्लेम निर्माण झाला असेल त्याच्यातलं मूळ कारण काय हे शोधून जर का ट्रीटमेंट केली तरच परमनंट रिलीफ आपल्याला घेता येतो. त्यामुळे अनेक आजारांच्या जर का बाबतीत आपण बघितलं तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
0: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंड.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: आपण असं म्हणलो की कौटुंबिक इन्व्हेस्टमेंट ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि रादर कुटुंबातल्या प्रत्येकाची वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट सुद्धा असली पाहिजे, कारण प्रत्येकाची बकेट लिस्ट ही वेगळी असते, प्रत्येकाची स्वप्न इच्छा आकांक्षा या वेगळ्या असतात. मग या सगळ्याला धरून ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंटचा विचार होतो त्यावेळेला घरामध्ये नवरा बायकोमध्ये आई वडील आणि मुलांमध्ये चर्चा होणं खूप गरजेचं आहे. तर ही चर्चा कुठल्या स्वरूपाची असली पाहिजे याही आधी आपण बोललोय, पण आज पुन्हा एकदा हा प्रश्न विचारते कारण याबद्दल आज आपण डिटेलमध्ये बोलूयात.
2: सो बेसिकली मॅडम, चर्चा व्हावी हे 100% खरं आहे किंवा ती झालीच पाहिजे असं मी म्हणेन. एक दुसरा महत्वाचा मुद्दा काय की काय चर्चा व्हायला हवी, तर बेसिकली प्रत्येक मुलाचे म्हणजे जर चौकोनी कुटुंब असेल, मुलगा मुलगी आई वडील, तर मुलाचं एज किती, त्याचे इथून पुढचे भविष्यातली स्वप्न काय आहेत याची कुठेतरी मांडणी झाली पाहिजे. म्हणजे जर त्याला उत्तम एज्युकेशन घ्यायचं असेल तर ते एज्युकेशन कशा स्वरूपाचं घ्यायचंय, सायन्स बॅकग्राऊंड मधून घ्यायचंय, आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंड मधून घ्यायचंय, ह्याच्या जगभरातले टॉप क्लासेस कॉलेजेस युनिव्हर्सिटीज कुठल्या कुठल्या आहेत, त्याची कॉस्ट काय आहे, आणि मग त्या बेसिसवर त्या मुलासाठीची गुंतवणूक ही कशी झाली पाहिजे याची चर्चा थोडीशी झाली पाहिजे. मुलगी आहे तर तिला कदाचित डान्स मध्ये करिअर करायचंय, त्याच्या रिलेटेड उत्तम क्लासेस लावायचे, तिला करिअर म्हणूनच ते निवडायचं आहे असं जेव्हा असेल तर मग त्याचं बेस्ट एज्युकेशन कुठे होतं, त्याच्या युनिव्हर्सिटीज कॉलेजेस कुठले आहेत, भारतात आहेत की बाहेर आहेत, मग त्याची कॉस्ट कशी असू शकते आणि मग त्या कॉस्टसाठीची इन्व्हेस्टमेंट ही कशी केली पाहिजे ही त्या मुलांबरोबर चर्चा होणं अपेक्षित आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा काय की मग कुटुंब म्हणून आम्हाला फिरायला जायचंय, वर्षाच्या गाठी एक ट्रीप करायची आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की ट्रॅव्हलिंगचं प्लॅनिंग, म्हणजे ते आयुष्यभराचं आहे. म्हणजे मुलं जोपर्यंत मोठी होतात वर्षाला एक ट्रीप असं जरी कन्सिडर केलं तर पुढची 10-15-20 वर्ष आपण फिरणार आहोत, मग हे फिरताना दरवर्षी खर्च होणार आहे, मग त्याचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा झाली पाहिजे. नवरा बायकोने एकत्र बसून रिटायरमेंटचं प्लॅनिंग आपलं आणि जे वयाच्या खूप आधी सुरू केलं पाहिजे, म्हणजे मी असं म्हणेल की लग्न झाल्या सुरुवात ही रिटायरमेंट प्लॅनिंगने झाली पाहिजे जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करणार आहोत. कारण तेच जर मी माझ्या प्रायोरिटी आता मग मुलांची एज्युकेशन आहेत, मग मला घरातल्या मोठ्यांच्या काहीतरी अडचणी आहेत त्या प्रायोरिटी आधी सांभाळायच्या, हे सगळं आयुष्यात असणारच आहे, पण छोट्या प्रमाणात का होईना रिटायरमेंट प्लॅनिंगची सुरुवात करून त्याच्यासाठीची गुंतवणूक ही अगदी लग्न झाल्या आपण केली पाहिजे. त्याच्यासाठी नवरा बायकोने एकत्र बसून त्याच्यावर डिस्कशन, त्याच्या प्लॅनिंगचं डिस्कशन हे केलं गेलं पाहिजे. सो अशा व्हरायटी ऑफ गोष्टी आहेत ज्या डिस्कस झाल्या पाहिजेत आणि मग त्या डिस्कस झाल्यानंतर त्याचं प्लॅनिंग, एकंदरीतच या प्रत्येक गोष्टीसाठीचं एकत्रित प्लॅनिंग, म्हणून फॅमिली इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग असं आपण त्याला म्हणूयात, एकत्रित प्लॅनिंग करणं गरजेचं आहे.
1: म्हणूनच श्रोते हो, तुमच्या कुटुंबाचं आर्थिक प्लॅनिंग तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल, तुम्हाला देखील तुमचे गोल्स व्यवस्थित अचीव्ह करायचे असतील, तर तुमच्या प्रत्येकासाठी क्रिसेंटमध्ये पर्सनलाइज्ड प्लॅन तर असणारच आहे, शिवाय मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर SIP, SWP, एकरकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. सर, जसं आता तुम्ही म्हणालात की या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाल्यानंतर मग सल्लागाराकडे जाऊन आपल्या कुटुंबाचं व्यवस्थित आर्थिक प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, मग जेव्हा अशा प्रकारे कुटुंब क्रिसेंटमध्ये समजा जर का ते आलं तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे प्रश्न विचारता किंवा त्यांचे गोल्स कशा प्रकारे समजून घेतात याबद्दलही सांगा.
2: म्हणजे जे आम्ही गेली 15-20 वर्ष करत आलेलो आहोत, सातत्याने करत

0: आलेलो आहोत. कुठलंही कुटुंब आमच्यासमोर आल्यानंतर ओव्हरऑल गुंतवणुकीची गुरुकिल्ली देताना म्हणजे प्रत्येक कुटुंबाचं आर्थिक नियोजन हे कसं असलं पाहिजे, आर्थिक नियोजन करताना मग त्यांची अर्निंग असणारा मेंबर, कुटुंबात अर्निंग असणारा मेंबर ह्याची लाईफ सेक्युरिटी कशी असली पाहिजे, पूर्ण कुटुंबाची हेल्थची सेक्युरिटी कशी असली पाहिजे. मी सेक्युरिटी हा शब्द याच्यासाठी वापरतो की बाबा ती व्यक्ती म्हणजे जी ब्रेड अर्नर आहे कुटुंबातली तीच व्यक्ती जर गेली तर फॅमिलीचं अर्थार्जन थांबणार आहे आणि मग ह्याचं प्लॅनिंग काही आहे का, म्हणून ती लाईफ सेक्युरिटी. हेल्थ सेक्युरिटीच्या बाबतीत जेव्हा मी बोलतो तेव्हा कुटुंबातली कुठलीही व्यक्ती मोठ्या आजाराने त्रस्त झाली, आजारी पडली तर सगळं घर विस्कळीत होतं आणि ते विस्कळीत होताना आर्थिक नियोजनही गडबडतं. मग त्याचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे हेही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे दोन महत्वाचे मुद्दे टेक ओव्हर केल्यानंतर म्हणजे या दोन स्टेप सर पुढे सरकल्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा येतो विच इज वेल्थ सेक्युरिटी. आता वेल्थ सेक्युरिटी करताना देखील भारतातली पद्धत अशी आहे की एखादं कुटुंब आहे मग रिअल इस्टेटमध्ये ते मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असेल तर एक फ्लॅट दोन फ्लॅट तीन फ्लॅट एक जागा एक प्लॉट दोन प्लॉट असं ते करत जातात. किंवा मग सोनं विकत घेत असेल तर सारखं सोनंच विकत घेतात, किंवा शेअर्स विकत घेत असतील तर सारखेच शेअर्स विकत घेतात. तर असं न होता प्रत्येक असेटमध्ये गुंतवणूक, लिक्विड असेट क्लास, डेट असेट क्लास, कमोडिटी असेट क्लास, रिअल इस्टेट असेट क्लास, इक्विटी असेट क्लास, या प्रत्येक असेट क्लासमध्ये त्या कुटुंबाची किती पर्सेंटेज गुंतवणूक पाहिजे सो दॅट त्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन करताना अडचणी येणार नाहीत आणि त्यांच्या रेग्युलर इंटरवलला लागणारे वेळोवेळीचे पैसे त्यांना उपलब्ध राहतील. म्हणून असेट अलोकेशनला अनन्यसाधारण महत्व आहे याची देखील चर्चा होते. आणि ही सगळी चर्चा झाल्यानंतर आम्ही काही फॉर्म्स भरून घेतो, म्हणजे ते कुटुंब गुंतवणूक करताना त्यांचं रिस्क घेण्याची मानसिकता काय आहे याच्या रिलेटेड काही प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर त्यांचं इन्कम एक्सपेन्सेस हे ते कशा पद्धतीने सांभाळतात, एक्सपेन्सेस हे कुठल्या गोष्टीवर जास्त होतात याच्याबद्दल समजून घेतलं जातं. आत्ता त्यांचं असेटचं अलोकेशन कसं आहे, कुठल्या असेटमध्ये त्यांनी किती पर्सेंटेज पैसे लावलेले आहे याच्याबद्दलची मांडणी होते. आणि जर तो असेट रिस्ट्रक्चर करायचं असेल तर त्याबद्दल सांगितलं जातं. आणि फायनली त्यांचं गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे, किती गोल्स असू शकतात, त्या गोल्सची आम्ही मांडणी केलेली आहे. 30-40 वेगवेगळे गोल्स आमच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत. मग तो फॉर्म भरून पूर्ण कम्प्लीट आल्यानंतर मग त्याची असेसमेंट होते आणि त्यांचा एक प्लॅन तयार होतो, इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन तयार होतो आणि त्याच्याबद्दल त्यांना सांगितलं जातं.
1: म्हणूनच श्रोते हो, तुमच्या कुटुंबाची इन्व्हेस्टमेंटची तयारी असेल, तुम्हाला त्यासाठी मार्गदर्शन असेल, तुमचे गोल्स ठरलेले असतील आणि त्या गोलशी रिगार्डिंग तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती कधी करावी, कशी करावी, कुठे करावी या सगळ्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड इथे. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते. पुन्हा

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ञ डॉक्टर्स आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
5: नमस्कार.
4: नमस्कार डॉक्टर सचिन भुजबळ सर.

0: नमस्कार.
1: डॉक्टर सुरेश सर, आपण नेहमी असं म्हणतो की किडनी स्टोन असेल, छोटा असेल, मोठा असेल, एका किडनीत असेल, दोन्ही किडनीत असेल, तरी लवकरात लवकर ट्रीटमेंट झाली पाहिजे.
0: फार महत्वाचं आहे की जर ट्रीटमेंट वेळेवरती झाली नाही तर काही वेळेला मूत्रपिंड गमावण्याचा पण धोका असतो. इथपर्यंत आजार गंभीर ठरू शकतो. मला असं वाटतं डॉक्टर सचिन, या संदर्भात आपल्या श्रोत्यांना की मूतखडाची जर ट्रीटमेंट उपचार वेळेवर झाले नाहीत तर काय होऊ शकतं, ह्याची माहिती खूप महत्वाचं आहे.
2: नक्कीच. जे मूतखडा आहे किंवा किडनीमधला किंवा किडनीच्या ट्यूबमधला जो खडा आहे त्याची ट्रीटमेंट पूर्ण करणे हे खूप महत्वाचं असतं. मग ती औषधांनी असो किंवा कुठल्या शस्त्रक्रियेने असो, जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर मग त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. जसं की किडनीमध्ये इन्फेक्शन होणे, ज्याला आपण पायलोनेफ्रायटिस असं म्हणतो, ते इन्फेक्शन पूर्ण शरीरभर पसरणे, ज्याला आपण सेप्सिस असं म्हणतो, आणि त्याच्यामुळे बाकीच्या अवयवांवर पण परिणाम होऊ शकतो. तसेच किडनीमधल्या स्टोनमुळे किंवा किडनीच्या ट्यूबमधल्या स्टोनमुळे जो अडथळा निर्माण होतो आणि जे इन्फेक्शन निर्माण होतं त्यामुळे किडनीचं काम करणं खराब होऊ शकतं, आणि ज्याला आपण अक्यूट किडनी इंजुरी म्हणतो ते होऊ शकतं. आणि रेअरली कधी कधी डायलिसिसची पण गरज लागते जर आपण दुर्लक्ष केलं तर. क्वचित प्रसंगी एखादा खडा आहे जो पेशंट खूप वेळ दुर्लक्ष करतो, जास्त दुखत नाहीये, त्रास होत नाहीये, आणि नंतर मग काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर असं दिसून येतं की ती किडनी पूर्णपणे निकामी झालेली आहे, आणि त्या स्टोन बरोबर किडनी काढणं पण गरजेचं कधी कधी होऊन बसतं. सो त्यामुळे वेळेतच ट्रीटमेंट घेणं आणि ते ट्रीटमेंट पूर्ण करणं हे खूप महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, आपण बोलत होतो की किडनी स्टोन जर का वेळेत काढला गेला नाही तर होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स बद्दल अजून काय सांगाल?
2: किडनी स्टोन वेळेत काढला जाणं हे महत्वाचं आहे, जे कुठल्याही औषधांनी असो किंवा शस्त्रक्रियेद्वारे असो.
1: अच्छा.
2: बऱ्याच वेळेस काय होतं की स्टोन आहे कळतं पेशंटला, परंतु नंतर दुखायचं कमी होतं, औषधं घेतल्यावर दुखायचं कमी होतं, मग पेशंट दुर्लक्ष करतो. सो ज्यावेळेस आपण औषधांचा कोर्स पूर्ण करतो, स्टोन पडला आहे की नाही किंवा स्टोन विरघळला आहे की नाही आणि तो क्लिअर झाला आहे की नाही हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. मग ते सोनोग्राफीने असो किंवा इतर काही तपासण्यांद्वारे असो, हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. अन्यथा दुखत नाही पण स्टोन तसाच असेल तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स हे पुढे जाऊन होऊ शकतात आणि नंतर तर मग पेशंटला सिरियस काही कॉम्प्लिकेशन होऊन नंतर भरती व्हायला लागू शकतात.
1: अच्छा.
0: डॉक्टर सचिन ने तर सांगितलंच की जर समजा दुखत नाही या गैरसमजाखाली जर पेशंटने उशीर केला तर काय होऊ शकतं? म्हणजे आताच आम्ही एक रुग्णही पाहिला की त्याला 3 वर्षापूर्वी पोटात दुखलं होतं आणि त्यावेळेला मला वाटतं 12-13 mm चा खडा युरेटरमध्ये अडकला होता. त्यांनी काही औषधोपचार घेतले, वेदनाशामक औषधं घेतली, त्याला खूप बरं वाटलं आणि त्यानंतर तो असं म्हटलं की मला कधी दुखलंच नाही. आणि आता आमच्याकडे जेव्हा तो आला त्याला भरपूर ताप येत होता, इन्फेक्शन त्याला झालं होतं, आणि आम्ही जेव्हा त्याचे तपास केले तर असं लक्षात आलं की तोच खडा तिथेच राहून पूर्णपणे त्या किडनीमध्ये पू भरलेला होता. म्हणजे इथपर्यंत हे आजाराचं स्वरूप गंभीर होऊ शकतं. त्याच्यामुळे मूतखडा, जसं सचिननी सांगितलं की मूतखडा झाला म्हणजे तो पडला की नाही याचा पूर्णपणे पाठपुरावा करणं खूपच महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही कुठलेही उपचार घ्यात.
1: अगदी. म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: चलो निकले क्या?
6: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9688.

0: 9 11 240।
1: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
2: नमस्ते।
1: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय, तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं, मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढल्यात का?
2: याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत, एक तर तुमचा वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की BIS एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केले फर्निचर सेक्टरवरती, त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला। वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत। ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय। आता BIS मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे। काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्ट मध्ये हाईक केलेली आहे। तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे,
3: मग
2: तरी पण परचेस चालू राहिला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे। याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल। ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अव्हेलेबल ठेवलंय। फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे।
1: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, कोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे। संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003। जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का, पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
2: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात, कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये। तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत। फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील। आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही, त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चालू आहे। त्यामुळे एनी आहो आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना फरक पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही।
1: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःच आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे।
2: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपल्याला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल, कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट आहे ती हायर साईडला आहे। आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं। पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल।
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे। संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003। पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्ते।
0: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
0: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
0: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में, बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी। प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक पुणे। कॉन्टैक्ट 9689911240।
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत, रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
6: श्रोते हो नमस्कार, श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोते हो, गेल्या भागामध्ये आपण डोळ्यांमध्ये रक्तस्राव होण्याची कारणं काय असतात याविषयीची माहिती पुणे

0: पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून घेत होतो. या भागातही आणखी काही कारणं याच विषयावरची आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात प्रथम डॉक्टर आबासाहेब गडदे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गडदे, आपल्या कार्यक्रमात
1: नमस्कार. मॅडम
0: डॉक्टर, अजूनही काही डोळ्यांमध्ये रक्तस्राव होण्याची कारणं आपण सांगू शकतो का?
1: नक्की मॅडम. काय होतं, मागच्या वेळेला जसं मी सांगितलं की रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात. रक्तवाहिन्यांमध्ये लोकांना हे समज असं आहे की फक्त हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात, तसं नाही आहे. जागोजागी डीव्हीटी म्हणून आहे, डीपी व्हेन थ्रोम्बोसिस म्हणून आहे,
0: बरोबर,
1: किंवा व्हेरी गुड व्हेन सारखी शरीरात लक्षण दिसायला लागतात, हृदयात मध्ये ब्लॉक दिसतो, तसंच डोळ्यांमध्ये ज्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक दिसतो त्याला बऱ्याचदा अशुद्ध आणि अशुद्ध दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतो. मग ब्लॉक बसला तर मग मात्र पडद्यावरती आपल्याला रक्तस्राव होताना दिसत असतो. मग ह्याचं कारण काय, हा डोळ्याचा विकार आहे का? तर नाही, डोळ्यात रक्तस्राव झाला आहे पण तरीही तो डोळ्याचा विकार नाही. मी का धाडसान सांगतोय, कारण मुळात तो रक्ताचा विकार आहे. म्हणजे रक्तदृष्टी असेल, तुम्हाला जर रक्तात दोष असेल आणि तो जो ब्लॉक केशवाहिन्यांमध्ये बसला तर मग रक्तस्राव झाला, तर तो डोळ्याचा दोष कसा म्हणता येईल? तर तो सारा

0: नाही, डोळ्यात रक्तस्राव झाला आहे पण तरीही तो डोळ्याचा विकार नाही, हे मी का धाडसान सांगतोय, कारण मुळात तो रक्ताचा विकार आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे रक्तदृष्टी असेल, तुम्हाला जर रक्तात दोष असेल आणि तो जो ब्लॉक केशवाहिन्यांमध्ये बसला तर मग रक्तस्राव झाला, तर तो डोळ्याचा दोष कसा म्हणता येईल? तर तो सार्वधिक विकार झाला. मग ह्याचा विचार करताना मात्र मग त्याला तंबाखूचं व्यसन आहे का, त्याला मद्यपानाचं व्यसन आहे का, तो रात्री जागरण करतो का, त्याला नित्याने दिवसा झोपायची सवय आहे का, त्याला विरुद्ध आहार करायची सवय आहे का, मोठ्यानं ओरडायची सवय आहे का, स्ट्रेस किती आहे, हायपरटेन्शन आहे का त्या व्यक्तीला, किंवा एखाद्याचा स्वभाव पित्त प्रकृतीचा एखाद्याचा आहे का, तर ह्या गोष्टी सोबतच त्याला मोठे आजार कोणते झाले होते का, त्याची ट्रीटमेंट काही केली गेली का, तर ह्या सगळ्याचा विचार करून ह्या आजाराची ट्रीटमेंट करणं क्रमप्राप्त होतं. मग ह्याच्यात बऱ्याचदा रक्तवाहिन्यांच्या म्हणजे एखाद्या वेळेला सगळं दिनचर्या ते सगळं चांगलं आहे पण एखादाच पदार्थ म्हणजे केळीचं शिकरण खायची सवय आहे किंवा नॉनव्हेज पण आणि दूध पण एका दिवशी घ्यायची सवय आहे, अशी एखादी चुकीची खोड असते जी वर्षानुवर्षी चालू असते आणि मग त्याचा परिणाम रक्तावरती होऊन रक्ताची क्वालिटी खराब होते आणि त्याच्यात गुठळ्या होतात. तर हे चुकीचे एखादीच खोड आयुष्यभर असेल तर मग रक्तावरती परिणाम होतो, रक्तवाहिन्यामध्ये त्याचा ब्लॉक बसायला लागतो. तर मग डोळ्यातला रक्तस्राव तर औषधानं कमी करताच येतो, तो काही प्रश्नच नाही, पण त्या गुठळ्या फोडणं, रक्ताची क्वालिटी सुधारणं हे आयुर्वेदाशिवाय शक्य नाही. याच्यात मग आयुर्वेदात बऱ्याचदा लिव्हरशी संबंधित औषध दिली जातात, रक्तात दुरुस्त व्हायची औषध दिली जातात, मग रक्तातल्या गुठळ्या कमी होतात, रक्तस्रावही कमी होतो आणि कायमस्वरूपी दिसण्यास सुधारणा होत असते. फक्त योग्य वेळेला निदान होऊन ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे.
1: तर त्या रक्तस्राव कशामुळे डोळ्यात होतो याची कारण डॉक्टर सांगताय आणि आता हळूहळू तुम्ही उपायही सांगताय, तर त्याच्याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822526199. तर डॉक्टर, अजून रक्तस्राव डोळ्यात होतो याची काही कारण आहेत का?
0: नाही नाही, जसं रक्तवाहिन्यांच्या बाबतीत सांगितलं की गुठळ्या होतात, तसं बऱ्याचदा आरओपी म्हणून एक विकार आहे, रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी असं त्याचं निदान आहे. म्हणजे लहान मुलं जी प्री मॅच्युअर होतात त्यांचा पडदाच डेव्हलप झालेला नसतो, त्यांचा रक्तवाहिन्या पडद्याच्या सगळ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेला
1: नसतो, लहान मुलांना जाड चष्मे लागतात
0: अगदी, आणि मग त्यांचा पडदा पातळ असतो, रक्तवाहिन्या पातळ असतात, नाजूक असतात, मग भविष्यात पडले डोळ्याला हात लागलाय, मार लागलाय पण किंवा काहीच नाही, ते बालक तसंच कुपोषित राहिले तरी भविष्यात जाऊन पडद्याचा नंबर तर मोठा असतोच, पडदाही फाटायचे चान्सेस असतात आणि भविष्यात रक्तस्रावी व्हायची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. मग अशा लोकांचं निदान करताना सुद्धा आपल्याला त्यांचा पडदा कसा चांगला करता येईल, त्यांच्या पडद्याच्या शेवटच्या भागापर्यंत रक्तस्राव कसा पोहोचवता येईल, रक्तवाहिन्या कशा मजबूत करता येतील, ह्यासाठी आयुर्वेदात रसायन चिकित्सा नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे मग आपण अगदीच जन्मल्यानंतर लगेच औषधोपचार चालू केले की जोपर्यंत दात येत नाही तोपर्यंत त्या बाळाची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येते.
1: अच्छा,
0: म्हणजे 8 ते 9 महिन्यापर्यंत आपल्याला अवधी बऱ्यापैकी असतो आणि त्याचवेळी जर आपण अगदीच जन्मानंतर लगेच औषधोपचार चालू केले आई आणि बाळाला, तर मग त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवरती, ओव्हरऑल ग्रोथवरती, पडद्याच्या वाढीवरती, रक्तवाहिन्यांची ताकद वाढण्यावरती आणि रक्तवाहिन्यांचा सप्लाय सुधारण्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदिक ट्रीटमेंट करता येऊ शकतो. ह्याच्यासोबतच आपल्याला ज्या वेळेला जसं लहान मुलांच्या बाबतीत सांगतोय, त्यावेळेला ज्या लोकांना घुणा फुटणं, म्हणजे लहान मुलांना हे स्पेसिफिक होत असतं बऱ्याचदा, लहानपणापासून ज्या लोकांना नाकातून रक्त दर उन्हाळ्यात होत असतं, वर्षानुवर्ष असं होत राहिलं तर भविष्यात त्यांना पडद्याला सूज येणं, नसांना सूज येणं, पडद्यावरती रक्तस्राव होणं काहीही कारण नसताना, हिथं मधुमेह, हिथं उच्च रक्तदाब, हिथं कोणत्याही रक्तवाहिन्यातल्या गुठळ्या, ह्याचा काहीही संबंध नसतो. नाकातून रक्त येणं हे रक्तपित्त नावाचं निदान आयुर्वेदानुसार केलं जातं आणि ते अगदी लहानपणापासून जर एखाद्या व्यक्तीला असेल तर ते एकदा दोष पराकुटीचे वाढूपर्यंत ते फक्त नाकातनं रक्त येणं एवढंच सिम्प्टम दिसतं, नंतर मात्र आपल्याला डोळ्याच्या पडद्यावरती याचा खूप मोठा परिणाम होताना दिसत असतो. कारण नुसतंच नाकातनं रक्त येतं तर दुर्लक्ष करून चालणार नाही, योग्य वेळी योग्य निदान करून योग्य वैद्याच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.
1: तर डॉक्टर, आता आपण लहान मुलांमध्ये सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि त्याची कारणं सांगितलीत. अजून काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या

0: रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98 22 61 99.
1: तर आता डॉक्टर, लहान मुलांची कारणं सांगितलीत, कावीळ सारखा आजार सांगितलात, अजूनही काही असे विकार आहेत का ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव
2: नक्की होतं? ह्याच्यात आता जसं मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे तर प्रमुख कारणं आहेतच. मुळात मधुमेहानीवर उच्च रक्तदाबाची कारणंही शोधावी लागतात. आता उच्च रक्तदाबाच्या बाबतीत ज्यावेळी आपण बघायला लागतो, त्यावेळेला मॅक्झिमम पार्ट हा स्ट्रेसशी संबंधित आपल्याला दिसत असतो. ज्यावेळेला ताणतणावाचं वातावरण असेल त्यावेळेला त्याचा परिणाम यकृतावरती खूप मोठा होताना दिसत असतो. तसं व्हायला लागलं की रक्तदाब वाढतो, रक्तदाब वाढला की शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती परिणाम होतो, तसाच डोळ्यावरती होतो, डोळ्यात रक्तस्राव होतो. मग ह्याचं उच्च रक्तदाबाची कारणं नुसतंच ताणतणाव असत नाही, इतरही असतात. ताणतणाव असेल तर त्याची पंचकर्म वेगळी करायला लागतात. आणि इतर आजारांमध्ये जिरलेलं आम्लपित्त उच्च रक्तदाबाचं कारण असतं, मलावस्तंभ हे कारण असतं, अनियमितता ही खूप कारण असतं. एखाद्याची पित्त प्रकृती आहे आणि त्याला जागरण सोसत नाही, त्याच्या नाईट ड्युटीज असतील, म्हणजे व्यवसाय हे खूप मोठा फॅक्टर आहे उच्च रक्तदाबाचं.
1: बरोबर.
2: म्हणजे शरीराला सोसत नाही आणि तरी त्या गोष्टी सततच्या केल्या गेल्या तर उच्च रक्तदाब वाढू शकतो. जिरलेलं पित्त असेल तर उच्च रक्तदाब होऊ शकतो. हृदयाशी किंवा लिव्हरशी संबंधित मोठे आजारपण असतील तरी उच्च रक्तदाबाचा परिणाम येतो. आणि मग अशा लोकांना उच्च रक्तदाबाची औषधं घेत आहेत, उच्च रक्तदाब कंट्रोल येत नाही किंवा फ्लक्च्युएट खूप मोठ्या प्रमाणात होत असेल, अनियमितता त्याची खूप असेल, कधी 120 आहे तर कधी 180 आहे, ही फ्लक्च्युएशन खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्याचा परिणाम त्या रक्तवाहिन्यांवरती डोळ्याच्या खूप मोठा येतो. आणि मग रक्तवाहिन्या ब्रेक होऊन रक्तस्राव व्हायला लागतो. त्याची ट्रीटमेंट करतानाही ज्यावेळेला रक्तस्राव पडद्यावरचा तर ऑब्झॉर्ब करताच येतो, तो काही प्रश्न नाही. पण मूळ उच्च रक्तदाबाचं निदान करणं, त्यानुसार शरीर शुद्धीचे प्रकार करणं, त्यानुसार डोळ्याची पंचकर्म करणं हे गरजेचं आहे. मग काही लोकांना फक्त पोटसाफोची औषधं दिली, काही लोकांना नुसतं अंदा तेलाची बस्ती दिली, काही लोकांना नुसते वमन केलं, काही लोकांना नुसतं विरेचन केलं तरी उच्च रक्तदाब सेटल होतो. फक्त उच्च रक्तदाबाचं मूळ कारण काय, त्यानुसार शुद्धी चुकीचा आणि त्यानुसार डोळ्याची ट्रीटमेंट केली गेली तर उच्च रक्तदाबाचा जो परिणाम रक्तस्रावाच्या हिशोबाने डोळ्यावरती येतो तो आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो.
1: गेल्या दोन भागामध्ये डॉक्टर आपण डोळ्यामध्ये रक्तस्राव कशामुळे होतो याची कारणं सांगत होतात, पण हा विषय एवढा मोठा आहे की त्याचीच माहिती आपण पुढच्या भागात घेऊया.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98 22 51 61 99, 98 22 51 61 99.
1: पण याच विषयाची माहिती आपण अधिक जाणून घेऊया पुढच्या कार्यक्रमामध्ये. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
2: नमस्कार.
3: श्रोतेहो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकले पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून. सकाळचे ठीक 10:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोतेहो, आईच्या पात्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचा आज स्मृतिदिन. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया त्यांच्या आपली माणसं या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं सौमित्र यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं.

0: आई शपथ चित्रपटातलं हे होतं साधना सरगम यांच्या स्वरातलं सौमित्र यांचं गीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोतेहो, आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चित्रपटातली काही गीतं ऐकली. सकाळचे 10:50 झाले. प्रसारित करीत आहोत भिडे हॉस्पिटल प्रस्तुत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. श्रोतेहो नमस्कार. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या IVF स्पेशलिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर मंजिरी मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: गर्भधारणा राहणे किंवा मूल होणे या गोष्टी प्रत्येकालाच हव्या असतात, पण आजकाल आपण बघतोय वाढलेला स्ट्रेस आणि इतर अनेक कारण यामुळं मूल होण्याचं प्रमाण कमी होत आहे. पण बऱ्याचशा पेशंट्सना हा प्रश्न असतो की नेमकं जायचं कधी. आज याबद्दल सांगा.
3: ज्या दाम्पत्यांना नैसर्गिक दृष्ट्या प्रयत्न 1 वर्षापेक्षा जास्त करूनही बाळ राहिलेलं नाही, त्यांनी आयडियली टेस्ट ट्यूब बेबी तज्ञांकडे जावं. जर तुमचं बाकी सगळी मूल होण्याची कार्यक्षमता उत्तम असेल, फॉलिक्युलर मॉनिटरिंग करून अंड व्यवस्थित फुटत असेल, मूल होण्याची गर्भ कार्यक्षमता चाचणी केल्यानंतर सोनोग्राफी नॉर्मल असेल, वीर्य म्हणजे सीमेन अनालिसिस नॉर्मल असेल, तर तुम्ही व्यवस्थितशीर 6 महिने ते वर्ष प्रयत्न करायला पाहिजे. जर 1 वर्षापेक्षा जास्त झालं असेल आणि योग्य प्रयत्न करून सुद्धा जर तुम्हाला मूल होत नसेल, तर मात्र तुम्हाला टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF सेंटरमध्ये जायला हरकत नाही. तर ज्या वेळेला आमच्याकडे जोडपी येतात की डॉक्टर आम्ही 1 वर्ष प्रयत्न केलाय पण आम्हाला नाही झालं, तर अशा वेळेला आम्हाला नेमकं त्याचं कारण काय हे माहिती करून घेणं हे अत्यंत गरजेचं वाटतं. कारण गर्भधारणा होत नाही असं नुसतं सोपं नाहीये, त्यामध्ये अनेक क्लिष्ट गोष्टी असू शकतात. त्यामुळे आपण पेशंट आल्यानंतर पाळीच्या 2-3 दिवशी ऍडव्हान्स AFC सोनोग्राफी करून घेतो, ज्यामध्ये आपल्याला दोन्ही बाजूच्या अंडकोशांमध्ये स्त्री बीज भरपूर आहेत का नाही, म्हणजे आपल्या हातात भरपूर वेळ आहे का ह्या पेशंटमध्ये, का स्त्री बीज कमी व्हायला लागली आहेत ह्याचा आपल्याला एक अंदाज लागतो. नुसतं तेवढंच नाही तर रक्तातली पण मूल होण्याची कार्यक्षमतेचे काही चाचण्या असतात, ज्या हॉर्मोनल तपास असतात, या दोन्हीनी आम्हाला समजतं की ह्या स्त्रीमध्ये स्त्री बीज व्यवस्थित आहेत, त्यांची कार्यक्षमता चांगली आहे. आता टाळी दोन्ही हाताने वाजत नाही, त्यामुळे तिच्या पतीचं सुद्धा आपण सीमेन अनालिसिस त्या सेम व्हिजिटला करून घेतो, ज्याच्यामध्ये आपल्याला जी शुक्राणू आहेत ते भरपूर प्रमाणात आहेत का, त्यांच्यामध्ये कुठला व्यंगत्व

0: तर नाही ना.
1: बाळ होणाऱ्या शुक्राणूंचं प्रमाण, प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी असणारे स्पर्म्स हे व्यवस्थित आहेत का नाही हे आपल्याला कळतं.
2: श्रोतेहो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8080551718.
1: तर आपण ह्या ज्या प्राथमिक तपास केल्यात त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की मूल व्हायला अडचण आहे का नाही. म्हणजे थोडक्यात जर सीमेन काउंट कमी असेल तर त्या अनुषंगाने काही गोळ्या औषधं देऊन वीर्याचं प्रमाण वाढवल्यानंतरच आपण ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. किंवा आपण समजूया की स्त्रीमध्ये फायब्रॉइड्स आहेत आणि ज्याच्यामुळे गर्भधारणा राहत नाही, तर ते फायब्रॉइड्सची ट्रीटमेंट केल्यावर मग आपण गर्भधारणेचे प्रयत्न सुरू करतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ह्या सगळ्या चाचण्यांमध्ये त्याचे जे काही निष्कर्ष असतील त्या अनुषंगाने प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट ही वेगळी प्लॅन करावी लागते. ती अतिशय इंडिव्हिज्युअलाइज प्रोटोकॉल असतो. साधारण 15-16 पद्धतीच्या ट्रीटमेंट असतात. त्या अनुषंगाने काय प्रॉब्लेम आहे, हॉर्मोन्स मध्ये काही वेळेला आपल्याला ट्रीटमेंट करावे लागतात, जेणेकरून पेशंट मध्ये जी अडचण आहे त्या अनुषंगाने पर्सनलाइज ट्रीटमेंट IVF प्लॅन्स हे केले तर लवकरात लवकर प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता ही उत्तम असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पेशंटनी जर व्यवस्थिशीर 6-8 महिन्यापेक्षा जास्त कालावधी प्रयत्न केला असेल आणि तरी बाळ राहत नसेल तर तुम्ही घरी बसू नका. योग्य तज्ज्ञांकडे जाऊन त्यांना मोकळेपणाने नेमकी काय अडचण आहे हे सांगा. त्या अनुषंगाने योग्य चाचण्या, सोनोग्राफी, सिमेन सगळं करून ट्रीटमेंटची सुरुवात ही केली जाते.
2: श्रोतेहो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8080551718. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम भिडे हॉस्पिटल आताच आपण ऐकला. पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून. सकाळचे ठीक 10:55 आणि 12 सेकंद झालेत.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इनटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित ठेगडे, गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना, तर ती ताणत नाही. विषय आहे खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11:00 सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या

0: से हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले, मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे ठीक 10:58 झालेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. केरळमध्ये काँग्रेस प्रणित UDF आघाडीच्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी आज झाला. केरळच्या मुख्यमंत्रीपदी VD सतीशन यांनी शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी समारंभाला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी 21 मंत्र्यांचाही शपथविधी होत असून त्यातील 14 जण पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. भारतीय आध्यात्मिक परंपरेतील महान संत रविदास यांचे विचार, तत्वज्ञान आणि कार्य अत्यंत प्रेरणादायी असून त्यांचा व्यापक अभ्यास आणि प्रसार होणं आवश्यक आहे असं मत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी व्यक्त केलं. या अनुषंगानं पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यापीठातील स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस विभागानं तयार केलेल्या संशोधन प्रकल्पाची केंद्र सरकारकडे तातडीनं शिफारस करण्यात यावी असे निर्देश शेलार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला दिले. या संदर्भात झालेल्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. संत रविदास यांच्या 650 जयंती वर्षानिमित्त त्यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या तत्वज्ञान, सामाजिक विचार आणि सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करून एक संशोधन प्रकल्प तयार करण्यात आला आहे. मंत्री आशिष शेलार यांनी ऑनलाईन बैठकीत संबंधित प्रकल्पाचं सादरीकरण पाहून सविस्तर माहिती घेतली. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ नोंदवली जात आहे. वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून काल तेल्हारा तालुक्यात पिंपरखेड इथं एका 50 व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. तालुक्यात उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. दरम्यान आज अकोला जिल्ह्याला तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सावधानता बाळगून आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे ठीक 11:22 झालेत. प्रसारित करीत आहोत मधुमालती हा सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला, अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: श्रोत्या, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन.
7: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप मेहमूद, ज्युनियर मेहमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, बुकरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमादेवी, तसंच गुड्डी मारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
8: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठने बचा के क्या करेगा?
9: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठने बचा के क्या फायदा, ये ले चलेगा.
7: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. पूर्वीच्या काळी जॉनी वॉकर आणि मेहमूद यांच्यासाठी भूमिका लक्षात ठेवून चित्रपट लिहिले गेले आणि नायकांपेक्षाचं अधिक मानधन या कलाकारांना देण्यात आलं. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 2553 1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचं आहे, आपल्याला फोन करायचं आहे हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

श्रोत्या मधुमालती कार्यक्रमात आता ऐकूया दाग चित्रपटातलं तलत मेहमूद यांच्या स्वरातलं शैलेंद्र यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं.

0: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
1: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
0: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
1: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
0: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजान्त लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
1: एनडीए मध्ये जायचंय?
0: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
0: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
3: मी खरं तर एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
4: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
5: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
6: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
8: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
9: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
8: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
9: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
8: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
9: संपर्क 96 899 11 240.
8: 9689 11 240.

Congratulations. 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे ॲम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850 81826.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-94-2222.
0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि

0: व्यस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे, यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे, खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग, प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
2: जपूरदला आर्ट अँड कल्चरल म्युझियम, खुर्जे.
3: श्रोते हो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आपल्याला काच बिंदू म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर कोणत्या अत्याधुनिक उपचार पद्धती आहेत याची माहिती देत आहेत.
4: काचबिंदू हा डोळ्याचा एक कॉमन आजार आहे ज्यामुळे ऑप्टिक नर्वचे नुकसान होते. डोळ्यामधून मेंदूपर्यंत माहिती पोहोचवणाऱ्या ऑप्टिक नर्वला झालेल्या नुकसानीमुळे दृष्टी कमी होते. डोळ्याच्या अंतर्गत द्रव दाबातील बदल, ज्याला इंट्राओक्युलर प्रेशर म्हणजेच आयओपी असेही म्हणतात, हे काचबिंदूचे सर्वात सामान्य कारण आहे. हे लक्षात असू द्या की काचबिंदू पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, मात्र लवकर निदान झाल्यास त्यावर औषधोपचार, लेझर उपचार आणि शस्त्रक्रिया करून अतिरिक्त दृष्टी कमी होण्यापासून थांबवणे शक्य आहे. येथे लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे तुमची दृष्टी टिकवून ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे निदान होणे. म्हणून जर तुमच्या दृष्टीमध्ये काही खराबी जाणवत असेल तर त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका, त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवून घ्या.
3: श्रोते हो, आपल्यालाही काचबिंदूची काही लक्षणं वाटत असतील आणि काचबिंदूवर अत्याधुनिक उपचार पद्धती करून घ्यायची असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6000 या क्रमांकावर संपर्क करा.
5: कार्यक्रमात आता ऐकूया 3 बत्ती 4 रस्ता या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं प्यारेलाल संतोषी यांचं गीत, संगीत शिवराम कृष्ण यांचं.

0: खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे. तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुणे गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणे गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: क्रिस्पी खा

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: घर चाय के साथ पालेकर।
2: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका, पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरॉलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे। कॉल करा 90 75 111 591। निरोगी सांधे, सक्रिय जीवन।

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
2: एनडीए मध्ये जायचंय,
3: 11वी पासूनच तयारीला लागा।
2: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे, संपर्क 9850880058।
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058। अहो, रिझल्ट लागले। आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ॲडमिशन्स जोरात सुरू।
3: संपर्क 9404598-9375।
2: वेबसाइट siddhivinayakcollege.org।
4: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया साहिर लुधियानवी यांचं गीत हेमंत कुमार यांच्या स्वरात, संगीत सचिन देव बर्मन यांचं, चित्रपट प्यासा।

0: Mình thiệt nhỉ vì định.
1: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: श्रोते, आपण ऐकतो आहोत मधुमालती हा सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सकाळचे 11:39 झालेली आहेत. कार्यक्रमातलं हे गीत ऐकण्याआधी काही व्यावसायिक संदेश.
2: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.
3: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
5: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

बागी चित्रपटातलं हे होतं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत होतं मदन मोहन यांचं. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमासंग

0: शकील बदायूनी यांचं गीत श्रोतेहो आपण ऐकलं. शमशाद बेगम, आशा भोसले, मन्ना डे आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. चित्रपट होता मदर इंडिया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
0: आपण ऐकतो आहोत मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया कमार जलालाबादी यांचं गीत तलत मेहमूद यांच्या स्वरात. संगीतकार आहेत अनिल विश्वास. चित्रपट वारिस.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
4: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
5: श्रोते, आता कार्यक्रमात ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरातलं साहिर दुधियानवी यांचं गीत, संगीत सचिन देव बर्मन यांचं, चित्रपट फंटूस.

बूट पॉलिश चित्रपटातलं हे होतं मोहम्मद रफी, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं शैलेंद्र यांचं गीत. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोत्या, या गीताबरोबरच मधुमालती हा सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा

0: कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय चॅनलवरून. 11:58 झाली आहेत, ऐकूया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. निवडणूक आयोगानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या निवडणुकीची अधिसूचना 25 मे रोजी जारी होईल. 1 जूनपर्यंत या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. 18 जूनला मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे या 16 जागांसाठीच्या मतदारसंघात आचारसंहिता लागू झाली आहे. विद्यमान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. पश्चिम आशियात पुन्हा अमेरिकी इराण दरम्यान युद्धाचा वाढत असलेला तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत असलेल्या किमती यामुळे आज पुन्हा देशांतर्गत शेअर बाजारात नकारात्मक वातावरण दिसून आलं. आज सकाळी बाजार उघडला तेव्हा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 833 अंकांची घट झाली आणि तो 74,405 अंकावर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 234 अंकांची घट होऊन तो 23,402 अंकावर आला. कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाविरोधात शिवसेना उभाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती संभाजीनगर इथं समृद्धी महामार्गाजवळ रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत न्याय दराची मागणी केली आणि समृद्धी महामार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र समृद्धी महामार्ग हा महत्वाचा आणि वेगवान वाहतुकीचा मार्ग असल्यानं पोलीस प्रशासनानं सुरक्षेच्या कारणास्तव या आंदोलनाला परवानगी नाकारली होती आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता. परवानगी नसतानाही आंदोलन सुरूच ठेवल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत अंबादास दानवे यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर आंदोलनस्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: आपण ऐकता पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे ठीक 12:28 झालेत.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दुपारचे ठीक 12:01 झालेलं आहे. प्रसारित करीत आहोत महिला श्रोत्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये आज फोन इन सखी संदेश, विषय आहे आठवणींच्या गावा. सूत्रसंचालन केलं आहे रुचा नामजोशी यांनी, सादर करते नीलिमा पटवर्धन.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत.
1: मैत्रिणींनो, आपल्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतात, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी वस्तूच्याही. कधीही त्या आठवल्या ना तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जातात. याच आठवणींबद्दल बोलण्यासाठी आपला यावेळचा सखी संदेशचा हाच विषय होता. घेऊया पहिला फोन. सखी संदेश मध्ये स्वागत आहे. नमस्कार.
2: शोभा लिमये पुण्यावरनं बोलते.
1: हा बोला.
2: हा, तर माझी आठवण म्हणजे एक आरामखुर्ची, आमची माहेरी, माझ्या माहेरी आरामखुर्ची होती. आता त्या आरामखुर्चीवर मी वाचून, म्हणजे खूप पुस्तकं कादंबरी याच्यावर बसून वाचली आरामखुर्चीवर.
1: बर.
2: आणि वाचायची, आणि नंतर एक दिवस काय आमच्याकडे खूप पाहुणे आले.

0: आणि पाहुणे आल्यानंतर काय आलं, सगळ्यांच्या गप्पा रंगल्या ओसरीमध्ये. पूर्वी ते ओसरी मध्यघर स्वयंपाकघर अशी घर होती ना, आणि लग्नाची वरात आली आणि सगळेजण गाणायला लागले म्हणून सगळेजण बाहेर आले पोट्यावर. आणि आल्यानंतर ते सगळेजण नंतर मग आल्यानंतर आल्यानंतर परत जेव्हा घरात म्हणजे गाणं बिणं छान लागलेलं होतं त्याच्यामध्ये, याच दांड्यावर नवरा कोणाचा येतो, सुळावरी धोक्याच वगैरे अशी गाणी होती बर का. आणि नंतर मग आले सगळेजण आम्ही आत गेलो, पण त्या आराम खुर्ची ती काठी ना कोणीतरी मुलांनी काढून ठेवली ती खालची बाजूची.
1: बर,
0: दोन काठ्या असतात ना वर एक खाली, आणि महिलांची ती हवी असतात.
1: बरोबर,
0: तर ती कोणी काढली माहिती नाही. तर आमचे ते मामा एक मुंबईवरून आलेले होते, तर ते मामा म्हणत होते माझ्या मेहुण्याने अहो तुम्ही बसा तुम्ही बसा खुर्चीवर. ते म्हणाले नको अहो तुम्हीच बसा बरं का, ते वयस्कर होते ना. ते असे शरद तळवळकर सारखे दिसायचे, गौरवेरे धेरीविरे त्यांची. तर ते बसले तर ते हातमध्ये अडकले गेले खुर्चीत.
1: अच्छा.
0: आणि मग अडकल्यानंतर सगळेजण आम्हाला हसायला आलं, सगळी मुलं मुलं एकत्र होतो, हसलो आम्ही खूपच. पण मग नंतर मग त्यांना राग आला की अरे माझी चेष्टा कोणी केली, आम्हाला माहिती नव्हतं ते बसले खुर्चीवर ना.
1: बरोबर.
0: तर मग आम्हाला त्यांनी सगळ्यांना शिक्षा केली, आमच्या पाठीवर माझ्या पाठीवर पत्त्या ठेवल्या सगळ्यांनी.
1: अच्छा.
0: आणि हे कोणी केलं होतं ते आतापर्यंत काही कळलं नाही म्हणजे असं कोणी केलं वगैरे.
1: बरोबर.
0: हा, तर ते खुर्चीची एक आठवण छान होती अगदी मला आठवण येतली.
1: अच्छा, म्हणजे खूपच मजेशीर आठवण. लागलं नाही ना त्यांना काही?
0: त्यांना लागलं नाही, पण ते गोरे गोरे आणि लाल लाल झाले, ते खूप गोरे होते.
1: साहजिक आहे, आपली फजिती झाल्यावर असं पटकन माणूस भांबवतो.
0: आणि माझ्या बहिणीचं लग्न नवीन झालं, मोठे मेहुणे नवीन आलेले पहिल्यांदा ना.
1: बरोबर.
0: त्यामुळे सगळ्यांना त्यांना काय होतं की आम्ही मेहुणे आणि खुर्चीवर बसावं, आम्ही त्यांची खरं मजा करायचं ठरवलं होतं. पण ते मामा म्हटलं मामांची मजा झाली.
1: बरोबर. म्हणजे तुम्हाला आता ते कायम ते गाणं लागलं यागो दांड्यावर की या आराम खुर्चीची आठवण होते का?
0: आराम खुर्चीची आठवण होण्यासारखीच आहे ना म्हणजे.
1: बरोबर.
0: म्हणजे आपण लहानपणी चुका करतो, पण मोठे झाल्यानंतर मग आपल्याला कळतं आपण खरं कोणीतरी चुका केली ते चुकीचं होतं म्हणजे.
1: बरोबर.
0: त्याच्या जागेवर कोणी जरी बस तरी लागायला नको त्यांना असं म्हणजे हे कळत नाही लहानपणी.
1: बरोबर. आणि आपल्याला त्या माणसाविषयी आदर आणि हे असतोच, पण अशी असा प्रसंग जेव्हा येतो तेव्हा पटकन हास्यच उमटत आपल्या मनामध्ये.
0: काही एकत्र होती सुट्टीमध्ये आलेली सगळी मुलं, त्यामुळे सगळेजण हसले. पण आम्ही 7-8 जणांना आमच्या पाठीवर पत्त्या ठेवल्या आणि आम्हाला सांगितलं ज्याच्या पाठीवरची पत्ती पडेल त्या माणसाने काठी खाल्ली. म्हणजे पूर्वी शिक्षा अशीच करायची, उठबशा किंवा पाठी पत्ती ठेवायची.
1: बरोबर.
0: तर ती मला आगळी आठवण झाली, याच्या दांड्यावर सोळावर धोक्याची गाणी सगळी लागायची त्यावेळेला लग्नाला. आणि एक दुसरी एक अशी आठवण होती की माझी चांदीचा कासव आहे ना, मग तर माझ्या सासूबाईने मला चांदीचा कासव दिला.
1: अच्छा.
0: त्याच्यात सुभाषचंद्र बोसच चित्र आहे, अजून पण आहे तो.
1: चांदीचा कासव म्हणजे काय आहे ते?
0: म्हणजे रांगोळ हळदी कुंकाची कोयरी आहे.
1: हा, कोयरी आहे. अच्छा. हा, मी तेच म्हटलं की कुठच्या स्वरूपात आहे ते.
0: हा, म्हणजे चांदीचा कासवच येतो, पण त्यामध्ये दोन कप्पे हळदी कुंकाचे. पण मग जावेच्या वास्तुशांतीला त्यांनी तिला साडी घेतली, मला कासव दिला. मला फार वाईट वाटलं की मला चांदीचा कासव मला साडी नाही घेतली म्हणून.
1: अच्छा.
0: पण तिची साडी आता फाटून पण गेली असेल, माझा आता 40-50 वर्ष झाली, पण माझा कासव देवा पडे अजून.
1: बरोबर. कायम स्वरूपी तुमच्या मनात राहणारी आठवण आहे म्हणजे ती.
0: म्हणजे त्यावेळेला आपल्याला कळत नाही महत्व काय सासूबाईने दिलेलं, पण ते मला आता रोज आठवण होते हळदी कुंकाचे कासव पाहिला की.
1: बरोबर. चालेल, धन्यवाद.
0: थँक्यू.

0: हॅलो,
1: नमस्कार.
0: माझं मानसी सरनाईक, मी तुळशी बागेतून बोलते पुण्यातून. आणि आम्ही एकदा 98 साली आम्ही मलकापूर म्हणून ह्याच्यात कोकणातलं गाव आहे.
1: कुठलं?
0: माझी मलकापूर.
1: मलकापूर, हा
0: मलकापूर, तिथे आम्ही गेलो होतो. तिथून संध्याकाळी म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीच्या नातवाचं जावळ होतं ह्याच्यात, आणि तिथून आम्ही संध्याकाळी 6-5:30 वाजले असतील तर आम्ही कोल्हापूरला आलो. आणि कोल्हापूरवर आमच्याकडे मिस्टरांना वाडीला खूप हे म्हणून वाडीला गेलो. आणि म्हणजे तिथून वाडीतून यायला आम्हाला खूप 8 वाजले. एवढं म्हणजे सांगली एवढं मोठं गाव, आता सिटी मोठी झाली आहे ह्याच्यात. 98 साली एवढंसं छोटस स्टँड होतं.
1: बरोबर.
0: अक्षरशः 8 वाजता सुद्धा एवढा अंधार की ते चिटपाखरू सुद्धा नाही ह्याच्यात. आणि तिथून आम्हाला तर पुण्याला यायचं होतं ह्याच्यात. त्याच्या अगोदर आम्ही गाडीला हे केली ना, गाडी केली ह्याच्यात, बस आली, एसटी आली. आणि इतके कंडक्टर गच्च गाडी भरली ते प्रत्येकाला वाटणार ना मला जायचंय म्हणून.
1: बरोबर.
0: आणि मी माझी 2 मुलं होते, एक मुलगा 5 वर्षाचा होता, मुलगी माझ्याकडे 3 वर्षाची होती. कंडक्टर मी काय झालो मागे पाहिलंच नाही, माझे मिस्टर खालीच राहिलेले ह्याच्यात. तो प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही की आपण पटकन दुसऱ्याच्या खुशाला हात लावलेले ह्याच्यात. आणि कंडक्टरनी मी वर चढले 2 मुलं घेऊन, माझे मिस्टर खालीच राहिले. आणि कंडक्टरनी काही न पाहता बेल दिली, डबल बेल दिली
1: ह्याच्यात.
0: आणि थोडी जर गाडी हल्ली असेल तरी माझे मिस्टर चाकाखाली गेले असते ह्याच्यात. पटकन मी त्या कंडक्टरचं एवढे शर्ट जोरात धरला, नावरून एवढी सगळी गाडी गच्च भरलेली ह्याच्यात. म्हटलं हे काय, तुम्ही पहा ना मागे लोक चढलेले नाहीये किंवा काय नाहीये, पहा ना तुम्ही डबल बेल देता कसं म्हटलं ह्याच्यात. म्हणजे तिथेच ह्याच्यात झाली माझी बजेट. म्हणजे इतकं मला तो प्रसंग मला अजून आठवतो की आपण कधी म्हणजे आपल्याला कसं आपल्याला दुसऱ्याच्या ह्याला म्हणजे भाऊ असायचं आपण अंगाला हात लावत नाही ना मोठ्या झाल्यावरती
1: ह्याच्यात.
0: तर कसं ते मला तेवढे हे क्षण म्हटलं, पण मला तेव्हा सुचलं नाही की आपल्या माणसासाठी आपण किती जीव तोडून हे करत असतो. म्हणजे ह्यातून म्हणजे प्रेम. आणि मग आम्ही पुढे मग खूप झालं, मग ते एका माणसाने जागा दिली, त्याने मला त्या कंडक्टरने मला सॉरी म्हटले, मावशी लक्षात ठेवा मला चुकून झालं म्हणले ताई ह्याच्यात. आणि मग आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर सांगलीला उतरलो. सांगलीत आल्यानंतर आम्हाला तिथे काही गाडी नाही काही नाही ह्याच्यात. म्हणजे एक मग माणूस आले आम्हाला, एक आजोबाशी आले. आणि आजोबांनी सांगितलं मला की तुम्हाला कुठे जायचंय, तर म्हणलं आम्हाला पुण्याला जायचं. तर म्हणजे आता पुण्याला तर गाडी नाहीये म्हटले, 10-10:30 वाजले तू म्हटले का, पण अशा ट्रॅव्हल्स असतात तर चालतील का तुम्हाला ह्याच्यात. मग आम्ही तिथे गेलो. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगता तिथे पण बुकिंगवाल्या सांगितलं फुल गाडी आहे तुम्हाला मिळणार नाही. माझं आपलं कसं गोंदवलेकर महाराजांवरती खूप श्रद्धा आहे, म्हणजे ते म्हणजे सद्गुरूच आहेत ह्याच्यात. म्हटलं बघू आता काय करायचं. मुलं 2 बरोबरची हात बरोबर होती, 11:30 वाजत आले, 10:30 वाजत आले होते ह्याच्यात. मग तेवढ्यात ते दुसऱ्या एकदा हे होते ना बुकिंग करणारे ट्रॅव्हलचे, ते स्वतः तिकडून आतून बाहेर आले. आणि आम्हाला म्हटले तुम्ही घाबरू नका म्हटले, 2 शीट हे झालेत म्हणले. आत्ताच आम्हाला त्यांचा फोन आला, म्हणजे मला अजूनही घाईवरून येतो. म्हणजे आपल्याला म्हणतो ना कोणी नाही, कसं नाही परमेश्वर पाठीशी असतो आपण जर हे व्यवस्थित राहिलो तर. आणि मग ते पाठीशी आले, ते म्हटले तुम्ही घाबरू नका म्हटले, तुम्हाला गाडी येणार आहे. आणि 2 जागा शीट आहेत त्यांचा, आता कॅन्सल केले त्यांनी.
1: अच्छा.
0: मग त्या मला तो प्रवास झाला, मी तो कधीच विसरू शकत नाही.
1: म्हणजे जणू काही तुमच्यासाठीच त्या राखून ठेवल्या परमेश्वराने.
0: राखून ठेवल्या अगदी अक्षरशः. म्हणजे तो क्षण म्हणजे अजूनही मला, मी तो आमच्या भाचे मला गाडीने नेतात, माझा मुलगा गाडी करून जातो आम्ही. पण तो क्षण मला अजून सांगली म्हटलं की ते आठवतो. म्हणजे पण कधी काही गोष्टी विसरू शकत नाही, किती जरी आपण विसरायचा प्रयत्न केला तरी.
1: बरोबर.
0: भले बुरे विसरून गेले जाऊ या शाळेवरनं ते गाणं ह्याच्यात.
1: हो चालेल. धन्यवाद.
0: हो धन्यवाद.

0: हॅलो,
1: नमस्कार, बोला. सखी संदेश मध्ये स्वागत
0: हां,
1: आहे.
0: मी सविता बोराटे बालेवाडी पुण्याहून बोलते.
1: हां, बोला.
0: आजचा आपला विषय आहे की सुखद आठवणी,
1: हो, बरोबर
0: आनंदी आठवणी बद्दल आपल्याला सांगायचंय.
1: बरोबर.
0: तर आयुष्यामध्ये कसं असतं, सुखदुःखाच्या आठवणी खूप असतात
1: हो.
0: आणि त्याची जाणीव आपल्याला म्हातारपणी जागत होती. कारण निवांत वेळ असतो विचार करायला, अनेक म्हणजे विचार करायला सवड असते भरपूर.
1: बरोबर.
0: अशा वेळेस एकटेपणा घालवण्यासाठी या आठवणींचा उजाळा होतो.
1: त्या आठवणी साथ करतात त्या एकटेपणामध्ये.
0: हा, आठवणी आपल्या साथ करत असतात. पण मला विशेष असं वाटतंय की यावेळेस आकाशवाणीने आनंददायक आठवणी या सांगण्याचा जो आम्हाला या सांगण्याचा जो वाव दिलेला आहे तो खरोखर स्तुत्य आहे. कारण आपल्याला जास्त करून दुःखद आठवणी जास्त आठवत.
1: बरोबर.
0: असं माझं एक अनुभव आहे म्हणा.
1: बरोबर आहे.
0: किंवा माझं म्हणणं आहे.
1: बरोबर आहे.
0: पण
1: माणसाला नेहमीच चांगलं काय आहे त्याचा विसर पडतो.
0: यश मिळालेले जे अनुभव आहेत ते इतके आपल्याला आठवत नाहीत. पण त्याच्यामध्ये जे अपयश मिळालं असतं किंवा जे दुःख झालेलं असतं ते सतत आठवत राहतं.
1: बरोबर.
0: मी एक माझ्या याच्यातली अशी आठवण सांगणार आहे की तो माझ्या जीवनातला एक सुखद धक्का आहे.
1: हो, सांगा.
0: म्हणजे जेव्हा जेव्हा आता नुकताच शालांत परीक्षेचा रिझल्ट लागला, दरवर्षी हा शालांत परीक्षेचा रिझल्ट लागतो आणि दरवर्षी मला ती आठवण खूप प्रखरपणे जाणवते. माझा मुलगा 10वीच्या परीक्षेला होता, शालांत परीक्षेच्या परीक्षेला होता. तेव्हा त्याची तयारी खूप चांगली होती, सगळं चांगलं होतं. पण तरी सुद्धा काय, शेवटी रिझल्ट हा एक जुगार असतो असं माझं म्हणणं आहे. आणि या जुगारात निश्चितपणे काय होईल आपल्याला सांगता येत नाही. पण त्या वर्षी तो मेरिट मध्ये आला.
1: अरे वा.
0: 13वा नंबर त्याचा आला आणि मला खरोखरच आश्चर्याचा म्हणजे खूप धक्का बसला. आश्चर्याचं म्हणण्यापेक्षा आनंदाचा खूप धक्का बसला. कारण मी जशी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून लागले तशी मला कुठेतरी असं वाटायचं की आपल्या मुलाने पण या मेरिट मध्ये एकदा यावं. कारण त्याची ती शेवटची बॅच होती मेरिट हे करण्याची.
1: अच्छा.
0: हा, नंतरच्या बॅच नंतर ती मेरिट ही पद्धत
1: काढून टाकली. बरोबर.
0: तर या शेवटच्या बॅचला तरी माझ्या मुलाचा नंबर लागावा अशी मला खूप इच्छा होती. आणि ती आनंददायक आठवण मला दरवर्षी येते जेव्हा जेव्हा शालांत परीक्षेचा रिझल्ट लागतो तेव्हा. म्हणजे त्याचं असं झालं

0: मी शाळेत असताना मला माझ्या शाळेच्या रिझल्टची पण काळजी होती ना.
1: बरोबर.
0: तर मी गेले शाळेमध्ये रिझल्ट वगैरे पाहिला, तर रिझल्ट आमचा 90 वरच लागत होता पण, आणि तोही रिझल्ट यावर्षी खूप चांगला लागला म्हणून मला खूप आनंद झाला. आणि तेवढ्यात मला फोन आला सेंट झेवियर्स हायस्कूलचा की तुमचा मुलगा अद्वैत बोराटे हा 13वा मेरिट मध्ये आलेला आहे आणि मॅथ्स मध्ये तो महाराष्ट्रात पहिला आलेला आहे.
1: अरे वा,
0: मला इतका आनंद झाला म्हणजे मी काही बोलूच शकले नाही तिथे शाळेत. आणि मग मी घरी गेले, घरी गेल्यावर तो म्हणाला बघ आई मी तुला सांगत होतो जाऊ नको शाळेत पण तू गेलीस. अरे म्हटलं मला तो पण रिझल्ट तेवढाच महत्वाचा होता की किती लागला, पण बघ आमच्या शाळेचा पण 95% रिझल्ट लागलाय. हा जो आनंद असतो ना,
1: बरोबर,
0: हा आपण जास्त व्यक्त नाही करू शकत कोणाला.
1: आणि म्हणजे बघा तुम्हाला दुहेरी आनंद मिळाला त्या दिवशी, म्हणजे एक आई म्हणून म्हणजे मुलाचं यश, आई म्हणून तुम्हाला तो आनंद मिळाला आणि तुम्ही स्वतः एक शिक्षिका आहात शाळेमध्ये, त्या शिक्षिकेचा म्हणजे तुमचं जे त्या विद्यादानाचं जे यश तुमचं जे आहे,
0: विद्यादानाचं जे यश होतं ते सुद्धा अपूर्व होतं. आणि त्याच्यामधला भाग म्हणजे मी इंग्लिश शिकवत होते आणि इंग्लिश या विषयाचा रिझल्ट आमचा 100% लागला. असे एकाहून एकानंतर एक असे धक्के बसले, संस्थेच्या लोकांनी पण खूप कौतुक केलं. हा तो दिवस आमचा इतका गडबडीचा आणि इतका आनंदात गेला कारण सगळ्या वृत्तपत्राचे वार्ताहर घरी आले होते त्याची मुलाखत घ्यायला, त्याच्याबद्दलची माहिती विचारायला, आणि तो जे भरभरून सांगत होता ते सुद्धा तेवढंच आनंददायक होतं, तेवढंच अभिमानास्पद मला वाटलं. आणि ही आठवण खरंच मला दरवर्षी शालांत परीक्षेचा रिझल्ट जेव्हा लागतो तेव्हा येते
1: नक्की.
0: म्हणजे म्हणून आणि मी याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राचे आभार मानते की हे व्यक्त होण्याला त्यांनी मला संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद.
1: चालेल, धन्यवाद.

0: नमस्कार सखी संदेश मध्ये स्वागत आहे.
1: पिंपरी पुणे अंजली पाटील बोलतेय मी.
0: हा बोला.
1: आज सखी संदेश मध्ये काय हे द्यायचंय, गाणं काय करायचं?
0: गाणं आठवणी सांगायच्या, तुमच्या आनंदाच्या आठवणी सांगायच्या आहेत. मग त्या एखाद्या प्रसंगाच्या असतील, कुठल्या गावाच्या असतील, वस्तूच्या असतील, कुठल्याही असतील, प्राण्याबद्दल असतील, तुमच्याबद्दल असतील, की ज्या आठवल्या की आपल्याला नेहमी आनंद देऊन जातात अशी एखादी आठवण सांगायची.
1: अच्छा, मला असं म्हणजे गाणी ऐकताना खूप आनंद होतो. कुठलंही गाणं असलं तरी मस्त वाटतं एकदम ऐकताना. मला एक गाणं असं खूप आवडतं, म्हणजे मी असंच एकदा ऐकत होते रेडिओ, तर त्यावेळी ते असं लागलं होतं की वहिदा रेहमानचं गाणं आहे. वहिदा रेहमान, सुनील दत्त, आणखीन आपलं रमेश देव. पिक्चरचं नाव नाही मला आठवत आहे, पण गाणं होतं एक गगन का राजा एक चमन की राणी.
0: अच्छा,
1: ते गाणं खूप सुंदर आहे. आणि त्या गाण्यातून अशी एक स्टोरी सांगितली आहे वहिदा रेहमानने, स्वतःचीच अशी स्टोरी सांगितली. ती इतकं सुंदर, म्हणजे त्यांचे ते चेहऱ्यावरचे भाव असे आणि घरातली फॅमिली असे ती सगळे दाखवलेत. ते अशा एका छोट्या मुलीला ते आपली स्टोरी कहाणी सांगत असतात की आपल्या जीवनाची कहाणी. इतकं सुंदर असं म्हणजे त्याचं ते व्यक्तिमत्व त्यांचं मला आवडलं वहिदा रेहमानचं. त्यांची गाणी तर सगळीच आवडतात, तर ते गाणं लागलं तरी छान वाटेल मला, आवडेल गाणं.
0: म्हणजे ते गाणं लागलं की तुम्हाला कायम आनंद होतो, किंवा त्या कहाणीशी तुमची कहाणी जुळलेली आहे म्हणून आनंद होतो, असं काही आहे का?
1: तशी कहाणी काही जुळलेली नाही, पण ती कहाणी एकदम छान वाटली. म्हणजे त्या
0: किंवा वहिदा रेहमानची गाणी नेहमीच आनंद देऊन जातात असं तुम्हाला म्हणायचंय का?
1: असं मला, हा, त्यांची गाणी खूप मला आवडतात वहिदा रेहमानची. ती गाणी आहेत ना, ती इतकी मनाला छान वाटतात ना ऐकायला. म्हणजे किंवा त्यांच्या सगळ्या चेहऱ्यावरचे भाव वगैरे, वहिदा रेहमानचीच गाणी लावते, खूप छान वाटतं ऐकायला. आणि दोन मला छोटी नातवंड आहेत माझी, एक 7 वर्ष, त्यांची एक गंमत सांगते. मागच्या वेळी मी 10 फेब्रुवारीला फोन लावला होता असं, तर तेव्हा पण मी मनातलं गाणं, म्हणजे मी मला वाटतंय मराठी गाणं धुमधम धुमती नाथरे ते लावायला सांगितलं होतं. तर ते या मुलांनी म्हणजे ऐकलं, माझी नात आहे 7 वर्षाची आणि नातू माझा 5 वर्षाचा आहे. तर त्यांना इतकं म्हणजे आवडलं की आजींनी काहीतरी सांगितलंय आणि आजी रेडिओवर बोलली, तर त्यांनाही तेव्हापासून इकडून तिकडून आले रेडिओला की हॅलो रेडिओ मी अभ्यास करतो, हॅलो रेडिओ मी तन्वी बोलते. सारखं त्यांना ते असं इतकं की आम्हाला पण बोलायचं रेडिओ बरोबर, आम्हाला पण बोलायचं रेडिओ बरोबर.
0: पण म्हणजे बघा, हे नकळत संस्कार आहेत की तुम्ही चांगलं ऐकता, त्यामुळे तेच संस्कार तुमच्या नातवंडांपर्यंत पण पोहोचतात.
1: चालेल, धन्यवाद.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते, आता ऐकूया वनिता मंडळ फोन इन सखी संदेश कार्यक्रमाचा उर्वरित भाग.
2: नमस्कार, सखी संदेश मध्ये स्वागत आहे.
3: मी पुण्यातून सविता मराठे बोलतीये.
2: हा बोला.
3: तर नुकतंच म्हणजे आशाताई आपल्याचं निघून गेल्या.
2: हो.
3: तर मला रोज आठवण येते की आशा आणि लता या गेल्या तर रेडिओच फोरका झाला का काय असं वाटतं. आणि त्यात माझ्या आईची त्याच्यात आठवण की तिला नवरंग सिनेमाची गाणी खूप आवडायची. पण ऋचाताई, नवरंग मध्ये सगळी गाणी आकाशवाणीवर सगळ्या स्टेशनवर लागतात, पण फक्त एक गाणं लागत नाही ते मला लावावं असं वाटतं. आणि त्यात मध्ये आशाताईंचं कमाल आहे ते गाणं. तर त्याच्यामध्ये नवरंग मध्ये गणिका आहे आणि ती गाणं म्हणते नवरंगींच्या समोर, तर ते गाणं आहे आ दिल से दिल मिलाले. तर त्याच्यामध्ये आशाताईंचा आवाज आणि उच्चार इतके वेगळे आहेत की जी ती गणिका ज्या पद्धतीने ज्या स्टाईलनी बोलत असते त्या स्टाईलमध्ये आशाताईंनी गाणं म्हटलेले आणि ते खूप ऐकण्यासारखं. फार मेहनत घेतली त्यांनी आणि हे गाणं जवळजवळ आता दुर्मिळ झालंय, तर ते लावावं असं वाटतं म्हणजे रसिकांनाही ऐकता येईल. आणि त्यातली एक ओळ आहे बघा की नवरंग का रंगीला, तर गाणं तर सुंदरच आहे पण यातली ही जी ओळ आहे ना ती त्यांनी विशेष अशी गायलेली आहे. कारण ती गणिका त्या नवरंगचं कौतुक करते, त्या कौतुकाने ती ज्या पद्धतीने गातीये ते आशाताईने इतकं छान उतरवलंय. तर मला त्या गाण्याची खूप आठवण येते. तर
2: आणि आशाताईंची गाणी नेहमीच आपल्याला सुखावतात आणि तुम्ही इतक्या बारकाईने ती ऐकली आहेत, तुम्हाला ते कायम आनंद देऊन जातं असं गाणं आम्ही नक्कीच लावू.
3: हो हो, धन्यवाद
2: धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश मध्ये स्वागत आहे.
1: पुण्यावरून सौ रत्नप्रभा टंकसाठी. मी क्वारीजला होते आणि नंतर मग वर्षाने सेंड ऑफ होता. सेंड ऑफ होत त्यावेळेस मग आता नंतर कॉलेज नव्हतं, म्हणजे त्यावेळेस ते गाणे म्हणायचो. मग मी खिलते हे गुली हा खिल के बिखर नको म्हटलं. मग सगळ्यांना खूप आनंद झाला. नेमकं त्या काळात ते गाणं गाजलं होतं. नेमकं ते गाणं
0: म्हणजे ते तुम्ही गाणं म्हटलं आणि ते सगळ्यांना आवडलं असं का?
1: म्हटलं, खूप आवडलं, खूप टाळ्या होत्या. कारण नेमकं ते गाणं त्यावेळेस ते प्रसिद्ध असायला गाणं आणि सेंड अप असायला मी ते वगैरे म्हणायला एक गाणं सगळ्यांना खूप आवडलं गाणं.
0: त्यामुळे हे गाणं लागलं की तुम्हाला कायम तुमचे ते सेंड ऑफचे दिवस आठवत असतील.
1: हो हो हो.

0: तर आठवणी म्हणजे मला की नाही अशी आठवण सांगायची आहे की जी मी स्वतः अनुभवलेली आहे, असा एक अपघात.
1: अच्छा अपघात, बर.
0: हा
1: पण म्हणजे आनंदाच्या आठवणी सांगायच्यात. तो आनंद देऊन जाणार अपघात आहे का?
0: हो आहे आहे. नाही आनंद देणारा अपघात कसा असू शकेल?
1: असू शकतो. अपघाताने आपण प्रेमात पडू शकतो, तो आनंद देऊन जाऊ शकतो.
0: नाही नाही, मग आनंदाची आठवण तुम्हाला मी सांगते. ते अपघाताचा जाऊ दे, तो सोडून देते विषय.
1: बरं.
0: कारण मला म्हणजे मी साधारण वयाच्या 55व्या वर्षी मी PhD केलं. तर त्याच्यानंतर माझ्या एक माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ, एक 10 वर्षांनी ज्येष्ठ असलेल्या, पण ती माझी मैत्रीण होती. त्या म्हणजे मी आळंदीत राहायची, त्या पण आळंदीतच राहत होत्या, आणि आमची देवळात, माऊलींच्या देवळात रोज भेट व्हायची. तर पेपरला बातमी आली PhD झाल्याची माझी छापून फोटोसहित, तर त्यांना इतका आनंद झाला. आणि त्या म्हणजे चालू सुद्धा सकाळच्या नाही, पण मी वरच्या मजल्यावर राहत होते, तर लहान मुलासारखं त्या पायऱ्या चढून वरती आल्या.
1: अच्छा.
0: माझं अभिनंदन आणि कौतुक करायला, आणि 100ची नोट त्यांनी मला दिली. फक्त 100ची नोट, पण ती नोट मी अजूनपर्यंत जपून ठेवलेली आहे. कारण जिची ज्या बाईची पेन्शन 1700 रुपये होती त्या काळात, तर त्याच्यातले 100 रुपये म्हणजे माझ्या दृष्टीने त्याचं मूल्य
1: अमूल्यच आहे ते,
0: अगदी. आणि ती मी म्हणजे आपण लक्ष्मी पूजन करतो ना दिवाळीत, तर त्यावेळेस ती नोट मी त्या ह्याच्यात ठेवते. म्हणजे आपण पूजे जे काही मांडत असतो सगळं, म्हणजे आपलं धन असेल, लक्ष्मी, नाणी, सोन्याची वगैरे, म्हणजे नाही का दागिने वगैरे, तर त्याच्यासाठी मी ती नोट जपून ठेवली. आणि 100ची नोट असा एक मी छोटा लेख सुद्धा लिहिला होता त्यांच्यावरती. त्या खाराईत आजी, त्या आता नाहीये, पण ती कायमची आठवण आणि आनंद देणारी. आणि त्यांची माझ्याविषयीची जी भावना होती, की जी बाई चढू सुद्धा शकत नव्हती वरती, ती लहान मुलासारखी असे हात धरून लहान मुलं कशी रांगतात, तसा जिना चढून त्या माझ्याकडे आल्यावरती मी म्हटलं अहो आजी, तुम्ही मला बोलवलं असतं मी नसते का आले तुमच्या घरी? तर त्या म्हटलं नाही, तुमचं कौतुक करायला मीच नको का यायला? हो. आणि फारच म्हणजे किती म्हणजे त्यांची भावना मला फार महत्वाची वाटली. आणि त्यांच्या त्या पेन्शनचं जे काही त्यांचं इन्कम होतं, त्याच्यातनं 100ची नोट त्यांनी मला देणं, हे सुद्धा मला खूपच म्हणजे त्यांचा दिलदारपणा, माझ्याविषयीचं कौतुक म्हणा किंवा एक शाबासकी द्यायची म्हणून, ते टोकन म्हणूनच आपण देत असतो, पण त्यांची भावना तर मग ती फार महत्वाची.
1: तुमच्या स्वभावाने, तुमच्या यशाने तुम्ही पैशांच्या ऐवजी माणसं कमावले, ते किती मोलाचं आहे.
0: फार छान वाटलं मला मॅडम करत. आणि ही आठवण माझी छापून वगैरे पण आलेली आहे, मी लिहिलेली 100ची नोट, पण ती कुणाशी तरी शेअर करावी. आता हे जेव्हा सगळेजण, बरेच जण ऐकतील ना, जे मला ओळखतात ते आणि न ओळखतात ते सुद्धा,
1: बरोबर,
0: त्याचा आनंद मला जास्त आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. अच्छा,
1: धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश मध्ये स्वागत आहे.
1: मी डॉक्टर सरला जोशी बोलते.
0: हो बोला, आवाज ओळखला.
1: हो, बरेच म्हणजे एक दीड महिना झाला, मी मार्च मध्ये केला होता एकदा फोन.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर

0: नमस्कार सखी
1: हॅलो,
0: संदेश मध्ये स्वागत आहे.
1: नमस्कार. मी पुण्यात राहीत न बोलते, मुग्धा जरी.
0: हा.
1: मला गावची आठवण अशी सांगायची आहे की माझं सासर कोकणात आहे, देवघर जवळ गिरी म्हणून गाव आहे. तिथे आमचं नरसिंह जयंती, आमचं स्वतःच मंदिर आहे नरसिंहच, आणि त्या उत्सवाचं आम्ही वर्षातून एकदा जातो. पण आम्ही माझे मिस्टर गुरुजी असं म्हणजे आम्हाला जास्त दिवस जायचं म्हटलं, आम्ही 2 दिवस जातो, माघारी येतो. पण यावर्षी ते मला सोडून माघारी आले. आम्ही 15 दिवस आले, माझी मुलगी 2 वर्षाची आहे आणि मी. आता आम्ही 15 दिवस तिथे आलो, पण मला असं वाटतच नाही की मी सासरी आली म्हणून. म्हणजे कोकणातली माणसं एवढी प्रेम गोड स्वभावाची असतात. मी वास्तविक पाहता माझ्या सासूबाई आमच्या जवळ पुण्यात असतात, त्या पुण्यात होत्या. आणि माझ्या चुरत सासूबाई, चुरत सासरे, चुरत जाऊ, चुरत दीर, आम्ही सगळे एकत्र राहतो. मला असं जाणवून दिलं नाही कोणी मी माझ्या सासरी आलेली आणि तू सून आहेस, तू माझी जाऊ आहे. एवढं खेळी मी याचं वातावरण ना मी कुठे बघितलंच नाही.
0: अच्छा, थोडक्यात जरी सासर असलं तरी ते सासर आणि ते कोकणातलं गाव तुम्हाला कायम आनंदच देऊन जात.
1: नक्की नक्की. आजूबाजूला आमच्या नारळ पोपरीची झाड आहेत 10-12, आंब्याची झाड आहे, कोकमाचं झाड आहे. पाहिजे तेवढ्या रोज आम्ही आंबे खात होतो. कधी मला असं, आणि माझे चुरस सासूबाई तर सारखं म्हणायचे, तुम्ही पुण्याचे लोक ना, तुम्ही कधी आंबे खाले नसते, तुम्ही पाहिजे तेवढे आंबे खा. आम्हाला दरवर्षी आंबे आहेतच. मला असं कधी वेगळं असं जाणवलंच नाही की माझ्या चुरस सासूबाईंच्या हाताखाली राहते किंवा चुरस सासरे आहेत. म्हणजे मला खरंच सांगते, गाण्याच्या ओळीप्रमाणेच साधी भोळी माणसं आहेत तिकडची. आणि खूप सोबाने बाकीचे येणारी जाणारी पण विचारायची, कोण तू, कुठे असती, काय असती, परत सासूबाई काय. म्हणजे आदर आणि आपुलकीने चौकशी करणारी, खूप छान वाटतं. म्हणजे मला
0: बरोबर कोकण हे कायमच आनंद देऊन जाणार आहे.
1: हो, मला आता शब्दच फुटत नाहीत बोलायला. माझ्या घरची सगळीच माणसं खूपच प्रेम आहेत, खूप छान आहे स्वभावाला.
0: चालेल, मी त्या अनुषंगाने एखादं गाणं लावते.
1: गोमू माहेरला जाते हो नागवा लावा.
0: हो चालेल. मग तुम्ही आता म्हणालात गोमू माहेरला जाते गाणं लावा म्हणून, कारण त्याच्यात कोकणचं वर्णन आहे सगळं. पण ती गोमू माहेर, गोमूचं माहेर आहे तिकडे, आणि तुम्ही जाताय सासरला, पण तरी तुम्हाला ते सासरच
1: वाटते.
0: वा छान.
2: अरे नाखवा हो नाखवा,
3: इथे रे
2: गोमू माहेरला जाते.
3: होशे
2: गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा. तिच्या घोवाला कोकण दाखवा, हो तिच्या घोवाला कोकण.

0: हॅलो, नमस्कार. सखी संदेश मध्ये स्वागत आहे.
1: राजश्री पटवर्धन.
0: हा,
1: त्या मांजराच्या आठवणी सांगणारे आमच्याकडच्या.
0: हो, सांगा.
1: आमच्याकडे एक मुलगी होती, तिला 70 किलो झाली.
0: 70?
1: हो, प्रत्येक वेळेस माझ्या आईला खूप आवड होती. तर माझ्या आईने ऑपरेशन करून घेतलं
0: तिचं.
1: तर तिला भूल चढली होती, म्हणजे ऑपरेशन करून आणलो तर उतरली नव्हती लवकर ती. तर ऑपरेशन सक्सेस झालं पण, आणि तिला नुसतं बाळाची सुरुवात झाली होती, ती काढलं डॉक्टरांनी आणि तिला दुसऱ्या घरी गेली ती. आम्ही शोधत राहिलो तर पण सकाळी आली ती आमच्या घरी बरोबर, दुसऱ्याच्या घरी गेली होती शेजारी. हा, पण आली, त्यामुळे आम्हाला चैन नव्हतं. आणि आमच्याकडे आता जे मांजर आहेत, ब्रह्मा, दत्तात्रय, महेश
0: अशी नावं ठेवलीत तुम्ही पिल्लांची.
1: देवाची ठेवली,
0: त्यानिमित्ताने देवाचं नाव अखंड घेतलं जाईल.
1: नाही तर मग आपलं काय होत, येत नाही तेवढं लक्ष जात नाही आपलं.
0: बरोबर.
1: सातराय, महेश, ब्रह्मा, अशी आम्ही अनुसुया, तर ते असे आम्ही आठव मांजरांची नावं ठेवलेली आहेत. एक अवधूत म्हणून बुक आहे, त्याला दुसऱ्या घरी दिलंय, तो आमच्या घरी येतो दूध पोळी खायला. आणि तो ब्रह्मा ती अशी कुठे गेली आली नाही, तर मला थोडं बेचैन होत, काम सुचत नाही. मग
0: थोडं
1: ती आली ती बरं वाटत.
0: प्राण्यांचा सहवास आपल्याला नेहमीच आनंद देत असतो, तशा या मांजरी तुम्हाला कायम आनंद देत असतील.
1: हा, आणि मग ते काय झालं, तो ब्रह्मा काय अजून बरेच दिवस आला नाही, थोडं बेचैन होतो.
0: बरोबर. तुमच्या या फोनवरनं जाणवलं की परवाच माझ्या गावी जाऊन आले आणि त्यांच्याकडे एक मांजर बोका आहे छोटासा, तर त्याचं नाव त्यांनी चिंतामणी ठेवलंय ते मला आठवलं. आणि तुम्ही आता ही सगळी नावं सांगताय, त्यामुळे तुमचा फोन हा मला नेहमीच लक्षात राहील.
1: आणि एक ती मनी आहे की दुसऱ्याच्या घरी पिल्लू झालं, ते दाखवायला आणलं तिने.
0: म्हणजे मांजरीने पिल्लू स्वतः दाखवायला आणलं तुम्हाला?
1: हो हो.
0: बर,
1: स्त्रीकडे झालं तिला.
0: अच्छा.
1: तिला तिला आमचा भाऊ म्हणाला की तुला पिल्लू नाही झालं अजून, तर तिने ते दाखवायला आणलं.
0: बर, म्हणजे तुमची भाषा तिला समजत होती आणि तिची मूक भाषा तुम्हाला समजत होती आणि तो तुमचा संवाद चालू होता.
1: दाखवायला आणलं आणि तिला म्हटलं माझ्याकडे ही असे दत्तात्रय, महेश, ते अधून मधून म्हणजे येतात बोके, अवधूत येतो, तर तू काही तिथे इथे ठेवू नको, ती मारती. ती घेऊन गेली ते पिलू, तिने दाखवायला आणलं.
0: बर, वेगळीच आणि मजेशीर छान आठवणे माझ्याही कायम स्मरणात राहील.
1: लागला. थँक्यू.
0: हो, धन्यवाद.

0: सखी संदेश।
1: मैत्रिणींनो, तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा। त्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे prasaran.pune@gmail.com। आणि याबरोबरच आजचा हा वनिता मंडळाचा कार्यक्रम आता इथेच संपतोय। कार्यक्रम अधिकारी निलिमा पटवर्धन यांच्यासह मी रुचा नामजोशी आता तुमचा निरोप घेते। पुन्हा भेटूयाच, तोपर्यंत नमस्कार।

0: वनिता मंडळ, या कार्यक्रमात फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकला. विषय होता आठवणींच्या गावा. सूत्रसंचालन केलं होतं रुचा नामजोशी यांनी. सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून. आता ऐकूया वनिता मंडळ कार्यक्रमासंबंधी एक निवेदन.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना,
4: आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

श्रोतेहो, आता ऐकूया एक महत्त्वाचं निवेदन. श्रोतेहो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं, तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं

प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 12:59 झाली आहेत.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. एक वाजलाय, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
2: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.

भूत चित्रपटातलं हे होतं अखिल सचदेव मनशील गुजराल यांच्या स्वरातलं अखिल सचदेव यांचं गीत. संगीतकारही आहेत अखिल सचदेव. आता ऐकूया अरिजित सिंग यांच्या स्वरात इर्शाद कामिल यांचं गीत. संगीत प्रीतम यांचं. चित्रपट डंकी.

0: डंकी चित्रपटातलं हे होतं अरिजित सिंग यांच्या स्वरातलं इर्शाद कामिल यांचं गीत. संगीत होतं प्रीतम यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज

0: कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.

अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायलेलं हे होतं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीत होतं प्रीतम यांचं. चित्रपट होता तू झूठी मैं मक्कार. आता ऐकूया सिंधुजा श्रीनिवासन अनिरुद्ध रविचंद्र यांच्या स्वरात राकीब आलम यांचं गीत. संगीत दिलंय अनिरुद्ध रविचंद्र यांनी. चित्रपट जेलर.

पारंपरिक गीत श्रोते हो आपण ऐकलं. संगीत होतं हर्षवर्धन रामेश्वर यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया शेहजादा चित्रपटातलं सोनू निगम यांच्या स्वरातलं मयूरपुरी यांचं गीत, संगीत प्रीतम यांचं.

भोला चित्रपटातलं हे होतं जावेद अली आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं इर्शाद कामिल यांचं गीत. संगीत होतं रवीर बासपूर यांचं. आता ऐकूया रोहित सिंधुजा श्रीनिवास यांच्या स्वरात आंध्रकिंग तालुका या चित्रपटातलं सुमित गांगुली यांचं गीत, संगीत नवीन येरनेनी यांचं.

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
2: रोज 11:00 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

बॉर्डर 2 चित्रपटातलं हे होतं सोनू निगम आणि पलक मुच्छल यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत होतं अन्नू मलिक यांचं. आता ऐकूया बागी 4 चित्रपटातलं जोश ब्रार परंपरा टंडन यांच्या स्वरातलं कुमार यांचं गीत. संगीत सलामत अली यांचं.

श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: let it be.
1: बॉबी ऋषिकी लव्ह स्टोरी चित्रपटातलं हे होतं रागिनी टंडन आणि आशिष छाबरा यांच्या स्वरातलं कहाणीकार यांचं गीत. संगीत होतं आशिष छाबरा यांचं. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन.
2: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय आहे खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: श्रोते आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून. कार्यक्रमात आता ऐकूया परम सुंदरी चित्रपटातलं सचिन जिगर, आदित्य रिखारी, किंजल चॅटर्जी, अमिताभ भट्टाचार्य यांच्या स्वरातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत, संगीत सचिन जिगर यांचं.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: लापता लेडीज चित्रपटातलं अरिजित सिंग यांच्या स्वरातलं हे होतं प्रशांत पांडे यांचं गीत. संगीत होतं राम संपत यांचं. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमासंबंधी निवेदन.
1: मोहितो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटतं. ये तुम क्या जानो विराज बाबू.
2: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
3: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.

0: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
1: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
0: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
2: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
0: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: श्रोते हो, द नेक्स्ट वेव्ह कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया पुष्पा 2 चित्रपटातलं श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं राकीब आलम यांचं गीत, संगीत देवीश्री प्रसाद यांचं.

0: The next wave. The next wave.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 2 वाजलेत. प्रसारित करीत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, आज सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचा स्मृतिदिन. कार्यक्रमात ऐकूया त्यांच्या चित्रपटातली काही गीतं. सुरुवातीचं हे गीत आहे मैंने प्यार किया चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातलं हे गीत आहे. देव कोहली यांचं, संगीत राम लक्ष्मण यांचं.

हम साथ साथ हैं चित्रपटातलं हे होतं कविता कृष्णमूर्ती आणि अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं आर किरण यांचं गीत. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया हम आपके है कौन चित्रपटातलं लता मंगेशकर आणि कुमार सानू यांच्या स्वरातलं रवींद्र रावल यांचं गीत.

श्रोते, या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आजच्या कार्यक्रमात आपण अभिनेत्री रीमा लागू यांच्या चित्रपटातली काही गीतं ऐकली. हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून. दुपारचे 2:15 वाजतायत. आता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या.

0: संभावना है। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वे के ओस्लो पहुंचे। श्री मोदी आज शाम प्रधानमंत्री योनास गहर स्टोर के साथ द्विपक्षीय वार्ता करेंगे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, स्वीडन यात्रा से द्विपक्षीय संबंधों को नई गति मिली। दोनों देश अगले 5 वर्ष में व्यापार को दोगुना करने पर सहमत हुए। कांग्रेस नेता वीडी सतीशन ने 20 मंत्रियों के साथ केरलम के मुख्यमंत्री पद की शपथ ली। पश्चिम बंगाल सरकार ने राज्य सरकार के कर्मचारियों के लिए 7वें वेतन आयोग के गठन को मंजूरी दी। गृह मंत्री अमित शाह ने छत्तीसगढ़ के रायपुर जिले में 400 आपातकालीन वाहनों को रवाना किया। और आईपीएल क्रिकेट में आज शाम चेन्नई सुपर किंग्स और सनराइजर्स हैदराबाद आमने सामने। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। दुपारचे 2:30 आणि 10 सेकंद झालेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सप्ताह विशेष। आज यामध्ये भारतीय जनगणना 2026-27 याविषयी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत। निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे।
2: श्रोत्याहो नमस्कार। सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, भारतीय जनगणना सुरू झाली आहे। आपल्यासारख्या विस्तीर्ण देशात ती राबवणं हे सोपं नक्कीच नाही। या जनगणनेविषयीच आपण जाणून घेणार आहोत आज दोन वक्त्यांकडनं। सुरुवातीला प्राध्यापक अंजली राडकर यांच्याकडनं एकंदरच जनगणनेविषयी आपल्या मनात असलेल्या कुतूहलांची उत्तरं आपल्याला मिळू शकतील। प्राध्यापक अंजली राडकर या लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासक आहेत आणि गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्या कार्यरत होत्या। त्यांच्याकडून ऐकूया भारतीय जनगणनेविषयी।
3: आता जनगणनेविषयी जर असं जाणून घ्यायचं असेल तर आपल्याकडे पहिली जनगणना 1872 साली झाली, म्हणजे तेव्हा आपल्यावर ब्रिटिशांचा अंमल होता आणि ब्रिटिशांना कल्पना होती जनगणनेच्या महत्वाची, त्यांच्याकडे होत होती आणि त्यांना सुद्धा भारतात काय परिस्थिती आहे जाणून घ्यायचं होतं। त्याच्या आधी जी जे भारताची स्थिती होती ते आपण विखुरलेले होतो। 1872 साली आपण बऱ्यापैकी एका अंमलाखाली होतो आणि मग ब्रिटिशांनी तेव्हा आपली पहिली जनगणना केली, पण ती 1867-72 या काळात केली, म्हणजे ती एकदम झाली नाही जशी आत्ता होते तशी। त्यामुळे जरी ती पहिली जनगणना असली तरी ती एकत्रितपणे एका वेळेस झाली नव्हती। मग त्याच्यानंतर 1881 साली परत जनगणना झाली आणि त्यानंतर मात्र दर 10 वर्षांनी कुठल्याही कारणाने उशीर न होता जनगणना होतच राहिली, म्हणजे 1921 ची जनगणना आपण केली। त्यामुळे एकदाही आपल्या ह्याच्यामध्ये खंड पडला नाही, हे सगळ्यात महत्वाचं होतं। आता ब्रिटिश पूर्व काळात सुद्धा आपल्याकडे जनगणनेचे उल्लेख आहेत बरं का, कारण त्याच्यात पहिला उल्लेख तर अगदी ऋग्वेदात आहे आणि त्याच्यानंतर तो इसवी सन पूर्व 800 ते 600 या काळात जनगणनेचा उल्लेख आहे। त्यानंतर कौटिल्याच्या अर्थशास्त्रात त्याचा उल्लेख आलाय, म्हणजे साधारण 321 ते 296 या काळात। नंतर मात्र बराच काळ अशी काही माहिती नाहीये। मग त्यानंतरचा उल्लेख मिळतो तो अकबरचा जेव्हा अंमल होता आपल्यावर तेव्हा, म्हणजे अबुल फजलच्या लेखनात तो होता, तो साधारण 1595-96 काळ होता, त्या काळात जनगणनेचे उल्लेख मिळाले। आणि मला सांगायचा उद्देश काय आता इथे की ही प्रक्रिया अस्तित्वात होती, लोकसंख्येची माहिती आणि महत्व राज्यकर्त्यांना तेव्हाही पटलेलं होतं आणि त्यामुळे ही गोष्ट होत होती। त्या काळात थोडासा ज्या राज्यकर्त्यांचा उद्देश वेगळा होता, म्हणजे तेव्हा ही जी जनगणना सध्या होते तशी ती व्हायची नाही, तेव्हा ती फक्त जे कोणी टॅक्स भरू शकतील कर भरू शकतील असे शेतकरी किंवा व्यापारी असे लोक होते, किंवा तरुण पुरुष मुख्यतः जे सैन्यात भरती करून ज्यांना घेता येऊ शकेल किंवा ज्याचा राजाला वेगळ्या प्रकारे उपयोग होऊ शकेल अशा रीतीने जे होते त्यांचीच माहिती नेमलेली असायची, गोळा केली जायची। त्यामुळे मग त्यात स्त्रिया, लहान मुलं, वृद्ध, अपंग, आजारी अशा कुठल्याही व्यक्तींचा समावेश नव्हता। त्यामुळे हे जे होतं याला पूर्व आधुनिक असं जनगणना असं म्हणतात, म्हणजे त्याला प्री

मॉडर्न सेन्सस असं आधुनिक जनगणना आपण म्हणतो. एक म्हणजे वैयक्तिक गणना, म्हणजे सर्वच्या सर्व लोकांची माहिती गोळा करणं, म्हणजे स्त्री पुरुष आबाल वृद्ध आजारी सर्व. नंतर त्या घरातल्या सर्व व्यक्ती म्हणजे त्याच्यामध्ये यायलाच पाहिजेत. नंतर ते समकालिकता म्हणजे एकाच वेळेला व्हायला पाहिजेत, म्हणजे आता या 6 महिन्यात कोणाची केली, पुढच्या 6 महिन्यात कोणाची केली असं नाही. एक विशिष्ट वेळ त्याच्यासाठी आपण ठरवायची आणि त्या वेळातच ती माहिती गोळा करायची. जशी आपल्याकडे तुम्हाला माहितीच आहे की फेब्रुवारी महिन्यात जनगणना खरी खरी जी होते, म्हणजे माणसं मोजायची जी प्रक्रिया आहे ती फेब्रुवारी महिन्यात होते, 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी, तशी ती आता होणार आहे पुढच्या वर्षी 27 साली. आणि त्याला एक वारंवारिता असते ठरवलेली, म्हणजे 5 वर्षांनी होईल, 10 वर्षांनी होईल, असं दर 10 वर्षांनी होणारी जी असते. तर ते म्हणजे त्याच्या व्याख्येमध्ये ही अशी वारंवारिता सुद्धा अपेक्षित आहे.

त्याला एक वारंवारीच असते ठरवलेली, म्हणजे 5 वर्षांनी होईल, 10 वर्षांनी होईल, असं दर 10 वर्षांनी होणारी जी असते, तर ते म्हणजे त्याच्या व्याख्येमध्ये ही अशी वारंवारिता सुद्धा अपेक्षित आहे. आता हे खूप मोठं काम आहे, भारतासारख्या खंडप्रायात देशात आपण सगळेच तो विचार करू शकतो, तर ही सगळी प्रचंड जबाबदारी अर्थातच सरकारने उचललेली आहे आणि गृह मंत्रालयातर्फे ही सर्व जनगणनेचा कार्यक्रम आपला होतो. त्याच्यासाठी सेन्सस कमिशनर किंवा रजिस्ट्रार जनरल अशी पोस्ट निर्माण केलेली आहे, तो आयएएस दर्जाचा ऑफिसर असतो आणि त्याच्या सगळ्या देखरेखीखाली ही प्रक्रिया केली जाते आणि मग सर्व माहिती एकत्रित करून त्याचं वर्गीकरण करून ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या गावांची माहिती असते, म्हणजे सर्व गावांमध्ये काय काय अमेनिटीज उपलब्ध आहेत, काय काय सोयी आहेत किंवा संसाधनं कुठल्या कुठल्या पद्धतीची आहेत ही माहिती असते. नंतर शहरी भागामध्ये काय काय तिथे सोयी आहेत किंवा त्यांनी पण सेन्ससनी सुद्धा वॉर्ड्स केलेले असतात, अर्थातच ते आपले जे कॉर्पोरेशनचे किंवा महानगरपालिकेचे जे वॉर्ड्स असतात त्याच्यापेक्षा वेगळे असतात, कारण सेन्सरनी त्यांच्या सोयीसाठी जनगणनेच्या किंवा मोजण्याच्या सोयीसाठी केलेले वॉर्ड्स असतात आणि त्याची वॉर्ड वाईज सुद्धा माहिती आपल्याला उपलब्ध असते. आता काय असतं, जनगणना जरी ती फेब्रुवारी महिन्यात मी म्हटलं तशी होणार असली तरी आधीची तयारी भरपूर असते त्याची, केंद्र सरकारपासून मधनं, राज्य सरकार, राज्य सरकारपासून जिल्हे, जिल्ह्यात तालुका, तालुक्यात गावं किंवा शहरातले वॉर्ड्स, एवढं सगळं करायचं. कारण काय, आता साधारणतः आपल्याकडे जर बघितलं तर 6 लाखाच्या वर खेडी आहेत, 6,500 शहरं आहेत, म्हणजे हे मी 2011ची माहिती सांगते कारण आपल्याकडे आता 2011चीच माहिती उपलब्ध आहे, तर ही माहिती तेव्हा होती, आता हे सगळं वाढलं असणार आहे अजून. तर एवढ्या सगळ्या हे सगळं कशासाठी करायचं, म्हणजे हे त्याचं असं आहे की आपल्याला आपली लोकसंख्या माहिती हवी, म्हणजे देशाच्या लेवलला जर आपण बघितलं तर आपण किती लोक आहोत, भारतात आपण किती लोक राहतो याचा आपल्याला नक्की आकडा माहिती पाहिजे. आपण या जगात कुठे आहोत, लहान आहोत का मोठे आहोत, ते कळण्यासाठी आपल्याला ते पाहिजे. किंवा आता आपण जे कमी जास्त होतोय, म्हणजे वाढतीये लोकसंख्या का कमी होतीये, ते आपण कसे होतोय, म्हणजे किती वेगाने आपण आपली लोकसंख्या वाढतीये किंवा किती वेगाने ती घटतीये हे बघण्यासाठी सुद्धा हे आकडे आपल्याकडे हवे, जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत समजण्यासाठी. हे झालं आकड्याविषयी, पण आपले वेगळे वेगळे नुसता आकडा मिळून उपयोग नाही, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की आपण कसे आहोत, कुठे राहतो, काय करतो, शिकलो आहोत का नाही वगैरे वगैरे. म्हणजे आपल्याला काय, कुठे राहतो म्हणजे आपण शहरी भागात राहतो का ग्रामीण भागात राहतो, नंतर आपल्याकडे आपण साक्षर आहोत का, नुसतं साक्षर आहोत असं नाही तर आपले शैक्षणिक लेवल किती, आपली शैक्षणिक पात्रता किती आहे, म्हणजे प्राथमिक शाळेपर्यंत कोण शिकलंय, माध्यमिक कोण शिकलंय, कोण ग्रॅज्युएट झालंय वगैरे वगैरे, तर ती सर्व माहिती त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण ही सर्व माहिती आपल्या विकासाच्या दृष्टीने आपल्याला लागते, आपल्याला माहिती असते. नंतर ही सर्व जी माणसं आहेत आपल्या देशातली, ते काम करतात का, कोण काय काम करतं, किती दिवस काम करतो, म्हणजे आपल्याकडे काही लोक असतात ते वर्षातले सगळे दिवस काम करतात, काही लोक असतात त्यांना पूर्ण वर्षभर काम नसतं, ते साधारणतः 6 महिन्यापर्यंतच त्यांना काम असतं. टिपिकली जर आपण बघितलं शेतामध्ये काम करणारी जी माणसं असतात त्यांना विशिष्ट सीझन्समध्येच काम मिळतं, तर तसं तुम्ही काय करता का, तुम्हाला कामच नाहीये. नंतर असे पण आपल्याला तिथे देता येतं की आत्ता काम नाहीये पण काम करण्याची इच्छा आहे आणि कामासाठी उपलब्ध आहे, अशा पद्धतीची सुद्धा माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळू शकते. नंतर सर्वात महत्वाचं म्हणजे एज, वय, आपली पॉप्युलेशन जी आहे, आपली लोकसंख्या जी आहे ती वयानुरूप कशी विभागली गेलेली आहे, म्हणजे मुलं किती, प्रत्येक वयोगटातली माणसं किती, लहान किती, मोठी किती, ॲडोलेसंट किंवा म्हणजे किशोर वयोगटातली किती, ज्येष्ठ किती, कामकाजी वयातले किती, ही सगळी माहिती आपल्याला अतिशय गरजेची असते. जननक्षम वयातली किती, कारण हा जो सगळा आपल्याला जनन आणि मरण म्हणजे बेसिकली फर्टिलिटी आणि मॉर्टॅलिटी याचा जो अभ्यास आहे आणि ज्याच्यावर बेस्ड आपलं सगळं पॉप्युलेशन च्या गोष्टी अवलंबून आहेत, त्याचा सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे वय. आणि म्हणजे जर तरुण लोकसंख्या असेल तर वेगळ्या पद्धतीने त्याची वेगळ्या पद्धतीने ती वाढते किंवा

0: कमी होते. जर जास्त प्रमाणात ज्येष्ठ लोक असतील तर वाढीचा वेग अर्थातच कमी असतो. सो त्याच्यासाठी वय हे फार महत्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर सेक्स म्हणजे लिंग, लिंगानुसार जे आपलं वर्गीकरण आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे लोकसंख्येत स्त्रिया किती आहेत, पुरुष किती आहेत, आणि ते आपण आता सगळ्यांनाच माहितीये की दुर्दैवाने स्त्रियांची संख्या हळूहळू कमी होतीये. म्हणजे जेव्हा आपल्या 1951 साली भारतीय पहिलं जनगणना झाली त्यानंतर आज सगळ्यात जर बघितलं तर लोकसंख्येतली स्त्रियांची संख्या कमी होतीये, आणि ती लहान मुलांच्यातली म्हणजे ती 0 ते 6 वयोगटातल्या मुलांची आणि मुलींची संख्या पाहिली तर तो घटेचा म्हणजे तो घटण्याचा वेग खूप जास्ती आहे. लोकसंख्येतूनच मिळते किंवा सेन्सस मधूनच मिळते. नंतर संख्येत ज्येष्ठांचं प्रमाण किती आहे, ज्येष्ठांचं प्रमाण जास्त कमी जास्त असणं याच्यावरनं पुष्कळ योजनांसाठी आपल्याला की त्यांना काय मग पुढे सोयी लागतील, कुठल्या प्रकारच्या सुविधा लागतील, कुठल्या प्रकारची आरोग्य व्यवस्था लागेल, सरकारला सुद्धा कुठलंही म्हणजे की कुठल्या भागामध्ये किती शाळा असाव्यात, प्राथमिक शाळा असाव्यात का, इकडचं एखादं गाव खूप वाढलं तर तिथे माध्यमिक शाळाही लागेल, नुसती कदाचित माध्यमिक शाळा पुरणार नाही तर एक कॉलेज तिथे सुरू करावं लागेल. तर हे सगळं सुरू करण्यासाठी आपल्याकडे डेटा म्हणजे किंवा माहिती पाहिजे, आकडेवारी पाहिजे, आणि ती जी आहे ती वयानुरूप पाहिजे. तिथे त्याशिवाय आपल्याला अशा कुठल्याही योजना करता येणार नाहीत. किंवा एखादा नवीन भाग जर विकसित होत असेल तर तिथे आपल्याला की इथे किती इथे साधारणतः किती लोक राहू शकतील, मग किती रस्ते लागतील, किती घरं लागतील, किती बागा लागतील, किती दुकानं लागतील, आपल्याला हे सगळं आपण आपल्या लेवलवर याचा विचार करत नाही. पण जेव्हा हे सगळं प्लॅन करायचं असतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. किंवा रस्ते करायचे किंवा कम्युनिकेशन कसं करायचं, तिथे ट्रान्सपोर्टची वाहतुकीची व्यवस्था कशी करायची, तिथे काही आपल्या ज्या पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणतो आपण की बस म्हणा किंवा आता मेट्रो, आणि त्यामुळे ही माहिती ही सगळ्यांनाच असणं गरजेचं आहे.
1: ओके,
0: आता हे सगळं जेव्हा आपण बघतोय की हे खूप महत्वाचं आहे तेव्हा आता ही आपली देखील रिस्पॉन्सिबिलिटी किंवा आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण ही माहिती सरकारला अचूक दिली पाहिजे. कारण ह्याच्यावरच जर सगळ्या आपली आकडेवारी सगळ्या योजना प्लॅनिंग अवलंबून असेल किंवा आपलं भवितव्यच म्हणा ना अवलंबून असेल तर आपल्याला उडवाउडवीची उत्तरं शक्यतो देऊन चालणार नाही. किंवा माहिती न देणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही की आणि माहिती लपवायचं तर काही कारणच नाहीये. कारण मी म्हणलं तसं जो सेन्ससचा कायदा आहे किंवा जनगणनेचा जो कायदा 1948 सालचा आपला आहे त्यामुळे याच्यामध्ये पूर्णपणाने गोपनीयता या माहितीमध्ये असणार आहे. त्यामुळे माहिती न देणं किंवा जर आपल्याकडे जे आलेले असतील माहिती विचारणारे तर त्यांना चुकवून पळून जाणं वगैरे हे त्याच्यावरचे पर्याय होऊ शकत नाहीत. आपली जितकी माहिती जास्त अचूक असेल तितक्या चांगल्या योजना बनतील, तितका चांगला आपल्यालाच फायदा होईल. हे सगळ्यांनी समजून केलं पाहिजे. कारण जेव्हा आपण म्हणतो की विकसित देशात असं आहे आणि विकसित देशात तसं आहे पण त्याचं एक कारण असं आहे की त्यांच्याकडे अतिशय अचूक अशी माहिती उपलब्ध आहे. आणि आत्ता सध्याचे दिवस असे आहेत की ते सगळे माहितीवर अवलंबून आहेत. तुमच्याकडे जितकी चांगली माहिती असेल तितक्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील, तितक्या चांगल्या योजना पोहोचू शकतील, तितक्या चांगल्या तुम्हाला शिक्षणाच्या योजना पोहोचू शकतील. किंवा एखादी गोष्ट जर होत नसेल तर ती व्हायला पाहिजे ही माहिती तरी त्यामुळे निश्चितच जाऊ शकेल. तेव्हा आपल्या सगळ्यांची नागरिक म्हणून अतिशय महत्वाची जबाबदारी आहे की ही खूप महत्वाची ऍक्टिव्हिटी आपल्याकडे देशामध्ये होतीये आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे सहभागी व्हायला पाहिजे आणि आपली सगळी माहिती दिली पाहिजे हे नक्की.
1: या होत्या प्राध्यापक अंजली राडकर. कार्यक्रमात यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडून आपण जनगणनेविषयी जाणून घेणार आहोत, ऐकूया.
2: श्रोतेहो नमस्कार. आज आपण आमंत्रित केलं आहे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र दुडी यांना. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. 2016 सालच्या बॅचचे IAS अधिकारी आहेत सर. 2026

0: बजाजच्या जनगणना प्रक्रियेचे पुण्याचे प्रमुख आहेत आणि 2026 साली बजाज पुणे ग्रँड टूर या पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे त्याच्यामागे सर आपण होतात. पण आजचा विषय अर्थातच जनगणनेचा आहे आणि भारतातली जी 2026-27 जनगणना आहे याची वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येतील?
1: 2026-27 हा जनगणनाची प्रक्रिया सध्या चालू झालेली आहेत. वैशिष्ट्य म्हणजे जनगणनाचा खूप महत्त्वपूर्ण एक रोल असतो पॉलिसी तयार करण्याकरिता. म्हणजे नागरिकांना जर मला साधी भाषात समजवायची असेल तर आपल्याला असं समजता येते की कोणती गोष्टी, कोणती स्कीम, कोणत्या क्षेत्रामध्ये प्राधान्य दिला पाहिजे हा सर्व जे पॉलिसी फ्रेमवर्क आहे हे आपले जनगणनाच्या आधारावर असतो.
0: बरोबर.
1: जनगणनामध्ये जे आपल्याला डेटा मिळतो की लोकांची त्या ठिकाणीची जे आर्थिक परिस्थिती आहे ते कशी आहेत, सामाजिक परिस्थिती कशी आहेत, त्या पद्धतीने कोणती स्कीमला कुठे काय प्राधान्य दिला पाहिजे हा सर्व जे पॉलिसी फ्रेमवर्क आहे ते आपल्या जनगणनाच्या डेटावर आधारित असतो. आणि म्हणून हा खूप महत्त्वपूर्ण एक्सरसाइज आहे. आणि भारतासारखा राज्य, भारतासारखा देश जिथे खूप जास्त मोठा आपला हा देश आहे, विविधता खूप आहे, भौगोलिक विविधताही आहे, सांस्कृतिक विविधताही आहे, आर्थिक विविधता पण आहे.
0: बरोबर.
1: तर हे सर्व बघताना हा जनगणनाचा खूप महत्त्वपूर्ण रोल आहे आणि म्हणून सर्व लोक याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजे. सर्व लोकांनी याच्यामध्ये जे आपण त्यांना प्रश्न विचारतोय त्याचे परिपूर्ण उत्तर दिले पाहिजे. हा सर्व नागरिकाची एक महत्त्वपूर्ण संवैधानिक जबाबदारी आहे आणि ते सर्व नागरिकांनी पार पाडले.
0: 10 वर्षांनी जनगणना होते ही थोडीशी लांबली आहे यावेळेची, पण जनगणनेची तयारी आपण कशी केली, ती यासंबंधीचं प्रशिक्षण असेल किंवा किती माणसं याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत?
1: जनगणनाची तयारी आम्ही मागचे जवळपास 4 महिन्यापासून करत आलेलो आहोत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण 2-3 प्रकारचे काम असतात. सर्वात महत्त्वपूर्ण काम असतो आमचा जे जनगणना अधिकारी आहेत ते सर्व आयडेंटिफाय करणे, त्याला कोणत्या क्षेत्राची जनगणना करायची आहे ते त्यांना जोडून देणे आणि मग त्याची ट्रेनिंग करणे. पहिल्यांदा आपण डिजिटल जनगणना करत आहोत. डिजिटलचा अर्थ आहे की याच्या आधी जेव्हा आपण मागच्या वेळी जनगणना केली होती तेव्हा कागदपत्र कागदोवर केली होती.
0: बरोबर.
1: यावेळी आपण यासाठी भारत सरकारने विशेष ऍप्लिकेशन तयार केलेली आहे आणि त्या डिजिटल ऍप्लिकेशनद्वारे सर्व जे जनगणनाचे जे प्रश्न आहेत त्याच्याद्वारे त्याच्यामध्ये त्याचा सर्व माहिती दिली जाणार आहे. आणि म्हणून हा खूप महत्त्वपूर्ण होता की सर्व जे आमचे जनगणना अधिकारी असणारे त्याची ट्रेनिंग खूप चांगल्या पद्धतीने परिपूर्ण झाली पाहिजे. ह्या एक गोष्टी आहे. दुसरी गोष्टी ट्रेनिंग ह्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे, जसं आपण मॅडम सांगितलं की आपण हा काही कालावधीचे नंतर आता जनगणना करतोय, मध्ये एक थोडासा गॅप आला होता.
0: बरोबर.
1: आणि म्हणून जे एक इन्स्टिट्यूशनल मेमरी आहे ते आमच्याकडे नाही आहे. कारण काय की जनरली जेव्हा इलेक्शन असतात तर इलेक्शनची सर्वांना माहिती आहे की 5 वर्ष काही लोकांनी इलेक्शन केले असतात, तर ते इन्स्टिट्यूशनल मेमरी असल्यामुळे तेवढा काही लोड येत नाही आहे. पण हा इन्स्टिट्यूशनल मेमरी खूप कमी असल्यामुळे, म्हणजे खूप कमी लोक आहे ज्याने
0: आधीच्या गणनेमध्ये भाग
1: घेतला होता, तर म्हणून हा ट्रेनिंग खूप महत्त्वपूर्ण आहे.
0: आणि कदाचित तेव्हा संगणक इतक्या प्रमाणात वापरलाही जात
1: नव्हता. तेव्हा डिजिटल झालं नव्हतं.
0: बरोबर.
1: ते आता आपण केलेलं आहे, सर्व ऑनलाईन पद्धतीने करतो आहे. वेबसाईट ऍप्लिकेशनवर आपण सर्व डेटा संकलित करणार आहोत. म्हणून एप्रिल महिन्यामध्ये आम्ही कम्प्लीट आमचे सर्व जे अधिकारी कर्मचारी आहेत त्याची ट्रेनिंग लावली होती 23 एप्रिल ते 7 मे पर्यंत. ते ट्रेनिंग सध्या परिपूर्ण झालेली आहेत. आमची सर्व यंत्रणा जी आहे ती सध्या आता तयार आहे जनगणना करण्याकरिता. आणि 16 मे पासून हा जनगणना हाऊस टू हाऊस चालू होणार आहे.
0: बरोबर. आणि डिजिटल जो आपण उल्लेख केलात की डिजिटल पद्धतीने तुम्ही ही माहिती भरू शकता, पण त्याची शेवटची तारीख 15 मे अशी.
1: हा, त्याचे दोन प्रकार आहे. 16 मे पासून जे आम्ही म्हणतोय ते आमचे अधिकारी घरोघरी येऊन आणि जनगणना ते करणार आहेत. आता जे चालू आहे 1 मे पासून 15 मे पर्यंत जे उद्यापर्यंत ते सेल्फ एन्युमरेशन आहे. सेल्फ एन्युमरेशन म्हणजे कोणताही नागरिक त्याची स्वतःची माहिती ते स्वतः भरू शकतात. जे सेन्सेसची वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन.
0: बरोबर.
1: आणि जवळपास पुण्यामध्ये 1.5 लाख लोकांनी, जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हायेस्ट नंबर आहे, म्हणजे ते पुण्याची जागरूकता पण दाखवते. जवळपास 8 लाख लोकांनी महाराष्ट्रामध्ये सेल्फ एन्युमरेशन केलेलं आहे आणि त्या 8 लाखपैकी 1.5 लाख लोक पुण्याचे आहे ज्याने सेल्फ एन्युमरेशन केलेलं आहे. म्हणजे

0: त्याचा फायदा काय असतो की तुम्ही स्वतः माहिती भरली तर जेव्हा ऍक्च्युअल आमच्या सर्वे चालू होतील जनगणनाचा 16 मे पासून तेव्हा ते माहिती देणे डेटा संकलन करणे ते खूप सोपं जातो. तर हा सेल्फ एनुमरेशनची प्रक्रिया उद्यापर्यंत आहे आणि 16 मे पासून आपले
1: घरोघरी
0: लोक येतील.
1: पण पुण्यामध्ये पुण्यात नव्हे पण पुण्याच्या बाहेर फिरता समाज आहे किंवा दुर्गम ठिकाणी टेकडीवर राहणारी काही माणसं आहेत त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येणार आहे ती यंत्रणा काय आहे?
0: आम्ही जेव्हा जनगणनाची तयारी केली तेव्हा प्रत्येक जे भाग आहे ग्रामीण भागाचा असो किंवा शहरी भागाचा असो ते मॅप करून दिलेलं आहे जनगणना अधिकारी सोबत.
1: अच्छा.
0: आणि ग्रामीण भागामध्ये जे फिरता समाज आहे त्याची सुद्धा आम्हाला माहिती असते.
1: बर.
0: ग्रामीण भागामध्ये आमचे जे ग्रामपंचायतचे जे ग्रामसेवक आणि आमचे जे तलाठी आणि तिसरे पोलीस पाटील आणि चौथे कोतवाल हा 4 लोकांनी त्या गावामध्ये फिरता समाज कुठे राहतो त्याची माहिती आहे.
1: अच्छा.
0: आणि त्याच्याकडून आम्ही माहिती संकलित केलेली आहे.
1: ओके.
0: आणि त्या आधारावर ते माहिती आम्ही आमच्या जनगणना अधिकारी सोबत उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून कुठलाही माणसे आता जनगणना पासून लांब राहणार नाही सुटणार नाही हे आम्ही दक्षता घेतलेली आहे.
1: केव्हाही डाटा देताना आता मनामध्ये येणारा प्रश्न आहे की गोळा झालेल्या माहितीचा वापर योग्य तऱ्हेने होईल का नाही, तर ही माहिती सुरक्षित राहणार आहे त्याच्याबद्दल काय म्हणाल?
0: हा माहिती सुरक्षित ठेवणे हा महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारची खूप महत्वपूर्ण जबाबदारी आहे. आणि यासाठी जे सेफ्टी मेजर्स आहे ते सर्व सेफ्टी मेजर्स भारत सरकारने मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने ठेवण्यात आलेले आहे. हा माहिती सेन्सस डिपार्टमेंट वगळून कोणाही सोबत शेअर केली जाऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही सर्व नागरिकांना हा आश्वासन देऊ इच्छितो आणि त्यांना विश्वासही देऊ इच्छितो की हा डेटा जे आहे याची प्रायव्हसी कम्प्लिटली ठेवली जाणार आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चुकीचा ब्रीच होऊ शकत नाही याची परिपूर्ण दक्षता सरकारने घेतलेली आहे.
1: आणि ही जनगणना 2 टप्प्यामध्ये होणार की 26 आणि 27 साली अशी काही 2 टप्पे त्याचे आपण सांगू शकाल?
0: हा 2 टप्प्यामध्ये या पद्धतीने असणार आहेत की आता आपण जे 16 मे पासून जून पर्यंत जे करतो आहे याच्यामध्ये आपण घराची म्हणजे घराची जनगणना करतो आहे. घरामध्ये म्हणजे घरामध्ये काय आहे, घराची परिस्थिती काय आहे, त्या घरात पक्के आहे किंवा कच्चे आहे, घरामध्ये कोणाकडे स्कूटर आहे का, कोणाकडे कार आहे का, हा पद्धतीचे आपण करतो आहे. आणि त्याचा हा पहिला टप्पा संपल्यानंतर 2027 मध्ये फरवरी 2027 मध्ये लोकांची जनगणना असणार आहे. तर या पद्धतीने हा 2 टप्प्यामध्ये हा जनगणनाच्या प्रक्रिया पार पडेल.
1: अच्छा. पण एकाच घरी 2 वेळा जाऊन माहिती घेतली जाणार आहे असं थोडंसं होणार आहे?
0: येस. तो आता एकदा घेतली जाणार आहे आणि मग परत पुढच्या वर्षी फरवरी महिन्यामध्ये परत माहिती घेतली जाणार.
1: तुम्ही सुरुवातीला थोडंसं सांगितलं की जनगणनेच्या आकडे जे येतात त्याचा एकंदर प्लॅनिंग मध्ये काय उपयोग होतो, पण नेहमी प्रश्न असतो की आम्ही नागरिक म्हणून आम्हाला याचा फायदा काय होणार आहे? तर जनगणना आणि सर्वसामान्य माणसाचं आयुष्य याचा काय तुम्ही कसं जोडाल हे?
0: आता जसं मी उदाहरण देतो तुम्हाला की एक ग्रामीण भागामध्ये आम्ही एक क्षेत्राचा सर्वे केला आणि तसा त्या ठिकाणी मला निर्देशनास आला की या भागामध्ये फिरता समाज जास्त आहे ज्याच्याकडे अजूनही घर नाही आहे. हा आमच्या जनगणनामध्ये समोर आला आणि म्हणून आम्हाला कळेल की हा पर्टिक्युलर जे एक तालुका आहे त्या पर्टिक्युलर तालुक्याचे हे गावामध्ये लोकांना अजूनही घर देण्याची आवश्यकता आहे. तर हा जी माहिती आहे हा माहिती आम्हाला हा जनगणनाद्वारे मिळते.
1: बरोबर.
0: आणि याच्यामुळे त्या ठिकाणी आम्ही विशेष हाऊसिंग पॉलिसी करून आणि त्या ठिकाणी त्या लोकांना घर देऊ शकतो. त्याच्याशिवाय काही भागामध्ये असं असतो की पाणी पुरवठा अजून ज्या पद्धतीने झाला पाहिजे त्या पद्धतीने नाही झालेला आहे. तर अशा प्रकारचे जे पॉलिसी डिसिजन्स आहेत क्षेत्राचे त्या ते ह्या जनगणनाच्या आधारावर डिसाईड केले जातात आणि त्याच्या आधारावर हा खूप महत्वपूर्ण आहे की थेट लोकांना याचा फायदा हाच पद्धतीने होणार की ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची कमतरता आहे ज्या ठिकाणी विशेष पॉलिसी आणून आणि येणारे जे आपले स्कीम्स आहे ते कुठे कशा पद्धतीने केले पाहिजे जेणेकरून थेट नागरिकांना फायदा होईल त्यासाठी हा डेटा खूप महत्वाचा असतो.
1: शिक्षणाच्या संदर्भात पण आपण असं म्हणू शकतो किंवा काही वेळेला असमतोल असू शकतो शहरी भाग ग्रामीण भाग शिक्षण असं नाही इतर अनेक गोष्टींमध्ये तोही याच्यात न समजेल.
0: बिलकुल. क्षेत्रामध्ये एक क्षेत्र जास्त विकसित आहे दुसरा क्षेत्र कमी विकसित आहे तोही हा जनगणनाद्वारे आपल्या समोर येतो आणि म्हणून कोणत्या क्षेत्रामध्ये विशेष फोकस करण्याची आवश्यकता आहे तेही हा जनगणनाद्वारे आपल्या समोर येतो आणि म्हणून याचा खूप महत्वपूर्ण रोल आहे.
1: बरोबर. जवळपास 33 प्रश्नांची उत्तरं नागरिकांना द्यायची आहेत. बंधनकारक आहे का एकतर हे उत्तरं देणं आणि नागरिक म्हणून काय कर्तव्य आहे असं तुम्ही म्हणाल?

0: आणि हे 33 प्रश्न जरी संख्या जास्त मोठी असेल तरी खूप साधे प्रश्न आहे, याचे उत्तर देताना जास्त वेळ लागणार नाही,
1: विचारही करायचा नाही.
0: मात्र विचार, कारण आपल्या घराची आपल्याला परिपूर्ण माहिती आहेच आहे, ते जे जनगणना अधिकारी ते आपल्याला विचारतील त्याची मात्र माहिती आपल्याला द्यायची. 15-20 मिनिटांमध्ये हा प्रक्रिया पूर्ण होऊन जाते, जास्त वेळही लागत नाही आहे. हा माहिती देणे बंधनकारक आहे, कारण काय आहे की हा माहितीचा, जसं मी आता सांगितलं की खूप महत्त्वपूर्ण पॉलिसी क्रिएट करण्याकरिताही असतो, आणि म्हणून हा बंधनकारक आहे, कायद्याप्रमाणे बंधनकारक आहे. कायद्यामध्ये तरतूद पण आहे की कोणी जर माहिती नाकारली तर त्याच्यावर गुन्हे दाखल होऊपर्यंतची तरतूद आहे. पण असे प्रकारची गोष्टी आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायची आवश्यकता लागत नाही, कारण या ठिकाणी आतापासून नाही, आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे की शिवाजी महाराजपासून खूप आपण पुरेगामी विचाराचे लोक आहोत, आणि सर्व गोष्टी जे आहे ते त्याच्यामध्ये अग्रणी असतो, आणि मॉडर्नाइज्ड स्टेट असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची कुठल्याही गोष्टीची आवश्यकता लागणार नाही. आणि मला विश्वास आहे की सर्व लोक पुढे येऊन माहिती पुण्यामध्ये देतील. आणि ते आपलं याच्यामध्ये दिसतोय की जसं मी सांगितलं सुरुवातीला की सेल्फ एन्युमरेशन मध्ये सुद्धा पुण्यामध्ये 1.5 लाख लोकांनी स्वतः केलेलं आहे, तेही दाखवतोय की लोक जे आहे ते स्वतःही पुढे येऊन इन्फॉर्मेशन देतात.
1: आणि असंही बोललं जातं की या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून त्याचा प्रिंटआउट काढून ठेवा, म्हणजे आमचे अधिकारी जेव्हा येतील तेव्हा ती सरळ लगेच माहिती देता येईल. कारण कदाचित 15 मे उलटून गेल्यानंतर मग याचा उपयोग आम्ही कसा करायचा असा प्रश्न येऊ शकतो.
0: तर जे सेल्फ एन्युमरेशनचा फॉर्म आहेत ते आपण काढून त्याची माहिती भरून ठेवू शकतो.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा आमचे अधिकारी येतील, जनगणना अधिकारी, त्यासोबत ते डेटा शेअर केला तर ते आणखीन कमी कालावधीमध्ये आपला जे इन्फॉर्मेशन आहे ते जनगणना अधिकारी.
1: बरोबर. आम्ही घरात नव्हतो किंवा ती माणसं कधी येणार आहे आम्हाला माहीत नव्हतं असे प्रश्न येऊ शकतात, तर याला आपण काय उत्तर द्याल?
0: नाही, ऍक्च्युली काय आहे की आपल्याला माहिती असते की कोणती ठिकाणी कधी लोक जनरली असतात, जसे सोसायटीज आहे, गावामध्ये सुद्धा तसाच असतो, सर्व ठिकाणी असतो. जनरली जे आहे लोक सकाळी घरा मिळतात किंवा संध्याकाळी 5-6 वाजल्यानंतर मिळतात. तर आमची टीम पाठवताना आम्ही ह्याच पद्धतीने पाठवतोय की ते या तशी वेळी गेला पाहिजे जेव्हा लोक घरी मिळतील. तर त्या पद्धतीने आम्ही व्यवस्था केली आहे. तरी सुद्धा बायचान्स जर काही ठिकाणी काही लोक संपूर्ण कुटुंबही त्या मिळाला नाही तर ते परत येऊन त्याची जनगणना परत करून घेतील पुढच्या दिवशी.
1: महाराष्ट्रात तसंच भारताभर, पूर्ण भारतभर याची तयारी कुठवर आली आणि कशा पद्धतीने काम चालू आहे?
0: आता जसं मी सांगितलं की आपली जे तयारी आहे, जे ऍक्च्युअल जनगणना चालू करण्याच्या आधी जे महत्वपूर्ण काम केले पाहिजे, जसे की HLB चा डेटा गोळा करणे, हाऊसहोल्डचा डेटा गोळा करणे, त्यांना जनगणना अधिकारी सोबत मार्किंग करणे, जनगणना अधिकाऱ्याची ट्रेनिंग करणे, जनगणना अधिकाऱ्याला सर्व जे डिजिटल ऍप्लिकेशन वगैरे आहे त्याची सर्व माहिती देणे, सेल्फ एन्युमरेशनचं काम करणे, हे सर्व आपलं परिपूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला मात्र प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन जनगणनाची प्रक्रिया चालू करायची आहे, आणि ते आपण 16 मे पासून चालू करत आहोत. बाकी आपली जे तयारी आहे, म्हणजे जे एक्झामच्या आधी आपण पढाई करतो तो आपला परिपूर्ण
1: झालेला,
0: आता मात्र एक्झाम द्यायची.
1: बरोबर. ही माहिती जेव्हा संकलित होईल त्याचा इतर लोकांना बघण्यासाठी किंवा हे कधी पर्यंत अवेलेबल होऊ शकतं, त्याच्यानंतर त्याची जी प्रक्रिया आहे ते प्रोसेस करण्याची सगळी, ही किती काळ चालते आणि ही माहिती कुठे उपलब्ध होईल नंतर?
0: हे सेन्सस डिपार्टमेंट द्वारे,
1: बरोबर,
0: मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स द्वारे उपलब्ध करून दिली जातील. दोन्ही टप्पे पार पडल्यानंतर मला असं वाटतंय की फरवरी महिन्यामध्ये एकदा झाला तर त्याच्यानंतर शासन एक डेट ठरवते, त्या दिवशी सर्व माहिती जी आहे ते पार्लियामेंट समोर ठेवते आणि त्याच्यानंतर ते लोक नागरिकांसाठी ओपन करते. तर हा सेकंड टप्पा पार पडल्यानंतर हा माहिती पार्लियामेंटची मान्यताने लोकांसमोर ठेवली जाते.
1: मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आलोय, लोकांना आवाहन आपण काय कराल?
0: लोकांना माझं हाच आव्हान राहतील की हा जनगणनाची प्रक्रिया खूप महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. आपला येणारा विकास जे आहे, येणारे 10 वर्षाचा विकास आणि त्या विकासाची दिशा ते दिशा हा सर्वेद्वारे, हा जनगणनाद्वारे ठरवली जाणार आहेत. म्हणून याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य करावा. आमचे अधिकारी जनगणना अधिकाऱ्यासाठी खूप मेहनत घेत आहेत आणि त्यांना घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावं लागते. आणि त्या मेहनत त्याची अजून थोडी सोपा करण्यासाठी सर्व नागरिकांनी चांगल्या पद्धतीने वेळेवर माहिती उपलब्ध करून दिली. जेव्हा ते लोक आपल्या घरी येतील तेव्हा आपण त्यावेळी उपलब्ध राहिले तर त्यांना परत येण्याची आवश्यकता लागणार नाही. तर या पद्धतीने आपण सहकार्य केला तर चांगल्या पद्धतीने आपला जनगणना पार पडू शकते आणि अचूक माहिती

0: सरकारसमोर ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे विकासाकरिता जे काही मदत लागते सरकारची, ते आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो.
1: हे होते जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, त्यांची मुलाखत घेतली होती गौरी लागू यांनी. याबरोबरच आजचा आपला सप्ताह विशेष हा कार्यक्रम आता इथेच संपला. पुन्हा भेटूया. नमस्कार.
2: श्रोत्यो, सप्ताह विशेष या कार्यक्रमात आताच आपण भारतीय जनगणना 2026-27 याविषयी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. यांना निर्मिती सहाय्य होतं मोनिका मेहकरे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सखी सहेली.

0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि प्रज्ञा कळसकरचा आपल्या सगळ्यांना नमस्कार. या सभेत सुरुवातीला प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोत्याहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज ऐकूया विश्वास पाटील लिखित पांगिरा या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केलंय मी गौरी लागू. या आधीच्या भागात आपण ऐकलं, सालकऱ्यानं सिदुबाची मूर्ती रथात ठेवली, आंघोळीला निघायची देवाची तयारी झाली. जत्रापूर्वी एवढी भरत नव्हती, त्यामुळे एवढा नेटका रथ ओढायचा कुणी. गेल्या जत्रत लोक रथ ओढून ओढून कंटाळली, रथ जागचा हालेना म्हणून ट्रॅक्टर लावला आणि रथ ओढला. यावर्षी बी तसंच करायचं ठरलं. तान्या बिलारेचा ट्रॅक्टर आधीच सांगून ठेवला होता, ट्रॅक्टर तयारच होता. सिदुबाची सवारी रथात बसताच गजर झाला. सिदुबाच्या नावं चांग भलं जत्रकरी एका दमात ओरडलं. आता पुढे, हलिव रे ट्रॅक्टरवाल्या हलिव. काय हलिव, या ट्रॅक्टरचं डिझेल कुणी माझ्या बानं भरायचं? डिझेल कुणी भरायचं या मुद्द्यावर सालकरी आणि पुजाऱ्यात खडाजंगी झाली. रथाचं जुनं लांबलचक दोर कुणी विकलं, त्याचं पैसं कुणी खाल्लं असा पुजारी सालकऱ्याला विचारू लागला. तर देवाचा सगळा निवत तूच का अडप करतोस, मला का वाटा नाही म्हणून सालकरी तंडू लागला. डिझेलचं पैसं घेतल्याबेगर ट्रॅक्टर जागा सोडायचा नाही, तान्याचा ड्रायव्हर ओरडू लागला. देव बावचळला, माणसं खुळंबली. 12 वर्षामागं रथ ओढताना याच रथाच्या चाकाखाली गर्दीत पोरग चिंगरून मेलं होतं. समिंदरावाणी माणसं जमायची, गळ्यातला दागिना देवावर गुलाल खोबऱ्यागत फेकायची, जत्रच्या येळी चार चार राती जागायची, नाचायची. सिदुबाला सारं सारं आठवत होतं, केवढा गाव बदलला होता. रथात बसलेला देव चांदीच्या डोळ्यांनी गावाकडे बघत होता. हाच का माझा गाव? स्वतःला सवाल करीत होता. गर्दीतनं कुणीतरी परगावचा माणूस पुढं धावला. मला देव पावलाय, 12 वर्षानं पोरगा झालाय असं म्हणून नाचू लागला. त्या वेड्यानं 50 रुपयांची अख्खी नोट ड्रायव्हरच्या अंगावर फेकली. ट्रॅक्टर सुरू झाला. सिदुबाच्या नावं चांग भलं लोक गरजू लागले. रथावर आदनं मदनं गुलाल खोबरं पडू लागलं. मिरवणुकीत खोबरं उधळणाऱ्यांपेक्षा वेचणाऱ्यांचीच गर्दी अधिक होती. मध्येच ट्रॅक्टरचा काच दिशी ब्रेक लागला होता. घामागुम झालेल्या सिदुबाचा जीव खालीवर होत होता. काठीचा आधार घेत मुरार पाटील माळानं माळ तुडवीत चाललेले. साऱ्या रानात ऊन झळा मारित होत. वाटेवर बिन अन्नापाण्याची 5-10 पाखरं मरून पडली होती. पोटं खपाटीला लागलेल्या गाई म्हशी झाडाच्या आडाला उभ्या राहिलेल्या. सावलीच्या आशेनं आडोशाला आलेल्या गुरांना आपण सावली देत नाही म्हणून झाडं रडायला लागलेली. बिन अन्नापाण्याची जनावरं लॅप होऊन पडून राहिलेली. ओढ्याच्या अंगाला 4 हेडे दडलेले, त्यांच्या हातात कासरं होतं. जनावरांना तिडा टाकायचा आणि कपास खाण्यात बाजार करायचा. त्यांच्या डोक्यात नोटांचं तुकडं नाचू लागलेलं. डोळ्यांवर आडवा हात ठेवून मुरार पाटील लांबवर बघू लागले. समोरच्या वाटेनं कुणाची लग्नाची वरात येते का काय? हळूहळू मुरारला पालखी दिसू लागली. जंक्शन काम दिसतंय. चांदीची पालखी, त्याला सोन्याचं गुंड, जरतारी पोशाखातली भोई दिसतायत. या आडवाटेनं कोणत्या गावाचा राजा महाराजा चाललाय? पालखी जवळ आली. कोण बरं यो? अरे आपला सिदुबा देवच दिसतोय की. वरातीत नवरा सजून बसावा तसा बसलाय. पालखी झपाट्यानं पुढं चाललेली. मुरार पाटील धावला, पालखीच्या आडवा आला. मोठ्यानं विचारू लागला,

देवा परमेश्वरा, न इचारता पाचारता कुठं निघालास र भगवंता? आता स्वर्गातच राहायला निघालोय. देव कसनुसा हसला. अशी आगळी करू नको सिधुबा, तुझ्या बेगर या गावाची राखण कोणी करायची? काय राहिलंय या गावात? सिधुबा चिडून म्हणला. माझ्या बहिणीनं यमाईनं आग्रह केला म्हणून मी इथं राहिलो. पाण्याचा केवढा मोठा साठा दिला होता तिनं. धरतीला वीज लावून तुम्ही वाटल तसं पाणी पळिवलं, गावाचं वाळवंट केलं. इथं प्यायला बी पाणी मिळत नाही. म्हाताऱ्या, तुला आठवत असेल 10-20 वर्षामागं मी दसऱ्याला सजून डोंगराकडे सोनं आणायला येत होतो. कसलं घनदाट जंगल होतं. आता या गावात काय राहिलंय? कुठं आडोसा मिळता म्हणून भूत बी गावं सोडायला लागली. मी तर देव आहे. देवा, लेकरासनी माफी कर, दया कर. मुरार गयावया करू लागला. नको र पाटला, या गावात माझा जीव गुदमरतोय. इथली माती, माणसं, जनावरं कुणी पहिलं राहिलं नाही. जीव कोणतोय माझा, जाऊ दे मला. देवा देवा, नको र जाऊ. मुरार पुन्हा पुन्हा मिनतवाऱ्या करू लागला. देव खदा खदा हसला. एकाएकी जादू झाली. भोयांसह पालखी वर आभाळात उडाली. हवा भरलेला फुगा उडावा तशी. देव कुठं दिसेना, नुसतं निळशार आभाळ, एक ढग बी नाही. म्हाताऱ्याचं अंग घामानं डबडबलं. म्हातारा चाट दिशी अंथरुणात उठून बसला. घराबाहेर जोरदार वारा सुटलेला. सारं आभाळच फाटल्यागत झालं. चिवारीचे डाम एकामेकाला घासू लागलेले. सोसाट्याचा भिरभीर वारा वाड्यात घुसला. गोल चक्कर करून घुमू लागला. वाड्याच्या दार खिडक थडाथडा उघडत होत्या, धडाधड आदळत होत्या. म्हातारा मुरार भांबावला. वीज गेलेली. राधाईनं दिवा लावायचा प्रयत्न केला. वाऱ्याच्या माऱ्यात काडी टिकेना. बाहेरचं वादळ साधं सुद्धा नव्हतं. साऱ्या वाड्यात दंगा चाललेला. चक्रीवादळ सुटलेलं. राधाही म्हाताऱ्याजवळ तिडबिडत आली. बाजीनं बापाच्या पायाला सापागत विळखा घातला. गेल्या कित्येक सालात म्हाताऱ्यांनी असलं वादळ पाहिलं नव्हतं. लक्ष्मी बोलली, आबा, या दणक्यात गावात चिक्कार झाडं मोडून पडली असत्याल. पोरी, तेवढी झाडं राहिलीत कुठं? असती तर मोडली असती. लांब एकदम कडकडकडाड असा आवाज झाला. कुणाची तरी घरं ढासळली असावीत. वादळाची पुन्हा एक जबरी लाट आली. सारा आसमंत दणाणून गेला. हळूहळू वादळ थंड झालं. झुंजूमंजू होऊ लागलं. अंधाराच्या बुबळातनं दिवसाचा उजेड दिसू लागला. गल्लीत माणसांचे आवाज होऊ लागले. कुणाची किती पडझड झाली याची विचारपूस सुरू झाली. इतक्यात एकाएकी कालवा वाढला. गावातनं आरोळ्या येऊ लागल्या. वडाची झाडं कोसळली, लिंबाची बी पडली. झाडं मोडली, देऊळ पडलं. देव झाडाखाली गावला. पळारा पळा. पटापटा माणसं उठली. दणादणा देवळाकडे पळायला लागली. गावात दंगारोळ उसळला. 5-10 मिनिटात सारा गाव देवळामोर जमला. म्हातारा मुरारही पायात हत्तीचं बळ आल्यागत दुडक्या चालीने धावू लागला. म्हातारा देवळामोर आला. त्याला सिधुबाचं शिखर दिसेना. देवाच्या अंगावर वडालिंबाची 4 नेटकी झाडं कोसळलेली. कंबर मोडल्यागत देऊळ आडवं झालेलं. देवळामोरच्या दीपमाळीला फांदीचा तडाखा बसलेला. दीपमाळबी भुईवर अंग टाकून गपगार झालेली. कोणतरी ओरडलं, अरे आता तरी झाडं हलवा. झाडांसाठी लई रामायण झालं. पुढाऱ्यांनी देव मारला तवा झाडं हलवायला आले. दुसरं कोणी बोलला.

0: सुतार गवंडी पुढं झालं. पोरं सोरं गडी माणसं कामाला लागली. लाकडं करवतीनं कापायला सुरुवात झाली. मातीच्या ढिगाऱ्यात लोक देवाला शोधू लागले. ओलं डोळं पुशीत म्हातारा मुरार पुटपुटला. राया, पहाटाचा दिष्टांत दिलास. खरच खरच देवानं राहण्याजोग आता या गावात राहिलंय तरी काय. श्रोते हो, विश्वास पाटील लिखित पांगिरा या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन या काही क्षणांच्या विश्रांतीनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: हवेत एकदम उष्मा चढला. माणसं घामानं डबडबू लागली. घरात गारव्याला बसलेल्या माणसांना सुद्धा आता भलतं उकडू लागलं. अंगातल्या पैरणी काढून लोक उघडे बंब बसू लागले. पैरणीचा उपयोग पंख्यासारखा करून उलटा वारा घेऊ लागले. गाई गुरं तहानली. टँकरच्या भरून आणलेल्या बादल्या दावणीत रिकाम्या होऊ लागल्या. पाणी गोड लागू दे. मागचा मोरचा विचार न करता गुरं गटागटा पाणी पिऊ लागली. पोटातला आगडूम शांत करू लागली. दुसऱ्या दिवशी ऊन भलतंच तावदारलं. उकाड्यानं पकाड्या काढायची पाळी आली. अंगाची तलकली तलकली झाली. 2 दिवसात निसर्गानं सूर बदलला. आभाळात काळे काळे ढग दिसू लागले. कधी केळीच्या पानागत लांब लचक दिसू लागले, तर कधी पिंपळाच्या पानागत निमुळते आकार धरू लागले. हळूहळू काळे ढग मिसळू लागले. आभाळच्या आभाळ काळं किट्ट दिसू लागलं. गुरा माणसांना झेंडू फोडणाऱ्या सूर्याला काळ्या ढगाने जेरबंद केलं. किरणं कुठल्या कुठं पळून गेली. ध्या दुपारा अंधारल्यागत दिसू लागलं. सारं आभाळ गच्च भरलं. मधूनच धुळीचे लोट उडू लागले. वारा सैरभैर होऊन वाहू लागला. रानातल्या गंजा वळ्या पाल्याची छपरं गदागदा हलवू लागला. झाडांची वाळकी पानं वाऱ्यानं भिरीरा उडत परमुलखाकडं पळू लागली. जसा वाऱ्यानं जोर धरला तशी गावकऱ्यांची तोंड काळी झाली. दगा हो तू या का काय, मनातल्या मनात पुटपुटू लागली. गच्च भरलेल्या आभाळागत त्यांची मनं बी भरून आली होती. यंदा पाऊसकाळ चांगला दिसतोय, पण जसं वाऱ्यानं नेट खाल्ला तसे मनातले ढग पांगू लागले. यंदा बेडकू वाहन आहे, पाऊस चांगला पडणार असं नामूभज्जी गावाला सांगत होता. पण पांगीरकरांच्या डोळ्यामोर गेल्या 6-7 वर्षात अशी अनेक वाहनं आली आणि गेली. पावसानं नियमीसारखा गुंगारा गुंगारा दिला. हळूहळू वारा पडला. व्हायचा आबूट बंद झाला. गच्च आभाळ अधिक गच्च झालं. कडकड कडकड कडाड कडकड करून काळ्या ढगांवर वीज पांढऱ्या नागिणगत नाचू लागली. टपटप करून घोड्याच्या मंद चालीसारखा आवाज येऊ लागला. आभाळ गळ्या लागलं. पाऊसधारा पडू लागल्या. पाऊस पाऊस करून पोरं गल्ली गल्लीत नाचू लागली. अंगावर नवं पाणी घेऊ लागली. गालात हसत शेतकऱ्यांनी चंचा सोडल्या. तंबाखूची बुकणी रोजच्यापेक्षा जरा जास्तच धरली. गोठ्यातली जनावरं हरकून मेंढीला अंग घासू लागली. उलटी मान करून अंग चाटू लागली. खुराड्याबाहेरच्या कोंबड्यांनी चांगलाच गजर मांडला. क्वाक क्वाक करीत त्या कुपावरनं उड्या मारू लागल्या. आपलं परक्याचं याचा विचार न करता दिसल त्या घरात घुसू लागल्या. पावसात भिजणाऱ्या शेरडा कर्णांनी ब्या ब्या करून गाव गरजून टाकला. तरणी पोरं एकमेकांच्या ईर्ष्या

तिनं पावसात उतरली. अंगावरच्या दडुताबर भिजू लागली. खांद्यावरचं टॉवेल हातात रंगीत रुमालागत धरून नाचू लागली. तोंडानं इपळांग डिपळांग इपळांग डिपळांग असं करून आवाज काढू लागली. पावसानं आता चांगलाच जोर धरला. अंधार कधी पडला हे बी कळलं नाही. एकसारख्या धारा गळत होत्या. गल्ली गल्लीतनं पाण्याचे लोट वाहत होते. रानामाळातनं पाणीच पाणी होत होतं. कित्येक दिवसांनी बिनपाण्याची धगधगती शेतं खुशाल उताणी पडून पाऊस अंगावर घेत होती. रात्रीचं बिन जेवता गावकऱ्यांना पोट भरल्यासारखं वाटू लागलं. माणसं वाकळत पडली तरी बाहेर पावसाचा दणका चालूच होता. गाव गावंदरी रानमाळ साऱ्यांना पाऊस झोडपत होता. हा पाऊस असाच राहिला तर? कोरड्या मनात पावसाचं गढूळ पाणी शिरत होतं. मनाला मोड फुटत होते. मोडाची रोपण रोपाची ताटं होत होती. दाण्यानं गच भरलेली कणसं रातवाऱ्यावर डुलत होती झुलत होती. पाच सहा दिवस पाऊस असा बदा बदा पडला. ठार कोरड्या झालेल्या ओढ्याला बी हसू फुटलं. खुळखुळू पाणी वाहू लागलं. बऱ्याच वर्षांनी पांगरी नदी दोन्ही बाजू भरून वाहिली. गढूळ राड पाण्यानं मेल्या नदीला जीव आणला. यमाईच्या डोंगरात बी पाण्याचे लोट दिसू लागले. झाडं पाखरं वेली माग सरस्तोर खचून पाणी प्याला. वाळल्या गवताला कोंब फुटू लागलं. झाडाच्या नांग्या बेचक्यात मोड धरू लागल्या. इवली इवली फुटं बाहेर दिसू लागली. पाच दिवसांनी पावसानं विसावा खाल्ला. रान भरारलं. माणसं तरारली. आता विहिरी भरल्या, तळी भरली, नव्यानं बांधलेले पाझर तलाव बी भरले. गावतळ्यातलं क्रिकेटचं मैदान बुडलं. तिथं पाण्यावर तांबडा तवंग दिसू लागला. रान माळात पाणी भरलं. आता रानात काय पेरावं, कोणतं पीक काढावं? पाऊस थांबला. तिसऱ्याच दिवशी गावात दोन तीन ट्रक आले. कोणनचे कांद्याचे व्यापारी हिरालाल चुडामण, जवाहरलाल आणि गंगू तेली गावात आले. त्यांनी येताना ट्रकमधून कांद्याची रोपं आणली होतीच. चावडी मोरं ट्रकांचा फाळका टाकून व्यापाऱ्यांची माणसं बसली. तरू विकायचं काम चालू झालं. गावकऱ्यांना समाधान वाटलं. स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना, पण व्यापारी वेळेला धावले. रोकड नोटांची पुडकी कमरेला बांधून आले. तेच घाई गडबडीत जरी बँकेचं प्रकरण केलं असतं तर शेजाऱ्यांची पिकं निघायची, तेव्हा आपलं कर्ज मंजूर व्हायचं. त्यात बँकेचं गाणं सुखाचं आहे का? सातबाराचा उतारा आणा, आठ अण घेऊन या, याचा ना हरकत दाखला आणा, त्याची बिनहरकत मिळवा, याला जामीन आणा, त्याची ओळख पटवा. पहिलं कर्ज फेडलं का? आणि आताचं कधी फेडणार? एवढं करून बी प्रकरण शाखेकडे गेलंय, शेती अधिकारी जमीन तपासायला येईल. जमीन तपासली पण शेतकी अधिकारी रजेवर गेला, रिपोर्ट नाही दिला. एवढ्या एवढ्या कर्जाला हजार भानगडी. कर्ज नको पण कागदावर. त्याऐवजी व्यापाऱ्याच्या कागदावर सह्या अंगठ की गे लगेच हिरव्या नोटा. रिपोर्ट नको, जामीन नको. 30-35% व्याज असं का? पण पैसा येळेवर. घातीला पात. बँकेची कागद गोळा करायला काय थोडा पैसा लागतो होय. पावसानं ताज्या तवाना झालेल्या गावकऱ्यांनी हळव्या कांद्याच्या तरूवर उड्या मारल्या. दुपारपर्यंत तिन्ही ट्रक रिकामे झाले. पाऊसकाळ चांगला आहे, चिक्कार रान पिकाखाली येणार. आय ते तरू कमी पडल पण उरणार नाही. खाडवं पडलं. पावसानं इसावा खाल्ला. रानातली चिकचिक आटली. घराघरातनं माणसं बाहेर पडली. बायका पोरं गुरंढोरं सारी रानांनी दिसू लागली. सकाळी 10:00 आत गाव सामसूम होऊ लागला. एसटीच्या थांब्यावर कुणी फिरकना. इस्माईलची पानपट्टी रिकामी पडली. तो दिवसभर दात टोकरीत गिरायकाची वाट पाहू लागला. साऱ्या रानानं माणसं मावेनात. आता शेतं फणायला पाहिजे होती, नाहीतर रानातलं तण कांद्याला जगू द्यायचं नाही. बऱ्याच दिवसाचा उपाशी आहे. सारं तरू खाऊन टाकील.

रानारानात बैलरेड जुंपली, फणकुळं सुरू झालं. घात जायच्या आत पात धरायची होती, बैलांना बी घात कळत होती. गुरं माणसं नेटानं पाय उचलत होती. दुपारचं जेवण आया माया पाटीत घालूनच रानात आणत होत्या. पावसानं माणसं माणसात आणली होती. मोकळी सवडच नव्हती कुणाला, त्यामुळे भांडण तंडण नव्हतं, मारामारी नाही, कोर्टकज्ज्याकडे कोणाचं फारसं ध्यानही नव्हतं. माझं तुझं म्हणाया वेळच नव्हता. सारी रात्रंदिवस राबत होती. दिवसा गावात हुंदड्या मारीत हिंडणारी पोरं रान सोडत नव्हती. बारीस कंटाळली तर दुपारी विहिरीत सूर मारीत होती, पुन्हा कामाला लागत होती. धुळाप्पा रानातनं हलत नव्हता. त्याला एका वेळी स्वतःच्या सोकाजीच्या रानाकडे बघावं लागत होतं. तुकाच्या खून खटल्याचा निकाल गेल्या महिन्यात लागला होता. सोकाजीला धुळाप्पाला 3-3 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. त्यावर सोकाजीनं हायकोर्टात अपील केलं होतं, जामीन मिळवला होता. खालच्या कोर्टात वकिलाची फी 20,000 दिली होती. पुन्हा पुन्हा 10-15 हजाराचा खर्च झाला होता. सोकाजीनं धुळाप्पाकडं 15,000 येणं दाखवलं होतं. धुळाप्पा वैतागून हौसापुढं म्हणाला होता, झाली तर होऊ दे फाशी, मला सुटका न ग. या काळात 15,000 कुठनं काढायचं, त्याऐवजी फाशी परवडली. असं बोलू नका भाऊजी, आमच्या पोराबाळांकडे कोणं बघायचं, जना विचारू लागले. पण पैशाचं कसं करायचं? काय बी करू, पण खळ्याला खुट्टा आणि घराला धनी पाहिजे. तुमासनी शिक्षा झाली तर आम्हा जावांची दोघींची बी तरा कशी व्हायची? गावात सरळ कोणी जगू द्यायचं नाही आमासनी. बारक्या पोराकडे बघून धुळाप्पा धाय मोकलून रडला. हौसानं धुळाप्पाच्या पायावर डोकं ठेवलं, त्याला इलायती गाय विकायला भाग पाडलं. 5,000 आणले, त्यात 2,000 भर जनानं घातली. 7,000 पुडका सोकाजीच्या हवाली केला. अजून 8,000 देणं होतं. मिंद गाणं म्हणजे असंच. सोकाजी हाळी मारील तेव्हा धुळाला मदतीला जावं लागत होतं. घराचा भार जना हंसावर पडत होता. घरात आवताची जनावर नव्हती, रान तर घातीला आलेलं. जावा जावानी कबनला पदर बांधला. बैलागत दोघी कुळव ओढू लागल्या. तुकाच्या शेंबड्या पोरानं कुळव धरला होता. घामाघूम झालेल्या जना हौसा ढेकळातनं पाय उडीत होत्या. दम लागल्यानं बैलागत फुरफुरत होत्या. सारा गाव रानामाळात खपत असला तरी भिकू अण्णांचं शेतीत लक्ष नव्हतं. त्यांची गांजाची केस नुकतीच पोलिसांनी कोर्टात पाठवली होती. आता वकील कोणता द्यायचा, बचावाचे मुद्दे कोणते मांडायचे, सरकारी साक्षीदार कसे फोडायचे, अशाच विचारांचं चक्कार त्यांच्या डोक्यात फिरत होतं. आता माणसं कामाधामाला लागल्यानं त्यांना पहिल्यागत गिराईक मिळत नव्हतं. तरी ते पदरमोड करून तालुक्याला जात होते. कोर्टाच्या आवारातून मामलेदार कचेरीच्या आजूबाजूनं फेरी मारल्याशिवाय त्यांना करमत नव्हतं. अण्णांच्या घरात आता ओढाताण होऊ लागली. त्यांची खानदानी बायको वाड्याबाहेर पडू लागली. घरात बैल बारदाणा सारं होतं. रोजंदारी गडी करून ती कुळव फण मारू लागली. प्रसंगी कोंडा हातात घेऊन कुळवांवर उभी राहून बैलं हाकू लागली. अण्णाविना तिनं रान पडू दिलं नाही. अण्णा हसत सांगू लागले, बायकोला घर लक्ष्मी कशासाठी म्हणत्यात, लक्ष्मी देवी माझं रान पडू द्यायची नाही. सोकाजी आता वाड्याबाहेर फारसा पडत नव्हता. जिल्हा कोर्टाचा निकाल लागल्यावर त्याचा न्याय देवतेवरचा विश्वास उडाला होता. काळीज धुकधुक करीत होत. हायकोर्टात सुटका होतीये का येरवड्याला चक्की पिसायला जावं लागतंय हे कोड काय सुटत नव्हतं. जिल्ह्यात एवढ्या ओळखी पाळखी आहेत, एवढी नाव इज्जत आहे, या साऱ्याचा उपयोग काय? एवढा बारदाना उभा केला, कमवलं मिळवलं, या साऱ्याचं काय? 2 दिवस जरी शिक्षा झाली तरी जन्माला काय अर्थ राहिला? आता सोकाजीला पहिल्यागत झोप लागत नव्हती. झोपेत चाळवत होता. हळूहळू देवाच्या पूजेला लागला होता.

हरिपाठाच्या अभंगांचं पुस्तकही सोकाजीनं विकत आणलं होतं. अर्थ कळला नाही कळला तरी तो अभंग घोकत होता. संपतरावानं शेतीची बाजू ढिली पडू दिली नाही. अजूनही त्याच्या घराचे निम्म्या गावावर उपकार होते. कुणाला कर्ज मंजुरीसाठी चिठ्ठी दिली होती, फोन केला होता. कुणाला 30-40 रुपये उसने दिले होते. म्हशीची प्रकरणं मंजूर केली होती. मुख्य म्हणजे गावची डेअरी अजूनही त्याच्याच ताब्यात होती, त्यामुळे त्याच्या हाळीला कोणी नाही म्हणत नव्हतं. उळखीची उपकाराची मिंदी रोजंदारी माणसं घेऊन त्यानं शेतात काम सुरू केलं होतं. 35 एकरात कांदा लावायचं नक्की केलं होतं. बहुतांशी रोजंदारी विचारे गुरुजींच्या मळ्याकडे धावत होते. गावात 8 रुपये रोजगार होता, गुरुजी 10 रुपये रोजगार देत. त्यात गुरुजींची जीप मांगवल्याहून रोज सकाळी 8 वाजता गावात यायची. गडी माणसं लग्नाला निघाल्यागत गुरुजींच्या जीपत बसून पॉम पॉम करीत अंबाईच्या दऱ्याकडे जायची. हसत गुरुजींच्या मळ्यात मान मोडून काम करायची. ज्यांची 10-15 माणसं गुरुजींच्या मळ्यात आणि 10-12 सोकाजीच्या रानात कामाला येत होती, ज्यांच्या जमिनी गुरुजींना लाटल्या अशी बी काही कुळ त्यांच्याकडे राबत होती. पहिल्या आठवणी काढून आता उपयोग नव्हता. पडल तर रोजगार पदरात पाडून घ्यायचा होता. गुरुजींनी 25 एकरात या आधीच वनशेतीसाठी खड्डे मारले होते. पावसाच्या झटक्यात गडी माणसं लावून साग चिंच निलगिरी अशी रोपं लावली होती. आता झाडांच्या मधल्या मोकळ्या जागेत कांद्याचं तरू टवायचं काम सुरू होतं. जगदंब जगदंब पुटपुटत गुरुजी जीपच्या होडावर कसला तरी कागद ठेवून आकडेमोड करीत होते. श्रोत्याहो, विश्वास पाटील लिखित पांगिरा या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा पुढचा भाग आत्ताच आपण ऐकलात. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी. आजचा कार्यक्रम आता इथेच संपला.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट आताच आपण ऐकलीत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
4: सतारीचे बोल असोत
5: की मंजुळ बासरी,
4: शततारांची संतूर असो
5: की मंगल सनई,
4: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
5: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: श्रोतेहू, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. पुणे आय केअर सांजधारा.
2: पुणे आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर, मिशन हेल्दी आईज.
6: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
7: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
6: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
7: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
6: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
7: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त

0: 40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याज दरापासून।
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा।
0: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला।
1: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
0: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत।
2: श्रोतेहो पुन्हा आय केअर सांसरा या कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोतेहो आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या गुणी अभिनेत्री रीमा लागू यांचा आज स्मृतिदिन। तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्यावर चित्रित आपली माणसं या चित्रपटातल्या गाण्यानं। स्वर आहे सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांचा, सौमित्र यांच्या गीताला संगीत आहे अशोक पत्की यांचं।

आपली माणसं या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. कार्यक्रमातली यानंतरची गाणी थोड्याच वेळात.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन

0: दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
2: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस

साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नटरंग चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अप्सरा अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा आज वाढदिवस. तेव्हा कार्यक्रमात आता याच चित्रपटातलं गाणं ऐकूयात बेला शेंडे यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नटरंग या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीत होतं अजय अतुल यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ॲडमिशन्स जोरात सुरू.
2: संपर्क 940 598 93 75.
3: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज .org.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: एनडीए मध्ये जायचंय.
3: 11वी पासूनच तयारीला लागा.
2: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता एक नाट्यपद ऐकूयात. हे बंध रेशमाचे या नाटकातलं. ही पदरचना आहे शांता शेळके यांची, स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात हे बंध रेशमाचे या नाटकातील शांता शेळके यांची पदरचना ऐकली. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: सारे व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-1515-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: NDA मध्ये जायचंय.
5: 11वी पासूनच तयारीला लागा.
4: 11वी 12वी आणि NDAच्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
5: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
6: कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. कार्यक्रमातलं आता शेवटचं गीत.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांचं दर्या गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. या गीताबरोबरच पुना आय केअर सांस धरा हा मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुना आय केअर सांस धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांस धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. जाणून घेऊयात पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी 25 मे रोजी अधिसूचना जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी 2 जून रोजी होईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जून आहे. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे तर मतमोजणी 22 जून रोजी होणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरमधील खासगी शिकवणी वर्गाचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना आज पुण्यातून अटक केली. त्यांना दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयानं 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. पुण्यातील CBIच्या कार्यालयात काल रात्रीपासून त्यांची चौकशी सुरू होती. दरम्यान पुणे आणि लातूरमधील RCC क्लासेस परिसरातही CBIकडून संबंधितांची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित अन्य आरोपी शुभम खैरनार याच्या कार्यालयाचीही तपासणी करण्यात आली. पुण्यातील अन्य एक आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. वाढत्या

0: खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते आज मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर दर महिन्याला 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, त्यामुळे भविष्यात प्रवासी भाडेवाढीचा निर्णय लागू करावा लागू शकतो असं सरनाईक म्हणाले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी बैलगाडी आणि टांगा मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या प्रवेश शुल्काबाबतची संपूर्ण माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागात संकेतस्थळावर तसंच माहिती पुस्तिकेत स्पष्टपणे नमूद करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नियमबाह्य किंवा बेकायदा शुल्क आकारल्यास संबंधित महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिला आहे. उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळणकर यांनी विद्यार्थ्यांच्या शुल्कासंदर्भातील सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्याचे आदेश सर्व विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक तसंच विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये हरित आणि आत्मनिर्भर शहर या संकल्पनेअंतर्गत विविध पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचतीचे उपक्रम राबवण्याचा निर्णय महापौर रवी लांडगे यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशी वापराच्या संदेशाला तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांना प्रतिसाद म्हणून ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत हरित पिंपरी चिंचवड आठवडा, नो पॉवर अवर, एक कर्मचारी एक वृक्ष, ई वाहन प्रोत्साहन, स्वदेशी बाजार, कागदविरहित प्रशासन यासारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश हा केवळ शासनाचा कार्यक्रम नाही, लोकसहभागातून ते एक जनआंदोलन बनवण्याचा प्रयत्न असल्याचं महापौर लांडगे यांनी म्हटलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज आयुक्त डॉ विजय सूर्यमावशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामांना आणि अतिक्रमणांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही, शहराच्या नियोजनाला बाधा आणणाऱ्या अशा प्रकारांवर तातडीनं कठोर कारवाई करावी असे निर्देश सूर्यमावशी यांनी दिले. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामं वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 40 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच राहून दुपारनंतर वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: FM बँड 101 MHz आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज ऐकूयात असली नकली या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं, शंकर आणि जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं एक गोड असं प्रेम.

0: मंडळी 1962 मध्ये ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या असली नकली या चित्रपटातलं हे गाणं. यामध्ये कलाकार होते देवानंद, साधना, लीला चिटणीस, अन्वर हुसेन, संध्या रॉय आणि केष्ट मुखर्जी. हसरत जयपुरी आणि शैलेंद्र यांच्या गीतांना संगीतबद्ध केलं होतं शंकर आणि जयकिशन यांनी, तर गाणी स्वरबद्ध केली होती मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांनी. त्या काळातल्या गाण्यांमध्ये एक वेगळीच जादू होती ना, म्हणजे अगदी पार्श्वसंगीत आणि शब्द दोन्ही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहायचे. लाख छुपाओ छुप ना सकेगा असली नकली चेहरा, तुझे जीवन की डोर से बांध लिया है, तेरा मेरा प्यार अमर, ही गाणी अजूनही जशीच्या तशी संगीताच्या ठेक्यासह शब्दांसह आपल्या लक्षात राहतात. या चित्रपटाची एक गंमत म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी हे आधी सिनेमॅटोग्राफर म्हणजेच कॅमेरामन होते, पण त्यामुळेच या चित्रपटामध्ये काय फरक पडला हे मी तुम्हाला सांगणार आहे या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.
0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण बोलतोय असली नकली या चित्रपटाबद्दल. मंडळी, या चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी हे आधी सिनेमॅटोग्राफर म्हणजेच कॅमेरामन होते बर का, त्यामुळे या चित्रपटात गाण्याचं चित्रीकरण करताना अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी त्यांनी वापरल्या. एक बूत बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा या गाण्यात ऋषिकेश मुखर्जी यांनी देवानंद आणि साधना यांच्यात किमान 20 फूट अंतर राखलं पाहिजे याची काळजी घेतली होती आणि त्यानुसार त्याच्या फ्रेम्स डिझाईन करण्यात आल्या, तसं शूटिंग करण्यात आलं. जेव्हा मग गाण्याच्या एका पॉइंटमध्ये ते एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा दोघांच्या मध्ये एक ब्लॅकबोर्ड असतो आणि तो ब्लॅकबोर्ड फिरवल्यानंतर देवानंद पुन्हा साधनाच्या बाजूला जायला निघतात त्यावेळी दोघांच्या मध्ये साधना हातात एक पाटी धरते. नात्यांमधला जवळ येण्याचा पुन्हा दूर जाण्याचा एक छान असा खेळ कॅमेऱ्यातनं खूप छान पद्धतीने या गाण्यामध्ये टिपलाय. याचप्रमाणे तेरा मेरा प्यार अमर हे गाणं चित्रित करताना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणांचा वापर केलाय. संपूर्ण गाण्यामध्ये चंद्र, चंद्राचा प्रकाश आणि साधना आणि देवानंद यांची एकमेकांबद्दलची प्रेमाची ओढ खूप छान पद्धतीने शूट केलीये. ब्लॅक अँड व्हाईट असला तरी सुद्धा असली नकली हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात रंगीत आठवणी ठेवून जातो. कमीत कमी साधनं असताना

सुद्धा जास्तीत जास्त परिणामकारक शॉट देणं आणि चित्रपटाची निर्मिती करणं हीच तर त्या काळच्या दिग्दर्शकांची आणि कॅमेरामॅनची खासियत होती. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात असली नकली या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या आवाजातलं, शंकर आणि जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
1: श्रोतेहू, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात चिमुकला पाहुणा या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात चिमुकला पाहुणा या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: नीता अगं, ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
3: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
4: अलो मम्मा,
3: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
4: सांग मावशी.
2: अरे, 4-4 आकडी आहे.
4: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
4: 13111.
2: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
3: मग
2: हे पण कसं आलं तुला?
3: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.

0: आता बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 86 56 00 11 88 56 00 11.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता कुसुमाग्रजी यांची रचना ऐकूयात. स्वर आणि संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

कुसुमाग्रज यांची रचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं सी रामचंद्र यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि चित्रपट एकटी.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात एकटी या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आता पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात ऐकूयात मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

0: कार्यक्रमात आताच आपण मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. संगीत होतं पु ल देशपांडे यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: 110 पासून
1: सांध्यांमध्ये वेदना सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक MBBS DNB मेडिसिन DNB रुमॅटॉलॉजी संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर पाटील रिजन्सी एरंडवणे पुणे कॉल करा

0: आशा भोसले यांच्या स्वरात वैशाख वणवा या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. ऐकूयात शेवटचं गाणं.

0: श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतेहो, याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. आता ओमकार आयुर्वेद अमृत सरिता गीता हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
2: श्रोतेहो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
3: आणि आयुर्वेदाचा मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
2: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
3: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 33वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 33वा श्लोक. याचा अर्थ असा आहे, तू जर हे धर्मयुक्त युद्ध केलं नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. यावर भाष्य करताना आचार्य विनोबाजी गीताईमध्ये म्हणतात, हे धर्मयुद्ध टाळूनी पापात पडशील तू, स्वधर्मासह कीर्तीच दूर सारून यास्वय. नश्वर देह आणि अमर आत्मा यांचं ज्ञान दिल्यानंतर आता भगवंत अर्जुनाला, त्यांनी हे युद्ध न केल्यास त्याचे अर्जुनावर काय परिणाम होतील ते सांगताना स्वधर्म पालनाचं कर्तव्य कर्म करण्याचं महत्व सांगतायत. कारण अर्जुनाला भीष्माचार्य द्रोणाचार्य इतर स्वजन यांच्याशी युद्ध करताना मी मारणारा आणि हे मरणारे असा प्रश्न पडला होता. पण एकदा का अर्जुनाने आपलं मूळ स्वरूप जाणून घेतलं तर युद्ध न करण्याचा अर्जुनाचा विचार चुकीचा आहे हे त्याच्या लक्षात येईल. भावार्थ दीपिकेत ज्ञानेश्वर माऊली यावर भाष्य करताना म्हणतात, आता हा ऐसा अव्हेरिजे मग नाथिले शोचु बैसीजे, तरी आपण आहाणा होईजे आपण पेया, पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले रणी इये. असं ती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिवसित पावतील महादोष. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आता हे हितकर युद्ध करायचं सोडून नाही त्या गोष्टीचा शोक करत बसणं म्हणजेच आपणच आपला शत्रू होणं होय. कारण जर आज या युद्धात अर्जुनांनी शस्त्र टाकून दिलं तर पंडू आदी पूर्वजांनी मिळवलेलं पुण्य अर्जुनांनी स्वतःच घालवलं असं होईल. यामुळे अर्जुनाची कीर्ती नष्ट होईल, सगळं जग अर्जुन कर्तव्यच्युत झाला म्हणून शाप देतील, यामुळे अर्जुनाला महादोष लागतील. ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात, जैसी भ्रतारे हिन वनिता उपहित पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे विण नातरी रणी शव सांडिजे ते चौमरी गिधी विदारिजे तैसे स्वधर्महीन अभिभविजे महादोषी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, पतिहीन स्त्रीला कोणी मान देत नाही. माऊलींच्या त्या काळी तर ही परिस्थिती अधिक बिकट होती. पतिहीन स्त्रीप्रमाणे स्वधर्महीन झालेल्या अर्जुनाची स्थिती होईल. रणांगणात टाकून दिलेलं प्रेत चारी बाजूंनी येऊन गिधाड विदारण करतात, तसा स्वधर्महीन मनुष्य महान दोषांनी घेरला जाऊन पराभूत होतो. गीता रहस्यात लोकमान्य टिळकांच्या मते अर्जुनाने हे धर्मयुद्ध टाळलं तर तो स्वधर्माला सोडून देईल आणि तेच त्याचं पाप ठरेल. मोह किंवा करुणेमुळे कर्तव्य कर्म टाळणं अयोग्य आहे, कर्तव्य पालन हा धर्म आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला जन्म मृत्यूचं तत्वज्ञान सांगतात. युद्धात ठार मारलं म्हणून भीष्माचार्य द्रोणाचार्य आणि इतर स्वजन यांना अर्जुनाच्या हातून मरण आलं असं नाही, तर अर्जुनाने यांना युद्धात ठार केलं नाही तरीही कधी ना कधी त्यांना मृत्यू येणार आहेच. जो जन्माला आला तो एक दिवस निश्चितच मरणार आहे. जन्म आणि मृत्यू दोन्हीही अटळच आहेत, किंबहुना मृत्यूनंतर जन्म ही निश्चितच आहे. एखाद्या रहाट गाडग्यात ज्याप्रमाणे रिते भरत असतात आणि भरलेले रिते होत असतात, तद्वत हे जन्म मृत्यूचं चक्र सुरू असतं. म्हणून कर्तव्याची निवड करताना केवळ जगण्याचा विचार महत्वाचा नाही, प्रसंगी प्राणार्पण जसं महत्वाचं असतं तसंच कित्येक वेळा प्राण घेणं हेही तितकंच महत्वाचं असतं. इंद्रियांच्या सुखदुःखावर ही कर्तव्याची निवड करता येत नाही, कारण कधी कधी ते निर्णय चुकीचे ठरू शकतात. कडू कारल्याची भाजी खावी असा निर्णय जीभ देत नाही, म्हणून जिभेला विचारण्यात अर्थ नाही. तसंच स्वधर्माचं पालन करावं, मग आपल्या इंद्रियांना सुख होवो वा दुःख होवो, देह आणि आत्मा यांचं विवेक बुद्धीनी ज्ञान प्राप्त करून घेऊन मग तसं समत्व भावाने आचरण केल्याने जे परमात्म तत्व प्राप्त होतं तेच परमात्म तत्व देहाच्या स्वधर्म पालनाने सुद्धा मिळू शकतं. देह आणि आत्मा यांच्या विवेक बुद्धीत देह आणि आत्मा काय आहे हे जाणणं महत्वाचं आहे आणि स्वधर्म पालनात कर्तव्य कर्म करणं महत्वाचं आहे. विवेकाने वागणं हे व्यवहारात आणि परमार्थ

महत्वाचं आहे, पण ज्या सर्वसामान्य माणसाला हे नश्वर देह आणि अमर आत्मा यांचं ज्ञान समजलंच नाही, त्यांना आपलं कर्तव्य कर्म करणं म्हणजेच स्वधर्म पालनाचं महत्व भगवान या श्लोकातून सांगतायत. अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे क्षत्रियांसाठी युद्ध करणं हेच त्याचं कर्तव्य आहे. शिवाय शत्रू जर दुष्टपणाने युद्ध लादत असेल तर शत्रूशी लढाई करून त्याला नामोहरम करून प्रजेचं रक्षण करणं, धर्मासाठी युद्ध करणं हाच क्षत्रियाचा म्हणजे अर्जुनाचा स्वधर्म आहे. युद्ध केल्याशिवाय सुईच्या टोकावर बसेल इतकी सुद्धा जमीन देणार नाही असं दुर्योधन अर्जुनाला म्हणाल्यामुळे अर्जुन युद्ध करण्यासाठी निघाला होता. दुर्योधनाच्या दुष्टबुद्धीने अर्जुनासाठी हे धर्मयुद्ध स्वतःहून चालून आल्यामुळे आपलं कर्तव्य कर्म पालन केल्याचा आनंद मनोमन होऊन अशा युद्धात वीरमरण आल्याने स्वर्गाचं द्वार खुलं होण्याने क्षत्रिय स्वतःला खूप भाग्यवान समजतो. निवात कवच इत्यादी दानवांना युद्धात हरवून महान पराक्रम करून अर्जुनांनी विजय मिळवला होता. तसंच पाशुपतास्त्र मिळवण्यासाठी अर्जुनांनी भगवान शिव यांची तपस्या केली. तेव्हा अर्जुनाची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकर यांनी किरात वेश धारण करून अर्जुनाशी युद्ध केलं. तेव्हा त्या युद्धात अर्जुनाला विजय प्राप्त झाला होता. त्यामुळे अर्जुनाची सर्वत्र खूप कीर्ती सुद्धा झाली होती. पण आता या धर्ममय युद्धात भावनेच्या आहारी जाऊन युद्ध न करणं, आपलं कर्तव्य कर्म न करणं हे अर्जुनासारख्या क्षत्रियासाठी अत्यंत लाजीरवाण आहे. यामुळे क्षात्र धर्माचा त्याग केला म्हणून अर्जुनाला पाप तर लागेलच. शिवाय शत्रू लोक अर्जुन शूरवीर असून सुद्धा युद्ध करण्यास घाबरला असं म्हणतील. यामुळे जगात सर्वत्र त्याची अपकीर्ती होईल. शिवाय आजपर्यंत अर्जुनांनी जी चांगली कीर्ती मिळवली ती सर्व धुळीला मिळेल आणि सज्जन लोक नेहमीच आपल्या कीर्तीला खूप जपतात. अपकीर्तीचा वेळ प्रसंग आलाच तर जीव देतील, मरण स्वीकारतील, पण अपकीर्ती होऊ देत नाहीत. बहुतेक तर सर्वसामान्य माणसांची वृत्ती ही समोरचा माघार घेतो आहे म्हणजे तो समाजहिताचा विचार करून माघार घेतो आहे असं ते मानत नाहीत. त्यांच्या दृष्टीने शत्रू घाबरला म्हणून माघार घेतो आहे असा गैरसमज ते करून घेतात. म्हणून अर्जुनाने भावनेच्या आहारी जाऊन आता समोरून चालून आलेल्या युद्धाला नको म्हटलं तर हे धर्मयुद्ध न केल्यास त्याचे अर्जुनावर होणारे परिणाम सांगत भगवंतांनी अर्जुनाला स्वधर्म पालनाचा बोध दिला आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक आपल्याला सांगतो की प्रत्येकाचा एक स्वधर्म असतो, विहित कर्तव्य असतं. डॉक्टरांनी उपचार करावेत, शिक्षकांनी शिकवावं असा प्रत्येकाचा स्वधर्म आहे. पण स्वार्थापोटी, भीतीपोटी कर्तव्यापासून दूर गेलो तर विश्वासार्हता संपेल. नको ती जबाबदारी, नको तो त्रास अशा वागण्याने तुमची ओळख नष्ट होईल. म्हणून येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आंतरिक शक्तीचा उपयोग करून स्वधर्म राखला पाहिजे, कर्तव्य पार पाडलं पाहिजे. स्वधर्म टाळण्याचा परिणाम म्हणून कदाचित समाजव्यवस्थाच कोलमडून जाईल. म्हणून प्रत्येकाने जबाबदारी, स्वधर्म ओळखून आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा दाखवायला हवी.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 33वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7 वाजले आहेत. जय मला हा कार्यक्रम काही क्षणातच.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।

0: دہکتے رخسار نے مچلتی زلفوں نے اڑا دیے ہیں ہوش, دیوانہ تو تھا ہی یہ دل اب ہے مت والا بھی اور ہے مدہوش.
1: दररोज सकाळी 8:30 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
4: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे. आभाळा
5: परत गॅलरीमध्येच येते. आमचा रोमॅन्टिसिझम सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो.
4: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
5: काय अंदाज आला
6: उन्हून
5: करेक्ट.

लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे. आभाळा
4: परत गॅलरीमध्येच येते. आमचा रोमॅन्टिसिझम सगळा गॅलरीमध्ये. असा चहा आम्ही घेतो
3: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
4: काय अंदाज आला
5: उन्हो ना
4: करेक्ट.

लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.

0: FM चॅनल. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोते हो, या कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात अनुपमा या चित्रपटातलं कैफी आजमी यांचं गीत. संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

0: त्यातलं कैफी आझमी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हेमंत कुमार यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: संद

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या स्वरात हाऊस नंबर 44 या चित्रपटातलं साहिल लुधियानवी यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे एस डी वर्मन यांचं.

0: हाऊस नंबर 44 या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात साहिल लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासाने खरेदीसाठी पुना, गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता सुमन कल्याणपूर आणि मन्नाडे यांच्या स्वरात ऐकूयात जिंदगी और ख्वाब या चित्रपटातलं प्रदीप यांचं गीत. संगीत आहे दत्ताराम यांचं.

0: जिंदगी और ख्वाब या चित्रपटातलं प्रदीप यांचं गीत आपण ऐकलं, सुमन कल्याणपूर आणि मन्ना डे यांच्या स्वरात. संगीत होतं दत्ता राम यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना छाया या चित्रपटासाठी. संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांच्या स्वरात छाया ह्या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत होतं सलील चौधरी यांचं.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात हेमंत कुमार यांच्या स्वरात गुलजार यांची गीतरचना. खामोशी या चित्रपटासाठी संगीत आहे हेमंत कुमार यांचंच.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: कार्यक्रमात आता शेवटचं गाणं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात कैफी आझमी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता हकीकत आणि संगीत होतं मदन मोहन यांचं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:31 होत आहेत. आमचे आजचे कार्यक्रम समाप्त करत आहोत. मी प्रज्ञा कळसकर आता आपला निरोप घेते. 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 शुभरात्री. जय हिंद.